लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत, हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शनिवार, श्रावण कृष्ण प्रतिपदा, अर्थात 29 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. श्री सिद्धारूढ स्वामी यांची आज पुण्यतिथी आहे. मेघमाला व्रताचा आज आरंभ आहे. चांदे खुर्द तालुका कर्जत इथे आज श्री मारुती यात्रा आहे. अश्वत्थ मारुती पूजनाचा आजचा दिवस आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, देहाच्या उपचारांना जो भूलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो, पण ज्याचं अनुसंधान मजबूत असतं त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत कधीही सापडता कामा नये. लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणं कठीण आहे, पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्याही लागत नाही, त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते एवढंच. भगवंताचं होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो. जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. आपण स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिलं तरी आपल्याला लाज वाटता कामा नये असं आपलं वागणं असावं. आपलं वागणं असं असावं की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचं पर्यवसान ध्यासामध्ये व्हावं. रात्री जे स्वप्न पडावंसं वाटतं ते दिवसभर करावं. यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. असावं सर्वात पण नसावं कोणाचं, अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता तुला राम

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 29 ऑगस्ट. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोग. द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे? भगवंतापासूनच सर्व झालं, एकापासून दोन झाले, आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आलं. मायेमध्ये सापडलं नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल. माया कल्पनेचीच झाली, तिला कल्पनेनेच मारावी, एकच करावं. अद्वैतात जे राहिले त्यांच्या नादी आपण राहावं. भगवंताचं होण्याकरता ज्याने मी वेगळा झालो ते सोडावं. ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्यालाच शरण जावं. माया तरी भगवंतामुळेच झाली. जो भगवंताचा होतो त्याला माया नाही बाधत. मायेचा जोर संकल्प विकल्पात आहे. अखंड स्मरणात राहावं म्हणजे नाही माया बाधत. भगवंताचं नाम हे स्थिर आहे पण रूप मात्र सारखं बदलतं. प्रत्यक्ष साकार रूप हेच काही रूप नव्हे. जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते सर्व रूपच होय. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते पूर्ण आहे. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय. म्हणूनच जे पूर्ण नाही ते असमाधान. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय आणि हेच पूर्णपण आहे. जे शास्त्र समाधान देतं तेच शास्त्र खरं होय आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोगच. जो दुसऱ्याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो तो स्वार्थीच होय. सुख व्हावं ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो. या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते. या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात. पण ह्या सुधारणा जितक्या जास्त होतात तितकं मनुष्याला दुःख जास्तच होतं. जी विद्या केवळ नोकरीचं साधन आहे ती अपूर्णच असते. असली विद्या पोटापुरतीच समजावी, ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे. म्हणून लौकिक विद्येला फार महत्त्व देऊ नये. एखाद्या वेळी आपल्याला असा संशय येतो की जगात कुठे सुख समाधान आणि आनंद आहे का? पण तो संशय बरोबर नाही. कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचं नावच कसं निघेल? असमाधान याचा अर्थच समाधान नाही ते. यावरून असं स्पष्ट दिसतं की आधी समाधान असलंच पाहिजे. दिवाळीमध्ये सुखाचं जे असेल ते आज करतो आणि दुःखाचं जे असेल ते आपण उद्यावर टाकतो. याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजीविरहित घालवतो. उद्या पुन्हा काळजी आहेच. पण जो भगवंताचं स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते. ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्री स्वामी समर्थ। एक अत्यंत गरीब ब्राह्मण बाई होती। ती स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती। तिच्या मनात खूप वेळेला यायचं की स्वामींची पूजा करावी, त्यांना नैवेद्य अर्पण करावा। मनातले विचार मात्र तिला प्रत्यक्षात आणता येत नव्हते, कारण बाई निर्धन असल्यामुळे स्वामींपर्यंत पोहोचणं तिला कठीण झालं होतं। भोवतीचे लोक तिची दाद लागू देत नसत, स्वामींच्या जवळ येऊ देत नसत, त्यामुळे ती लांब बसून स्वामींचं चिंतन करायची आणि लांबून दर्शन घ्यायची। आपण गरीब आहोत म्हणून आपल्याला कोणी वाली नाही अशी तिची भावना झाली होती। मनातल्या मनात ती स्वामींची पूजा करायची आणि कल्पनेनेच नैवेद्य स्वामींना भरवायचा। हे तिचं कित्येक दिवस चाललं होतं। एक दिवस काय झालं तर मोल मजुरी करून तिला 2 पैसे मिळाले। तिला खूप आनंद झाला की आपण आज स्वामींसाठी खराखुरा नैवेद्य करू शकू म्हणून तिने नैवेद्य केला, स्वामींच्या दर्शनाला आली। परंतु स्वामींचे काही सेवेकरी तिला जवळच येऊ देईनात। तिला खूप वाईट वाटलं। ती मनातल्या मनात स्वामींचा धावा करू लागली। स्वामी, मी तुमच्यासाठी नैवेद्य करून आणला आहे, त्याचा स्वीकार करा ना। तुमचे सेवेकरी मला तुमच्याजवळ येऊच देत नाहीत। तुम्ही नैवेद्य ग्रहण करावा अशी माझी आर्त इच्छा आहे। स्वामी, माझ्यासारख्या गरीब स्त्रीकडे लक्ष द्या ना। आणि काय आश्चर्य, स्वामी एकदम बोलले, एक ब्राह्मण स्त्री मला नैवेद्य घेऊन आली आहे। जे कोणी तिला अडवतील ते मला सहन होणार नाही। ते असा तडाखा खातील की आयुष्यातून उठतील। स्वामी भेदक नजरेने आपल्या सेवेकऱ्यांकडे पाहत उच्च स्वरात कडाडले आणि एकदम मऊसूत आवाजात त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, माते इकडे ये। स्वामींचा गोड आवाज ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला। तिने धावत जाऊन स्वामींना आपल्या हाताने नैवेद्य भरवला। स्वामींनी अंतर्ज्ञानाने तिची व्यथा जाणली होती। स्वामींच्या पाया पडत बाईने स्वामींना विनंती केली, स्वामी तुमचं नित्य दर्शन घडावं, चरण स्पर्श करायला मिळावा। स्वामींनी त्या ब्राह्मण स्त्रीकडे पाहत म्हटलं, माते गेले काही जन्म तू माझी भक्त आहेस, ह्या जन्मी तुला इथं पर कोणीही अडवणार नाही। बाईला हर्ष झाला। तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि ती माघारी वळली।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर आपली दृढ श्रद्धा असावी, तोच आपला कर्ता सवर्ता आहे ह्याची दृढ खात्री असावी. त्याला माझी भावना कळते ही एकदा का खात्री झाली की मनातला काळोख संपुष्टात येतो, मन सदैव प्रसन्न राहतं. मी तुझा आहे ही भावना एकदा का मनात दृढ झाली की भीती संपते, सर्वत्र भगवंत प्रकाश पसरलेला आहे ही खात्री पटते, सर्वत्र त्याचीच पावलं उमटलेली आहेत ही जाणीव मग आपोआप होते. त्यासाठी एकच करावं, भगवंत स्मरणात अखंड राहावं, फक्त त्याचंच नाम मनात घोळवावं. आयुष्याचं आनंद निधान फक्त भगवंत आहे एवढं लक्षात असू द्या, म्हणजे झालं.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आता ऐकूया RN पराडकर यांच्या स्वरातलं एक दत्तपद.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य या मालिकेमध्ये देवता म्हणजे काय हे जाणून घेऊयात. सामवेदात एक मंत्र आहे, यमब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुवन्ति दिव्यस्तवैः, वेद सांगपद क्रमोपनिषद गायन्ति यमसामगाः, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यमयोगिनो, यस्यांतं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. या मंत्राचा अर्थ असा, ब्रह्मा वरुण इंद्र यम कुबेर रुद्र शिव मरुद्गण आधी 33 कोटी देवता वेदरुचांद्वारे उपनिषदाद्वारे ज्या परब्रह्माची स्तुती करतात, सामवेदाचं गायन करणारे ऋषी जो महिमा गातात, ध्यानामध्ये असणारे योगीजन तल्लीन होऊन पवित्र अंतःकरणाने ज्याचं दर्शन घेतात, इतकं असूनही ज्याचा अंत देवदैत्यांनाही माहिती नसणं, अशा सनातन ब्रह्मपरमेश्वरास नमस्कार असो, त्रिवार नमस्कार असो. अथर्ववेदात एक मंत्र आहे, युक्तेन मनसा वयम देवस्य सवितुः सवे स्वर्गाय शक्तया. या मंत्राचा अर्थ असा, परब्रह्माचं दिव्य तेज प्रकाशपुंज आत्म्यामध्ये धारण करावा, त्यामुळे तुम्ही स्वर्गातील सर्व सिद्धी प्राप्त करणारा अलौकिक पुरुष म्हणजे देवता बनाल. ह्या वेद आणि ऋचांवरून असं स्पष्ट होतं की देवता आणि परमात्मा परमेश्वर हे वेगवेगळे आहेत. सर्व देवता त्या परब्रह्म परमेश्वराच्या स्तुतीमध्ये रात्रंदिवस मग्न असतात आणि त्याच्या आज्ञेनुसार सृष्टीसंचलनात सहभागीही होतात. ब्रह्मसूत्रात म्हटलं आहे की एकम सद्विप्राह बहुधा वदांती. याचा अर्थ असा, ईश्वर एक आहे, त्याला वेगवेगळ्या नावाने बोलवतात. ब्रह्मा विष्णू शंकर आदी देवता आहेत. अनंता वै देवाहा म्हणजे देव अनंत आहेत. परब्रह्म परमेश्वर एक सर्वोच्च सत्ता आहे आणि देवी देवता त्या सर्वोच्च सत्तेच्या नियंत्रणाखाली सृष्टीची देखरेख करणारे सेवक आहेत. देवतांच्या मूर्ती आणि चित्रात अनेकदा एकापेक्षा जास्त हात मुख असे आपल्याला आढळतात. आपल्याला प्रश्न असा पडू शकतो की नेमकी वस्तुस्थिती काय आहे. देवतांना असलेल्या 5 मुखांचं तात्पर्य पंचतत्वाच्या अधिष्ठानाशी निगडीत आहे. म्हणजे पंचतत्व अधिष्ठानांवर जेव्हा एखाद्याचा आत्मा प्रतिष्ठापित होतो तेव्हा त्याला 5 मुख प्राप्त होतात. त्रिगुण ब्रह्मात गेल्यावर त्याला 3 मुख प्राप्त होतात. आता सिंहाचं तोंड आणि मानवी शरीर असलेल्या नृसिंहाचा अर्थ काय आहे, तर आत्मा देवत्व मनुष्य आणि पशुत्व या सर्वांना एकाच वेळी धारण करतो तो नृसिंह. हीच गोष्ट हातांच्याही बाबतीत आहे. भगवान विष्णू सृष्टी पालनाची जबाबदारी पार पाडणारी देवता आहे. त्यांचे 4 हात म्हणजे समाजातील 4 वर्णांचं पालन करणारे असे मानले जातात. देवतांची वाहनं आणि त्यांचा अर्थही आपण जाणून घेऊयात. उंदीर सिंह बैल मोर हंस घुबड गरुड आदी प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा त्या त्या विशिष्ट देवतांशी संबंध आहे आणि त्या देवतांची शक्ती काही प्रमाणात त्यांच्यातही असते. याचा दुसरा अर्थ असाही होतो की शंकरांचं वाहन बैल म्हणजे नंदी यांचं तात्पर्य असं की भगवान शंकर धर्मावर आरूढ आहेत. गणपतीच्या उंदराचा अर्थ असा आहे की तर्कशक्ती आणि बुद्धिमत्ता. वास्तविक पाहता गणपतीसारखी देहाने स्थूल असलेली देवता उंदरावर बसते हे आपल्याला ऐकायला चमत्कारिक वाटतं, पण गणपती म्हणजे बुद्धीची देवता आहे आणि उंदीर हे तर्कशक्तीचं प्रतीक आहे आणि बुद्धी ही नेहमीच तर्कावर स्वार होत असते. दुर्गा माता सिंहावर आरूढ झालेली दाखवतात. सिंह म्हणजे विध्वंसक शक्ती. भगवान विष्णूंचं वाहन गरुड आहे. गरुड म्हणजे ज्ञान होय. याचा अर्थ विष्णू हे ज्ञानावर स्वार आहेत. ब्रह्मदेव विवेकरूपी हंसावर आरूढ झालेले आहेत. लक्ष्मीचं वाहन घुबड आहे. लक्ष्मी माणसाची बुद्धी हरण करते आणि घुबड हे त्याचं प्रतीक आहे. स्वामी कार्तिकेयाचं वाहन मोर आहे. मोराचा संबंध सौंदर्याशी आहे. अर्थात देवतांचे सेनापती असूनही ते ईश्वरीय कोमलतेने नम्र आहेत. त्याचा पुरावा म्हणजे मोर होय. देवतांच्या प्रभावमंडलाचं देखील फार मोठं गूढ आपल्याला असतं. त्याचं शास्त्रीय विवेचन आपण जाणून घेऊयात. आपल्या देवता, दैवी पुरुष आणि धार्मिक व्यक्तींच्या मागे चित्रात प्रभावमंडल दिसून येतं. याचं रहस्य काय आहे असा प्रश्न आपल्या मनात कधी ना कधी आला असेलच. त्याचं काही शास्त्रीय कारण आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. 1911 साली रशियन शास्त्रज्ञ डॉक्टर क्लीनर यांनी शास्त्रीय प्रयोगाद्वारे प्रभावमंडलाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एका खास शास्त्रीय उपकरणाद्वारे प्रभामंडलाची छाननी करून स्पष्ट केलं की प्रभामंडलाच्या प्रकाशकिरणांच्या रेषा एकमेकात गुंतलेल्या आहेत. आजही रशियामधल्या अनेक प्रयोगशाळांमधून प्रभामंडलावर सखोल संशोधन चालूच आहे. 1952 साली नोबेल पुरस्कार मिळवणारे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर हेरॉल्ड यांच्या नेतृत्वाखाली अनेक शास्त्रीय प्रयोग करण्यात आले. त्याचा उद्देश अतिप्राचीन काळी पृथ्वीवर अकार्बनिक आणि कार्बनिक पदार्थ कसे तयार होतात हे जाणून घेणं असा होता. आपल्या प्रयोगाच्या अखेरीस डॉक्टर हेरॉल्ड यांनी घोषणा केली की पृथ्वीवर सर्वप्रथम आकाशातील विजेच्या रूपात सजीवता प्रकट झाली. त्यामुळेच पृथ्वीवर असणाऱ्या सर्वच सजीवांमध्ये स्वतःचं असं एक विद्युत क्षेत्र आहे. वास्तविक पाहता देवतांच्या प्रभावमंडलाचा संबंध भौतिक शरीराशी नसून सूक्ष्म शरीर म्हणजे विद्युतीय शरीराशी आहे आणि योगशास्त्रानुसार सूक्ष्म शरीराचा संबंध प्राणाशी आहे. प्राणाच्या 5 श्रेणी असतात आणि यातली शेवटची श्रेणी ही अत्यंत सूक्ष्म अशी असते. त्याला शास्त्रज्ञ इथर असं म्हणतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून सूक्ष्म शरीर इथरिक बॉडी आहे. डोळ्यातून निघणाऱ्या ज्योती, चमक, चेहऱ्यावरचं तेज, लावण्य आणि चेहऱ्यावर पसरलेला प्रभावमंडलाचा प्रकाश त्या 5व्या सूक्ष्म शरीराचं प्रतिनिधित्व करतात. योगाचार्य ऋषींच्या मते ज्याची सूक्ष्म प्राणशक्ती अत्यंत प्रखर आणि प्रभावशाली असते त्याचं सूक्ष्म शरीरही अधिक शक्तिशाली आणि तेजोमय असतं. आपल्या प्राचीन हिंदू धर्मात भौतिक शरीराच्या प्रगतीसाठी आसन, मनोमय शरीराच्या उन्नतीसाठी ध्यान आणि सूक्ष्म शरीराच्या उन्नतीसाठी प्राणायाम सांगितला आहे. योगी पुरुष प्राणायामाच्या विविध कृतींनी सूक्ष्म शरीर बरोबर उन्नत करतात. शेवटी जेव्हा सूक्ष्म शरीर आपल्या उन्नतीचं शिखर गाठतं त्यावेळी तो योगी पुरुष स्थूल शरीरापासून वेगळा होऊन स्वतंत्रपणे संचार करू लागतो. आधुनिक चिकित्सा पद्धतीचे जनक पार्सल सूस यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. ते म्हणतात, माणसाचं तेज हे त्याच्या सूक्ष्म शरीरात असतं, पार्थिव शरीरात नाही. देवतांच्या भोवती किंवा शरीराच्या भोवती असलेल्या प्रभामंडलातील रंगाचं शास्त्रीय कारण आपण जाणून घेऊयात. रशियन शास्त्रज्ञांनी 1962 साली मनुष्याच्या प्रभामंडलाचं चित्र काढण्यात यश मिळवलं. प्रभामंडलातील रंगामध्ये होणाऱ्या बदलामागे त्या व्यक्तीचं विद्युत क्षेत्र आणि त्यात होणारे बदल कारणीभूत असतात ही गोष्ट अमेरिकी शास्त्रज्ञांनीही मान्य केली. त्यांचं असंही मत आहे की जर या दिशेने आणखी संशोधन केलं तर मानवी जीवनाचं रहस्यही उलगडू शकेल. तथापि आमच्या ऋषींनी या रंगाचं रहस्य फार पूर्वीच ओळखलं होतं. त्यांच्या मते माणसाच्या विचारांचा विद्युत क्षेत्राशी घनिष्ठ संबंध आहे. मानवी प्रकृती त्रिगुणात्मक आहे म्हणून माणसाचे विचारही त्रिगुणात्मक असतात. दैवी पुरुष, देवता आणि सिद्ध पुरुषांच्या चेहऱ्यामागेच केवळ असा प्रकाश असतो असं नव्हे, तर सर्वसामान्य माणसाच्या मागेही कोणत्या ना कोणत्या रंगात प्रकाश असतो. परंतु सर्वसामान्य माणसांची साधना नसल्याने देवतांप्रमाणे तो प्रकाश दिसत नाही. ऋषींनी योगशास्त्रात सांगितलं आहे की सात्विक विचारांच्या मनुष्याचं प्रभामंडल फिकट निळ्या रंगाचं असतं, तमोगुणी विचारांच्या मनुष्याचं प्रभामंडल पिवळ्या रंगाचं असतं. भारतीय योगशास्त्रात शरीराच्या प्रत्येक भागाला विद्युतमय मानण्यात आलेलं आहे. परंतु योगामध्ये ज्या सहा चक्रांचा उल्लेख आहे, ती सहा चक्र विजेचं भांडार आहेत, ज्यातून निर्माण होणारी ऊर्जा विविध रंगाचं वलयाकार प्रभामंडल निर्माण करते. या चक्रांमध्ये जे आज्ञाचक्र आहे, ज्याला तिसरा नेत्र असं मानलं जातं, त्याची विद्युत शक्ती अत्यंत प्रखर असते आणि पांढऱ्या शुभ्र रंगाचं वर्तुळाकार प्रभामंडल विकसित करते आणि ती अर्धचंद्रकाराप्रमाणे दिसते. त्याला योगीजन चंद्रज्योती असं म्हणतात. योगामधील जया सिद्धी याच चंद्रज्योतीची सिद्धी आहे. डोक्याच्या मागील भागात आज्ञाचक्राच्या वर सहस्त्राधार चक्र आहे. त्यातून निघणारी ऊर्जा नारिंगी रंगाचं प्रभामंडल निर्माण करते. योग अभ्यासक ऋषी या चक्राला सर्वात महत्त्वपूर्ण मानतात. जर कधी कोणाचं नैसर्गिक कारणाने हे चक्र जागृत झालं, तर त्यातून नारिंगी रंगाचा प्रकाश बाहेर पडताना दिसेल. July 1905 प्रकाशित झालेल्या एनाल्सिडस सायन्सेस सायकिक्स या अंकात अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखक डॉ चार्ल्स फारे यांनी स्वतःचा अनुभव दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की त्यांनी एकदा दोन महिलांच्या डोक्यामागे नारिंगी रंगाचं प्रभामंडल पाहिलं होतं आणि सतत 2 तास ते प्रभामंडल दिसत होतं. 1936 इटलीमध्ये अशीच एक घटना जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, डॉक्टर, पत्रकार यांच्या समक्ष घडली होती. तिथे एका रुग्णालयात अन्ना मेनारो नावाच्या एका महिलेच्या वक्षस्थळाजवळून फिकट निळ्या रंगाचं वर्तुळाकार प्रभामंडळ दिसत होतं आणि त्यावेळी त्या महिलेचं संपूर्ण शरीर घामाने डबडबलेलं होतं. श्वासोच्छ्वास जोराने चालू होते, छातीची धडधड वेगात होती. त्या शास्त्रज्ञांनी असं मत व्यक्त केलं की त्या महिलेच्या शरीरात असाधारण विद्युतीय आणि चुंबकीय विकासामुळे हे घडलं. शास्त्रज्ञांनी असं म्हटलं की दीर्घकाळ उपवास केल्यानंतर शरीरात सल्फाइडचं प्रमाण वाढतं, त्यामुळे प्रभामंडळ निर्माण होतं. असंही आढळतं की अन्ना मेनारो ही रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी बरेच दिवस उपवास करत होती. आपल्या ऋषीमुनींनी तेजस्वी आणि ज्योतिर्मय होण्यासाठी उपवास करण्यास सांगितलं आहे. आता आपण असं जाणून घेऊयात की अनेक अवतार असू शकतात का. एकाच वेळी अनेक अवतार असणं अशक्य नाही. आता हेच पहा, जगातली सर्व जड आणि चेतन केवळ त्याच परब्रह्माच्या प्रकाशामुळे स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत. सर्व व्यक्तींमध्ये असणारा आत्मा त्या परमात्म्याच्या प्रकाशकिरणाच्या एका कणाचा अंश आहे. परंतु असं असूनही त्या महाप्रकाशाचं तेज तीळ मात्रही कमी झालेलं नाही. वेदांमध्ये एक मंत्र आहे, सर्व भूतेष्णुः गूढः सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा कर्मध्यक्षः सर्व भूताद्दिवासः साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. अर्थात तो परब्रह्म परमेश्वर एकच आहे, तो सर्व सजीवांमध्ये गूढरित्या सामावलेला आहे, तो सर्वव्यापी आणि सर्व प्राण्यांचा अंतरात्मा आहे, तो सर्व साक्षी चेतना देणारा निर्वाण स्वरूप निर्गुण परब्रह्म आहे, तो सर्वांची कर्म पाहतो, सर्व प्राणी त्याच्यात आहेत. छांदोग्य उपनिषदामध्ये म्हटलं आहे, अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपम रूपम प्रतिरूपम बभूवाह. जसा एकच अग्नी संपूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे, परंतु तो वेगवेगळ्या रूपात सर्वत्र दिसून येतो. पाषाणातही अग्नी आहे, समुद्र गर्भात अग्नी आहे, प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरात देखील अग्नी आहे. परंतु तरीही शास्त्रीय दृष्टीने अग्नीच्या एकत्वामध्ये काहीही फरक नाही. अगदी त्याचप्रमाणे एकावेळी अनेक अवतार असूनही परमात्म्याच्या एकत्वात त्याच्या शक्तीत काहीही फरक पडत नाही. म्हणून एकाच वेळी अनेक अवतार असू शकतात. ज्याप्रमाणे भगवान परशुराम आणि भगवान श्रीराम हे दोन अवतार होते. देवता आणि मूर्ती पूजेचं शास्त्रही आपण जाणून घेऊयात. हे खरं आहे की परमेश्वर निराकार आहे, त्याची अशी कोणतीही आकृती नाही. ज्याप्रमाणे पाणी जरी निराकार असलं तरी ज्या पात्रात पाणी टाकू त्या पात्राचा आकार पाण्याला येतो. पाण्याला सूक्ष्म असलेली विद्युत शक्ती स्वतःला अतिसूक्ष्म रूपात प्रकट करू शकते. रिपीट. पाण्यापेक्षा सूक्ष्म असलेली विद्युत शक्ती स्वतःला अतिसूक्ष्म रूपात प्रकट करू शकते. उदाहरणार्थ दारावरच्या बेलचा आवाज, बल्ब ट्यूबलाइटच्या प्रकाशाच्या रूपात, हीटरमधून अग्नीच्या रूपात, इत्यादी अनेक रूपात ती स्वतःला प्रकट करू शकते. परमात्मा अतिसूक्ष्म आहे. शक्तीचा स्रोत परमात्म्यापासून होतो. या उदाहरणांवरून असं स्पष्ट होतं की जी वस्तू जितकी सूक्ष्म असेल तितकीच व्यापक असते. व्यापकता म्हणजे सर्व दृश्यात त्याच्या अस्तित्वाची शक्यता अधिक असते. प्रत्येक पदार्थाच्या रचनेत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची भागीदारी असते. हे तिन्ही कण अतिसूक्ष्म असतात. त्यातला इलेक्ट्रॉन कण हा ऋणात्मक विद्युतमुळे आणि प्रोटॉन कण हा धन विद्युतमुळे सक्रिय होतो. न्यूट्रॉनमध्ये कोणत्याही प्रकारची वीज नसते. परब्रह्म परमेश्वर चैतन्य ही सत्ता आहे. तसंच संपूर्ण जगाला सजीवता देत सर्वात सूक्ष्मातिसूक्ष्म अशा कणाद्वारे स्वतःला प्रकट करते ही परमेश्वरी लीला आहे. वैदिक काळाच्या प्रारंभी भारतीयांनी ईश्वराची निराकार स्वरूपात पूजा करण्यावर जास्तीत जास्त भर दिला आहे. निर्गुण निराकार परमात्म्याची व्याख्या करताना संत तुलसीदास म्हणतात, बिनु पद चलई सुने बिनु कान, कर बिनु कर्म करई विधि नान, आनन रहित सकल रस भोगी, बिनु वाणी बकता बड जोगी, तन बिनु परस नयन बिनु देखा, ग्रहई घान बिनु बास अशेषा. परंतु डोळे कान नाक आदी इंद्रिय असूनही सर्वसामान्य लोकांना त्याची कल्पना येत नाही. हे कसं घडू शकेल असा प्रश्न त्यांना पडतो. अशा प्रकारे परमात्मा म्हणजे कोण, तो कसा आहे याची कल्पना मोठमोठ्या विद्वानांनाही येत नाही. आणि अशा परमेश्वराची उपासना करणं किती सोपं आहे याचीही कल्पना येत नाही. विश्वामित्र ऋषींनी गायत्रीमधील चार तत्वांचा शोध लावून ही समस्या सोडवली आहे. त्यांनी गायत्री मंत्राबद्दल चार गोष्टी सांगितल्या आहेत. आदिकाळापासून आकाशगंगा सतत पळत असल्यामुळे ओमचा ध्वनी होत आहे. त्यावरून परमात्म्याचं दृश्य स्वरूप निश्चित होऊ शकलं. आकाशगंगेत असणाऱ्या असंख्य सूर्यांपासून निर्माण होणाऱ्या प्रकाशाला परमात्म्याचं स्वरूप मानण्यात आलं आहे, ज्यामुळे परमात्म्याचं दृश्य स्वरूप निश्चित करता येऊ शकेल. नाव म्हणजे ओम ध्वनी तसंच रूप म्हणजे प्रकाश हा निश्चित झाल्यामुळे परमात्म्याचं सगुण स्वरूपात ध्यान करण्याचं तत्व निश्चित झालेलं आहे. आणि चौथी गोष्ट, त्यांनी परमात्म्याला प्राप्त करण्याचा मार्ग शोधून सांगितला की प्रकाशावर लक्ष केंद्रित करा, तसंच ओम नावाचा जप करा. या चारही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे सगुण साकार पूजा पद्धती सिद्ध झाली. सगुण साकार पूजेच्या सिद्धांताच्या प्रस्तावाला वसिष्ठांसारख्या निराकारवादी ऋषींनी तीव्र विरोध केला. परंतु शेवटी असं लक्षात आलं की या मार्गाने परमेश्वराचं चिंतन करणं सुलभ आहे. म्हणून या प्रस्तावाला सार्वजनिकरित्या मान्यता देण्यात आली. या मान्यतेबरोबरच वसिष्ठांनी विश्वामित्र ऋषींना ब्रह्मर्षी ही पदवी दिली. त्यामुळे विश्वामित्र अत्यंत लोकप्रिय झाले. ते विश्वाचे मित्र म्हणून ओळखले जाऊ लागले. गायत्री मंत्राद्वारे प्रकाशाला परमात्म्याचं स्वरूप मानण्यात आल्यानंतर कठोपनिषदाच्या ऋषींनी म्हटलं आहे की ज्योतीच्या आकारावर लक्ष केंद्रित करा, असं म्हणून एक निश्चित आकार दिला. शेवटी पौराणिक काळात मानवी मूर्ती एकत्रित करण्यात आल्या आणि या मानवी मूर्तींवर सुंदर संवाद आणि कथांची रचना करण्यात आली. गीतेमध्येही भगवान श्रीकृष्णाने 8व्या अध्यायातल्या 12व्या आणि 13व्या श्लोकात निर्गुण निराकार उपासना सांगून पुन्हा 12व्या अध्यायातल्या 5व्या ते 7व्या श्लोकात सगुण साकार उपासना सांगितली आहे. त्याचं म्हणणं असं आहे की निर्गुण निराकार उपासनेत विशेष परिश्रम घडतात, म्हणून निर्गुण निराकारामध्ये सगुण साकार उपासना पद्धती प्रदीर्घ काळ केलेल्या संशोधनाचा आणि चिंतनाचा परिणाम आहे. फिरून पुन्हा चर्चा परमात्म्याचं चिन्ह आणि मूर्तीवर केंद्रित होतं. प्रतीकावर लक्ष केंद्रित केल्यामुळे परमात्म्याची सहज प्राप्ती होऊ शकते. हा शोध मुळातच फार मोठा आहे, कारण आपलं चित्त म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे अगदी संगणकाप्रमाणे कार्य करत असतं. आधुनिक संगणकामुळे मानवी चित्तालाही प्रतीकं तसंच संस्कृत अक्षरच अधिक प्रिय आहेत. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटना आपल्या चित्तात अंकगणितीय स्मृतीच्या म्हणजेच डिजिटल मेमरीच्या स्वरूपात एकत्र होतात. आपलं चित्त 24 तास कार्यरत असतं, म्हणून कबीरांनी त्याला सुरत म्हटलं आहे. म्हणजे आपलं चित्त योग्य प्रकारे कार्यमग्न असतं. आपल्या इंद्रियांमध्ये डोळे 83% आणि कान 10% स्मृती चित्तामध्ये पाठवतात. म्हणून परमेश्वराची उपासना करताना परमेश्वराचं काल्पनिक चित्र किंवा मूर्ती डोळ्यासमोर ठेवून चित्तपटलावर त्याची निरंतर स्मृती कोरावी, म्हणजे परमेश्वर प्राप्तीचं कार्य अधिक सुलभ होतं. मूर्तीपूजा केवळ ध्यान एकाग्र करण्यातून प्रचलित झाली आहे. जर आपण ध्यान लावलं तर एकाग्रता साधत नाही, कारण त्याला काही आधार मिळत नाही. परंतु जर आपण कल्पनेत एखाद्या देवतेची मूर्ती आणली किंवा समोर ठेवली तर मूर्तीचा आधार मिळाल्यामुळे मन एकाग्र होतं. हीच गोष्ट शास्त्रातूनही नमूद केलेली आहे. मनोधृतीर्धारणा स्यात समाधी ब्रह्माणी स्थितीही अमूर्ता चैती स्थरा न स्यात्ततो मूर्ती विचिंतयेत. या श्लोकाचा अर्थ असा, मनाच्या धृतीला धारणा म्हणतात. ब्रह्मामध्ये स्थिर होण्याचं नाव समाधी आहे. परंतु जर मूर्तीविना मन स्थिर होत नसेल तर मूर्तीची गरज पडते. ध्यानामध्ये जेव्हा मन एकाग्र होत नाही तेव्हा मूर्तीचा आधार घेतला जातो. हरिओम तत्सत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातला 47वा श्लोक आपण पाहणार आहोत. मनी लोचनी श्रीहरी तो चिपाहे, जनी जाणता भक्त होऊ निराहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता या 47व्या श्लोकापासून पुढचे 10 श्लोक, त्या प्रत्येक श्लोकाचा शेवटचा चरण हा आहे की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो दास आहे, सर्वोत्तमाचा दास आहे. दुसऱ्या कुणाचा तरी दास असणं आणि सर्वोत्तम असा जो भगवंत, त्याचा दास असणं. सर्वोत्तम म्हणजे कसा आहे, तर तो सर्व अंगाने उत्तम आहे, सर्व कालामध्ये उत्तम आहे, सर्व बाजूनी सर्व परिस्थितीमध्ये कोणत्याही स्थितीत तो उत्तमच आहे, म्हणून सर्वोत्तम असं त्याला म्हटलेलं आहे. आणि त्या सर्वोत्तमाचा जो दास आहे, तो सर्वोत्तमाचा दास असल्यामुळेच जगात तो धन्यता पावलेला आहे. म्हणून दास ईश्वराचे व्हावे, जर दासच व्हायचं असेल तर. असं म्हटलेलं आहे, मूर्खाचा होऊ नये धनी, आणि शहाण्याचा चाकर झाला तरी चालेल. पण मूर्खाचा धनी म्हणजे काय, आणखीन तो शिरोमणी, तसं नाही उपयोगी. तसं इथं सर्वोत्तमाचा दास हा सर्वोत्तमाचं अनुसरण करणाराच असला पाहिजे, आणि त्यामुळेच तो धन्य होतो. आणि आपल्यालाही तेच व्हायचं आहे, तो सर्वोत्तम जाणून घ्यायचा आहे, त्याला काय हवं म्हणजे त्याची कृपा होईल हे समजून घ्यायचं आहे, आणि त्या दिशेनं आपण आपल्या जीवनाचा प्रवास करत राहायचा आहे, म्हणजे केव्हा ना केव्हा तरी आपल्याला त्याची कृपा प्राप्त होईल. पण त्यासाठी काय काय करायला पाहिजे, आणि हितं जे वर्णन केलेलं आहे ते ज्या पुरुषाचं वर्णन केलेलं आहे तो प्राप्त पुरुष आहे, झालेला आहे, पूर्ण झालेला आहे, आत्मानुभव घेतलेला आहे. आणि ह्या 10 श्लोकामध्ये तो कसा असतो तसं वर्णन हितं त्यांनी केलेलं आहे. आता तो कसा असतो बघा. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. स्वामी स्वरूपानंदांचे एक अभंगामध्ये आहे, पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी, सर्व ठिकाणी श्रीहरीलाच पाहतो तो धन्य आहे असं म्हणतात. धन्य कोण होतो की ज्याला सर्व ठिकाणी भगवंताचं स्वरूपच दिसतं, आत बाहेर एक भगवंतच भरलेला आहे हा बोध होतो. नुसतं मला काहीतरी ज्योती दिसली, दर्शन झालं आणि मी पूर्ण झालो असा होत नाही तो. आधी आत आणि मग बाहेर. प्रथम स्वरूप समाधान पावो न ठेला अर्जुन, मग सवयच उघडी लोचन तव विश्वरूप देखिले, असं ज्ञानेश्वर महाराजांनी 11व्या अध्यायात म्हटलेलं आहे. अर्जुनाला पहिल्यांदा अंतर्मुख झाल्यानंतर स्वरूपाचं समाधान झालं, बोध झाला, आणि मग दृष्टी उघडल्यावर लक्षात आलं सगळीकडे तोस्त भरून आहे. म्हणजे पहिल्यांदा सर्वम खलू इदम ब्रह्म, पहिल्यांदा अहम ब्रह्मास्मी, आणि नंतर मग सर्वम खलू इदम ब्रह्म, पहिल्यांदा मीच ब्रह्म आहे असा बोध व्हायला पाहिजे. असा झाला की त्याचं काय होतं बघा. मनी आणि लोचनी श्रीहरी तोची पाहे. इथं श्रीहरी शब्द वापरला आहे पुन्हा एकदा, म्हणजे फक्त प्रभू रामचंद्रच असं म्हणत नाहीत भगवंत, त्यांची नावं अनेक आहेत, राम म्हणा, कृष्ण म्हणा, नारायण म्हणा. तसं इथं श्रीहरी, श्रीहरीलाच पाहतो. मनी आणि लोचनी, मनी म्हणजे आत, अंतर्मुख म्हणून बघावं श्रीहरीच दिसतोय, याचा अर्थ आत्माराम, निर्गुण, निर्गुण परमात्मा आत्मारामाच्या रूपाने अंतर्मुख झाल्यानंतर त्याचं दर्शन घडत आहे. आणि त्याचं दर्शनसुद्धा मी आणि त्याचं दर्शन घेतो असं नाही आहे, मी मलाच पाहायचं आहे. म्हणून आतमध्ये मनी निर्गुणाचं दर्शन घेतो आहे आणि लोचनी डोळे उघडल्यानंतर पाहतोय तिथेही पुन्हा त्याला श्रीहरी दिसतोय. हा श्रीहरी कसा दिसतोय? तर सगुण रूपात, ज्या रूपाने आपण इच्छा करावी त्याप्रमाणे त्याचं रूप आपल्याला दिसतं. तो कुठून यावा लागत नाही, तो आहेच आहे, अखंडच आहे. आपल्याला दिसत नाही कारण आपली दृष्टी उघडलेली नाही. त्याला हाका मारायलानंतर तो कुठून यायचा आहे आणि मग आपल्याला भेटायचं आहे, आपण दोन माणसं भेटतो तशी, अशी त्याची भेट नाही आहे, तो आहेच. थंडीनं पाण्याचं बर्फ व्हावं तशा आपल्या उत्कट भक्तीनं तो निर्गुणच परमात्मा ज्या रूपी देऊन दर्शन, तुम्ही ज्या रूपाने इच्छा करता त्या रूपात तो दर्शन देतो. सगळ्या संतांना त्याचा अनुभव आहे, केव्हा ना केव्हा तरी त्यांना हे दर्शन होऊन जातं. तसं लोचनी दृश्य रूपामध्ये त्याचं दर्शन होतं. आणि त्यापेक्षा मोठं दर्शन म्हणजे त्याच्या सगुण रूपाचं दर्शन हे क्वचित केव्हा तरी होतं, पण अनेक व्यक्तींच्या, प्राणीमात्रांच्या, वस्तुमात्रांच्या रूपाने तोच भरून आहे अशी दृष्टी जेव्हा निर्माण होते तेव्हा लोचनी श्रीहरी तोच पाहे. प्रत्येक गोष्टीमध्ये वही तो है, अरे तोच तर आहे. प्रकृती बाजूला सारून तू पाहिलास तर तुला ते चैतन्यच दिसेल. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ज्ञानीपुरुषांची दृष्टी तशी असते. त्यामुळे समोर येणारी व्यक्ती, स्त्री आहे का पुरुष आहे, लहान आहे का मोठा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, असा काही भेदभाव नसतो, तोच तर आहे बस. म्हणून त्याच्यापुढे अत्यंत नम्रतेनं, प्रेमाने त्याला सामोरं जायचं आहे, त्याच्याशी संवाद साधायचा आहे. कुणाशी त्यांचं जमलं नाही असं होत नाही, कारण ते समजतात बाहेरची प्रकृती भिन्नच असणार आहे पण आतलं चैतन्य एकच आहे. म्हणून मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. कोण पाहतो? हा सर्वोत्तमाचा दास, त्याची दृष्टी अशी झाली आहे. आणि काय होतं? जनी जाणता भक्त होऊन राहे, हा शब्द इथं त्यांनी जाणता भक्त असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे हा जो भक्त आहे हा साधना काळातला नाही तर साधना करून ज्ञानी झाला आहे आणि पुन्हा भक्ती करतो आहे. ती भक्ती कशी आहे? नारद भक्तीसूत्र त्यांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे, परम प्रेम रूपा आत्मस्वरूपा. ही भक्ती म्हणजे अंतःकरण द्रवित होणं. भक्त असेल तो कठोर बोलू शकणार नाही, कुणाला वेडं वाकडं त्याच्या तोंडातून येणार नाही, त्याचं अंतःकरण अत्यंत कोवळं कोमल असं झालेलं असतं. म्हणून इथं त्याने म्हटलं आहे जाणता भक्त, म्हणजे ज्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात तसा हा झालेला आहे. आणि भगवंत म्हणतात ज्ञानी भक्त तो आत्मा माझा, अर्थ जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी, सगळे माझे भक्तच आहेत. पण तू ज्यांनी माझं ज्ञान करून घेतलं आणि पुन्हा ज्ञानोत्तर भक्ती जो करतो आहे तो माझा आत्मा आहे. म्हणून इथं त्यांनी जो शब्द वापरला जनी, या जगामध्ये जाणता भक्त होऊन राहे, हा दास जाणता भक्त होऊन राहतो आणि भक्ती करत राहतो. आता भक्ती का करतो खरं विचार केलं तर? झालं ना ज्ञान, झालं ना भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. भक्तीनं ज्ञान झालं आता भक्ती कशाला करायला पाहिजे? ती तीन गोष्टीसाठी करायला पाहिजे, पुढेही त्याचा विचार येईल पण आत्ताही सांगून जाते की भक्ती एवढ्यासाठी करायला पाहिजे की ज्या भक्तीच्या मार्गाने आपण ज्ञान प्राप्त करून घेतलं त्या भक्तीला सोडायचं कसं? आणि पडिले वळण इंद्रिय असं कळा, इंद्रियानं वळण पडलेलं आहे भक्तीचं, आता तो काय ध्यान करणार नाही का? नाम घेणार नाही, सहज होणार. आता त्याला मुद्दाम करायला लागणार नाही, सहजच ध्यान, बसला शांत की ध्यान, नाम मुखाने येतच आहे, एक आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखी इतरांच्या पुढे आदर्श पाहिजे म्हणूनही तो साधना करत राहतो. म्हणून त्यांनी जे म्हटलं आहे जनी जाणता भक्त होऊन राहे. पुढचं आहे गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. आता इथं गुणी याचा अर्थ वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं घेतलेला आहे. गुणी म्हणजे गुणांच्या ठिकाणी प्रेम ठेवतो असं म्हणण्यापेक्षा सगुण रूपाच्या ठिकाणी तो प्रेम ठेवतो. म्हणजे निर्गुणाचा बोध झाल्यानंतर सुद्धा पुन्हा त्या निर्गुणातून जे सगुण आकाराला आलं आहे त्याच्या ठिकाणी त्याचं प्रेम आहे आणि तो सगुणाची उपासना करतो आहे. आणि त्या करण्यामध्ये सगुणी कशी तरी करत नाही आहे, प्रीती राखे. म्हणजे पहिल्यांदा ज्ञान होण्यापूर्वी तो ज्या प्रेमाने करत होता त्याच्यापेक्षा जास्ती प्रेमाने आता तो भक्ती करतो आहे. आणि राखे हा जो शब्द आहे, प्रीती राखे, हा शब्द दोन्हीकडे घ्यायचा आहे. गुणी प्रीती राखे आणि क्रमसाधनाचा राखे, साधनाचा क्रमही राखतो. याचा अर्थ ज्या परंपरेने तो आलेला आहे, ज्या पद्धतीनं साधना करतो आहे, ती साधना तो सोडत नाही. झालो हम बन चुके, आता काय आम्हाला करायचं नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते बरोबर नाही. तो ज्ञानाचा अहंकार देखील गेला पाहिजे, तो भक्तीनं जातो. त्यामुळे पुन्हा मी देवाचा दास आहे. दास्य भक्ती झाली, सख्य भक्ती झाली, आत्मनिवेदन भक्ती झाली, तरी पुन्हा दास्य होऊन तू धनी मी तुझा चाकर अशा पद्धतीनं राहायला पाहिजे. म्हणून गुणी प्रीती राखे क्रमसाधनाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा जो सर्वोत्तमाचा दास आहे तो जगात धन्य आहे. म्हणून मनी लोचनी श्रीहरी तो चिपा आहे, जनी जाणता भक्त होऊ निराहे. गुणी प्रीती राखे क्रमु साधनाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंददादा नमस्कार.
4: नमस्कार
3: मिलिंददादा.
4: हा,
3: कधी कधी मला वाटतं की तुमच्या गुरूंची तुमच्यावर किती कृपा आहे.
4: हो.
3: आणि सगळे संदेश असे छान छान शब्दात, छान छान गाण्यात, आणि ते सुद्धा चालीसकट तुम्हाला येतात.
4: हो, हो.
3: आणि आमच्यावरही तुमची कृपा आहे, तुम्ही ते उत्तम गाऊन आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवता. पण त्यात वारंवार एक विचार दिलेला आहे किंवा एक संदेश दिला जातो की हे जग आहे ते भ्रम निर्माण करणार आहे किंवा माया आहे किंवा हे विश्व असत्य आहे जे तुम्हाला दिसतंय. तर अशी बरीच गाणी तुमच्याकडे आलेत नाही का?
4: हो हो, खरंच आहे की नाथांच्या माध्यमातनं आपण ज्याला वेद, उपनिषद, गीता किंवा इतर जे आपले भारतीय ग्रंथ आहेत, जे आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये अनेक ग्रंथ ते ज्ञान पोहोचवत असतात. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. तर नाथांनी अशा प्रकारची गाणी पण आपल्याला दिलेली आहेत. त्याच्यामध्ये सत्य नहीं ये स्वप्न है सारा, माया की बहती हुई धारा, किंवा कैसा ये संसार अजब है, ना किसी बात का कोई मतलब है. या सगळ्यामध्ये माया हा शब्द कुठे ना कुठे तरी येतच असतो. आणि अजूनही प्रत्येक दोन गाण्यांच्या मध्ये एखादं गाणं असे येतच की ज्याच्यामध्ये मायेचा उल्लेख असतो. कारण आपण मायेच्या जगातच जगत आहोत. आपल्याला मायेतून बाहेर पडलं तरच आपल्याला आत्मज्ञान होऊ शकतं याची

0: अशी आहे की ती हरी आणि हर हे जे एकच आहे त्याच्यामध्ये सुद्धा भेद घडवून आणते.
1: अरे बा.
0: हे जग आहे ते जगन मिथ्या असं मी मगाशी सांगितलं त्या श्लोकामध्ये. तर ब्रह्म सत्य, सत्य म्हणजे एकमेव जे कधीही बदलत नाहीये आणि जे अखंड आहे ते. आणि जगन मिथ्या, मिथ्या म्हणजे मिथ हा धातू आहे, मिथ म्हणजे जुळून येणे. तर हे जगत पाच तत्वांनी एकत्र जुळून तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये जल, पृथ्वी, अग्नि, आकाश आणि वायू ही पाच तत्व आहेत. आणि ज्या गोष्टी एकत्र जुळून आलेल्या आहेत त्या एकमेकांपासून कधीतरी विभक्त होणारे, दूर जाणार आहेत, त्यालाच आपण मृत्यू म्हटलेलं आहे. कुठलीही गोष्ट एकत्र जेव्हा येते तेव्हा त्याची एक एक्सपायरी डेट निर्माण त्याच वेळेला झालेली असते. तर ही पंचतत्व जी आहेत, पंचमहाभूत आहेत, त्यांनी सुद्धा हे शरीर बनलेलं आहे. या शरीरातले पाचही घटक वयाच्या 50व्या, 70व्या, 80व्या किंवा 100व्या वर्षी कधीतरी एकमेकांपासून दूर जाणार आहेत, विभक्त होणार आहेत, त्यालाच मृत्यू असं म्हटलं. तर ही जुळून आलेली गोष्ट कायम टिकणार आहे आणि ही सत्य आहे अशी जी आपली मनाची धारणा होते ज्या गोष्टीमुळे, त्याला माया असं म्हटलं. माया म्हणजे जे अस्तित्वात नाहीये ते खरं आहे अस्तित्वामध्ये असं वाटणे.
1: पण म्हणजे या मायेचा कारभार कसा चालतो की जो जगणाऱ्याला भ्रमित करतो?
0: नाथांच्या अनेक गाण्यांपैकी एक मजेशीर गाणं आलेलं मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. ते आहे

0: तर हा मुखडा आहे त्याचा.
1: हा हा हा.
0: तर हे भौतिक जगत जे आहे ते आंधळेपणाने आपण हा संपूर्ण मार्ग चालतो आहोत. सफर म्हणजे यात्रा. ही संपूर्ण जीवनाची यात्रा जी आहे ती आंधळी आहे. अंधा सफर आहे, ही अंधा आहे सफर. इथं सुद्धा दोन वेळा सांगून ते अधोरेखित केले, अंडरलाईन केलंय. ही संपूर्ण जी यात्रा आहे ती आंधळी आहे. कहां से आए हैं, कहां है जाना, किसी को खबर नहीं, कैसी है डगर. तर डगर म्हणजे जो चाललोय आपण तो मार्ग कसा आहे, आपण कुठून आलो आहोत आणि आपल्याला कुठे नेमकं जायचंय काहीच माहिती नाही. आपण आंधळेपणाने चाललेलो आहोत. 100 पैकी 99 लोकांना विचारलं तुमचा जन्म झालेला आहे तर तुम्ही कुठून आलात, तर एखादा सांगेल मी पुण्यावरनं आलो, मी मुंबईवरनं आलो, किंवा माझा जन्म गुजरातला झाला, माझा जन्म कर्नाटकात झाला. पण बाबा तू या शरीरामध्ये जेव्हा जन्म होऊन आलास त्याच्या आधी कुठेतरी तू अस्तित्वात होतास आणि तू या शरीरामध्ये आलास, बसलास आणि हे शरीर चालायला लागलं तू या शरीरामध्ये बसल्या क्षणी. म्हणजे याच्या आधी तुझी कुठेतरी यात्रा चालू होती ह्याची जाणीव नाहीये.
1: बरोबर.
0: किंवा अनेकांना मृत्यू झाल्यानंतर सगळं संपलं असं वाटतं. तर मृत्यू हा शेवट नाहीये हे अध्यात्म सांगतं. आपल्याकडे असं म्हटलं जातं की एक ही जीवन मिला है उसे बहुत एन्जॉय करके जीना है. तर जीवन एक नाहीये, अनंत असंख्य आपण जन्म घेतलेले आहेत, असंख्य वेळा आपला मृत्यू पण झालेला आहे. म्हणजे आपला म्हणजे या शरीर ज्या ज्या शरीरामध्ये आपण जन्म घेतलाय त्या त्या शरीरांचा मृत्यू झाला. पण आपण पटकन काय म्हणतो माझा जन्म झाला आणि माझा मृत्यू झालाय, हे आंधळेपणाचं लक्षण आहे. इथं ज्ञान नाहीये. माझा कधीच जन्म झाला नाही त्यामुळे माझा कधीही मृत्यू होणार नाहीये हे आत्मज्ञान आतमध्ये आहे. ज्याच्यावरती भौतिक सगळ्या गोष्टींचा धुराळा बसलेला आहे तो बाजूला केला की हे ज्ञान आतमध्ये प्रकाशित होतं.
1: दादा असं पण आहे ना की म्हणजे अनेक गीतांमध्ये पण असतं असं, किंवा नामदेवांच्या एका अभंगात पण आहे की माणूस व्हायच्या आधी आपण खडक होतो, वनस्पती होतो, प्राणी होतो आणि मग मनुष्य प्राणी झालो, असा पण हा प्रवास झालेला आहे असं म्हणतात. 84 लक्ष योनीतनं तुम्हाला यावं लागतं.
0: हो हो. 84 लक्ष योनी, योनी म्हणजे स्पीशी. तर 84 लाख प्रकारच्या वेगवेगळ्या स्पीशीज आहेत. आता माणूस ही एक स्पीशी आहे. प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे सब स्पीशीज झाल्या. तर साधारण 850 कोटी माणसं या जगामध्ये असतील तर मानव या स्पीशीच्या 850 सब स्पीशीज झाल्या. अशी एक योनी, अशा 84 लक्ष योनी म्हणजे स्पीशीज, आणि त्याच्या प्रत्येकाच्या सब स्पीशीज त्याच्या सब स्पीशीज, म्हणजे हे अनंत आहे. विज्ञान ते मोजदात करू शकणार नाही या गोष्टींच.
1: स्पेसिस म्हणजे जात असं म्हणायचं का स्पेसिसला एक्झॅक्टली मराठी?
0: मानव जात आपण असा शब्द वापरतो. प्राणी जात हे
1: प्राणी जात. बरोबर बरोबर.
0: जात म्हणजे प्रकार.

0: तर एक प्रकार माणूस म्हणून धरला तर त्याच्यात प्रत्येक माणसाचा प्रकार वेगवेगळा आहे, म्हणून एकासारखा दुसरा माणूस नाही, आणि म्हणून जेवढी माणसं आहेत तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत त्याच्यामध्ये. हा, अशा 84 लक्ष इंटू त्यांच्या जाती, पोट जाती वगैरे वगैरे, प्रत्येक जीव हा वेगळा आहे, त्याचा विचार वेगळा आहे, आचरण वेगळं आहे, म्हणून तो वेगळी स्पीशी म्हणून गणला गेला. म्हणून त्याला अनंत आहे हे जगत असं म्हटलेलं आहे. तर माया ही अनंत आहे आणि म्हणून ती समजण्याच्या पलीकडची आहे. आणि ती समजायची असेल तर तुम्हाला मायेच्या विरुद्ध काय आहे, अमाया किंवा निर्माया ज्याला आपण म्हणू शकतो, त्या दिशेकडे जायला पाहिजे. तर उघड्या डोळ्यांनी किंवा पंच ज्ञानेंद्रियांनी किंवा पंच कर्मेंद्रियांनी जे जे काही आपण करतोय, बघतोय, अनुभवतोय, हे बाह्य जगत आहे, ते अस्तित्वात आहे असं आपल्याला वाटतं, पण ज्या क्षणी आपले डोळे मिटले गेले ते आपल्यासाठी ते जग संपलेलं आहे. म्हणजे हे जुळून आलेलं आहे ना जगत, तर आपणही जुळून आलेलो आहोत. तर महाभूत या शरीरातली विभक्त होतात त्यावेळेला आपल्यासाठी हे जग संपलेलं आहे, नष्ट झालेलं आहे. असं ते आहे का खरं, तर नाहीये, पण त्यालाच माया म्हटलंय. की जे नाहीये पण जे आपल्याला आहे असं सारखं वाटत, त्याच्यात एक नाथानिक फार सुंदर गोष्ट सांगितली की सत्य म्हणजे जे कधीही बदलत नाही आणि जे एकमेव एकसंध आहे, अशी सत्याची व्याख्या आहे. मग असत्य या गोष्टीची व्याख्या काय आहे, की जे कायम बदलतं, क्षणाक्षणाला बदलतं, आणि जे अनेक आहे, वेगवेगळं आहे, विभक्त आहे, ते सगळं असत्य या सदरात गेलं. कधीही बदलत नाही ते सत्य, मग असत्य म्हणजे जे कायम बदलत राहतं,
1: अशाश्वत आहे,
0: अशाश्वत आहे,
1: अशाश्वत.
0: मग आपण जे बघतो आहोत ते जग सत्य आहे का असत्य आहे, बदलतंय का बदलत नाहीये,
1: बदलतंय ना,
0: बदलतंय ना. गीतेमध्ये त्यांनी म्हटलंय की परिवर्तन संसार का नियम आहे, प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी बदल घडतोय, म्हणजे ते असत्य या सदरामध्ये मोडतंय. आत्ता आहे म्हणेपर्यंत ते आत्ता नाहीये या स्थितीला जाते.
1: हो,
0: आपण आत्ता आहोत बालभावामध्ये, म्हणजे एक वर्षाचं बालक मी आहे असं म्हणेपर्यंत 15 वर्षांनी मी मागे वळून बघेन तेव्हा मी ते एक वर्षाचं बालक राहिलेलो आहे का, तर नाही. पण मी आहे तिथे अस्तित्वात,
1: बरोबर,
0: पण माझा बालक जो भाग होता तो बदललेला आहे, ती काट टाकल्यासारखी, आणि मी माझं शरीर बदलत गेलेलं आहे,
1: कालानुरूप बदलत गेले,
0: बदलत गेलेलं आहे. पण त्याच्यामध्ये कॉमन स्टेडी असलेली गोष्ट कुठली आहे, तर मी, म्हणजे मी सत्य आहे, कधी न बदललेलं. पण बाकीचं सगळं असत्य आहे, शरीर असत्य आहे, डोळे असत्य आहेत, केस असत्य आहेत. का असत्य म्हणजे काय, ते परिवर्तनशील असल्यामुळे ते बदलत गेले. हा, खोटे नाही, असत्य आहेत, परिवर्तनशील आहेत. तर ह्याची जाणीव आपल्याला आतमध्ये नसते, म्हणून हा सगळा जो प्रवास आहे तो अंधळा आहे, असं नाथाने त्या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे म्हटलंय, अंधेरी राहो में चल रहे अंधे, हा रस्ता जो आहे जीवनाचा तो अंधेरा आहे, म्हणजे अंधारपूर्ण असा रस्ता आहे. अंधारामध्ये तुम्हाला कुठलीच गोष्ट दिसत नाही,
1: नीट दिसत नाही,
0: दिसतच नाही ना. नीट दिसायला तिथे प्रकाश पाहिजे,
1: बरोबर.
0: जर अज्ञानाचा अंधार असेल तर तुम्ही धडपडतच चालत असता, आणि हा अंधार ज्ञानाचा प्रकाश पडेपर्यंत असतोच असतो. बहुतेक वेळेला सगळी माणसं अंधाराच्या रस्त्यावरच चालत असतात, कारण ती भौतिक जगतामध्ये रममाण झालेली असतात.
1: म्हणजे रस्ता पण काळोखाचा आहे, आणि
0: हा चालणाऱ्यांच्या बुद्धीमध्ये पण अज्ञानाचा अंधार साठलेला आहे. खूप डीप मिनिंग
1: आहे
0: इथे. अंधळा म्हणजे फिजिकली अंधळा व्यक्तीबद्दल नाही बोललेला आहे. ज्ञान नसल्यामुळे अज्ञानाचा अंधार ज्याच्या मनामध्ये आहे त्याला अंध म्हटलेलं. अंधेरी दुनिया के चल रहे धंदे, या दुनियेमध्ये जेवढे काही धंदे म्हणजे देवाणघेवाण चाललेली आहे, बिझनेस, बिझनेस याचा अर्थ लेन देन का बिझनेस, जे काही चाललेलं आहे, त्या अंधळेपणामुळे या अंधारी दुनियेमध्ये सगळे असले धंदे चालले, त्याला अंधाधुंद असं म्हटलेलं आहे. अंधेरी दुनिया के चल रहे धंदे, अंधेर नगरी में सब है चौपट, सगळं चौपट झालेलं आहे, कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाहीये. जिथे ही माया वळवेल तिथे सगळी लोक वळत असतात, सगळे जीव त्या पद्धतीने वागत असतात. आपण शिक्षण घेतो आणि जॉब करतो किंवा बिझनेस करतो त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रकार दिसतो. म्हणजे शिक्षणामध्ये MBA जो सगळ्यात जोरात आहे, की MBA केलेल्यांना जॉब मिळतात, चांगले पॅकेज मिळतात आणि सगळ्या सुखसोयी मिळतात, की सगळे लोक MBA मागे लागतात. मग BBA मागे किंवा इंजिनिअरिंगच्या मागे किंवा IT चालतं की IT मागे. तर हे सगळं चौपट झालेलं, तुमच्यात कुठला ऍप्टिट्यूड आहे आणि तुम्ही यशस्वी यशस्वी होण्यासाठी त्या ऍप्टिट्यूडला फॉलो करायला पाहिजे याची जाणीव आपल्याला नसते. सगळं जग ज्या दिशेने चाललंय त्या दिशेने चाललंय,
1: बाजारात काय विकलं जातो
0: हा त्याच्याप्रमाणे आपण स्वतःला विकण्यासाठी तत्पर होतो. याला चौपट होणं, सब कुछ चौपट हो गया म्हणजे वाट लागली असं म्हणतो. अंधेर जीवन की बंदी है चौकट, हा या अंधारी जीवनाची एक चौकट बनलेली आहे. त्या चौकटीत तुम्ही स्वतःला कोंबून बसवलं, भले तुम्हाला त्रास होईल, कष्ट पडतील, तुम्हाला ते नकोस वाटेल, पण तरी सगळेजण त्याच चौकटीमध्ये स्वतःला कोंबून बसवतात, तर मी पण बसवणार असं करून आपण त्या चौकटीमध्ये बसायचा प्रयत्न करत असतो. तिथे चौकट सगळ्यांसाठी ठरलेली आहे. आताच्या जगामध्ये बघा ना, की जन्माला आलं की छोट्या शाळेमध्ये शिकायचं, मग मोठ्या शाळेत शिकायचं, मग कॉलेजमध्ये जायचं, मग मास्टर्स करायचं, मग जॉब करायचा, मग मिळणाऱ्या पैशातनं घर दार घ्यायचं, पिकनिक करायच्या, घोडे गाड्या सगळं घ्यायचं, वर्ल्ड टूर करायच्या, लग्न करायचं, मुलं बाळ निर्माण करायची आणि त्यांच्यासाठी जगायचं. मोस्टली ही चौकट जी आहे ती सेफ वाटते. तर अंधोने जगमे मचाया है कहर, या चौकटीत स्वतःला कोंबण्यासाठी अक्षरशः धुडगूस घातलेला आहे. प्रत्येक जण त्या चौकटीत घुसण्यासाठी प्रयत्न
1: धडपडतोय. मला असं वाटतं की जे काही अज्ञान आहे त्या अज्ञानाचाच उपयोग करून एक ठोकताळे बांधून एक चौकट बनवलेली आहे आणि त्याच्यातच सगळे लोक रमलेत, त्यांना रुटीन आणि छान वाटतंय.
0: बरोबर. जन्म समय में बंद थी आंखे, आपण जन्माला आलो तेव्हा आपले डोळे बंद होते. मृत्यू के समय तो बंद हुई आंखे, डोळे डोळे मिटणे म्हणजे मृत्यू होणे ना. मृत्यूच्या वेळेला आपोआप डोळे मिटले. बीच के सफर में भी ना खुली आंखे.
1: ओ जीवन काय लिहिलंय हे, पुन्हा पुन्हा दादा वाचा या तिन्ही ओळी वाचा.
0: की जन्माच्या वेळेला आपण डोळे मिटलेल्या स्थितीतच जन्माला आलो होतो आणि मृत्यूच्या वेळेला ऑटोमॅटिक डोळे बंदच झालेत, मिटणारच आहेत. पण जो मधला जीवन नावाचा जो मोठा भाग आपण जगत असतो त्यावेळेला सुद्धा आपले डोळे उघडत नाहीत. इथे ना खुली आखे म्हटले,
1: हा उघडलेच नाहीत तेव्हा सुद्धा नाही उघडले. वा वा. तर मला असं वाटतं की जन्माला येताना बंद असणारे आणि मृत्यूच्या वेळी पुन्हा बंद होणारे डोळे मधल्या जगण्यात उघडण्याची क्रिया या एपिसोडने झाली. खूपच छान वाटलं दादा, धन्यवाद.
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
3: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या. रोज सकाळी 10:45 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मुकुंदराज गोडबोले यांचा.

0: श्रोतेहो, गदी माडगुळकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.
1: कृष्णा

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। स्वर आहे गीता दत्त आणि सहकारी यांचा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे SR चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. शब्द आहेत चलो मन वृंदावन की ओर.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

पंचावन्न मिनिटांनी प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शनिवार, श्रावण कृष्ण प्रतिपदा, अर्थात 29 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. श्री सिद्धारूढ स्वामी यांची आज पुण्यतिथी आहे. मेघमाला व्रताचा आज आरंभ आहे. चांदे खुर्द तालुका कर्जत इथे आज श्री मारुती यात्रा आहे. अश्वत्थ मारुती पूजनाचा आजचा दिवस आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, देहाच्या उपचारांना जो भूलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो, पण ज्याचं अनुसंधान मजबूत असतं त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत कधीही सापडता कामा नये. लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणं कठीण आहे, पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्याही लागत नाही, त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते एवढंच. भगवंताचं होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो. जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. आपण स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिलं तरी आपल्याला लाज वाटता कामा नये असं आपलं वागणं असावं. आपलं वागणं असं असावं की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचं पर्यवसान ध्यासामध्ये व्हावं. रात्री जे स्वप्न पडावंसं वाटतं ते दिवसभर करावं. यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. असावं सर्वात पण नसावं कोणाचं, अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: भगवान अंतर्यामी स्वरूपामध्ये व्यास महर्षी या सगळ्या गोष्टीचे उद्गाते आहेत. व्यास आता चिंतन सांगतायत, पुन्हा त्यांचा तोच विषय शौनकादी ऋषीमुनींना सुत महामुनी जे सांगत आलेले आहे ते भगवान शिवांच्या तत्वाचा जो काही अनुपम उहापोह यामध्ये केलेला आहे त्या विद्येश्वर संहितेनंतर जी रुद्र संहिता प्रारंभित होते त्यामध्ये शौनकादी ऋषीमुनी विचारतात की तुम्ही आम्हाला विद्येश्वर संहितेमध्ये भगवान शिवांच्या तत्वाविषयी सगळी उत्तमोत्तम जाणकारी दिली. खरंतर शिवांचं तत्व समजून आलं असा विरळाच असतो. त्यामध्ये तुम्ही आदरणीय आहात, तुम्ही शिवतत्व धारण करणारे आणि दुसऱ्याला सांगणारे पण आहात. आम्हाला भगवंताच्या विषयी अनेक प्रकारच्या शंका, भगवंताने सृष्टी केली असं आपण म्हणता, या सृष्टीच्या प्रसंगामध्ये भगवंताचे अनेक विध अवतार चरित्र झालेले असं आपण म्हणता, हे जे काही महादेवेश्वर महेश्वर देवादिदेव ते नक्की कुठल्या रूपामध्ये स्थिर असतात? लोक कल्याणकारी भगवान शिवशंकर प्रसन्न कसे होतात? आपल्या भक्तांना ते आपल्या भक्तीचं फळ कसं देतात? आम्हाला अनेक विध गोष्टी त्यांनी तुमच्याकडनं ऐकायच्या. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्याही स्वरूपाविषयी आम्हाला खुलासा हवा आहे. त्यांच्या प्राकट्याच्या कथा आम्हाला ऐकायच्या आहेत. ते कशी प्रकट झाले, त्यांचं चरित्र काय, नानाविध प्रश्न शौनकादी ऋषीमुनींनी सुत महामुनींना केलेले होते. सुत महामुनींनी पुन्हा त्यांना अभिवादन केलेलं होतं की तुम्ही मला प्रश्न विचारले, या प्रश्नाच्या निमित्ताने मला शिवकथा तुम्हाला सांगायला, तुम्ही मला माझ्याकडनं शिवकथा बदवून घेत आहात, सांगायचं मला संधी मिळतीये, हे शिवचरित्र सांगायला मिळणं हे मोठं भाग्याचं लक्षण आहे, तुम्ही मला ते भाग्य दिलंय, यासाठी मी तुम्हाला नारदांचं चरित्र सांगतो. म्हणाले भगवान शिवांच्या विषयी नारदांना चिंतन करावं असं वाटलं आणि नारद महर्षी तीर्थयात्रा करत करत अशा एका ठिकाणी पोहोचले जी हिमालयाची एक सुंदर गुहा आहे. एक त्या गुहेसमोर एक सुंदर सरोवर आहे, उत्तम उपवन आहे, ज्या वनामध्ये भगवान शिवशंकरांनी तपश्चर्या केलेली होती आणि ज्या वनामध्येच भगवान शिवशंकरांनी कामदेवाचं दहन केलेलं होतं, ज्या वनाला भगवान शिवशंकरांनी असं वरदान दिलेलं होतं की इथे जो कोणी माझ्या भक्तीमध्ये रस घेऊन माझं चिंतन करेल त्याला शिवद्वेषी कोणाही व्यक्तीकडनं काहीही त्रास होणार नाही, म्हणजे एक प्रकारे भगवंताने ते वन सुरक्षित केलेलं होतं. नारदांना मोठा आनंद झाला, आपण अशा स्थानाला येऊन पोहोचलो आणि नारदांनी तिथे सुंदर आसन जमवलं, आसन मांडलं, आसन मांडून भगवंताचं ध्यान करायला सुरुवात केली. अहम ब्रह्मास्मी या स्थितीला पोचले, सविकल्प समाधी त्यांनी साधली. समाधीतही काही भेद आहेत, सविशेष सविकल्प, निर्विशेष सविकल्प, निर्विकल्प, त्यामधली ही जी समाधी आहे ना, या समाधीमध्ये मी चिंतन करतोय की मी ब्रह्म आहे असा भाव, जरा गमतीशीर वाक्य आहे, मी चिंतन करतोय की मी ब्रह्म आहे, यामध्ये दोन मी येतात आणि या दोन मीची जी काही जागृत अवस्था आहे तीच निर्विक ती सविकल्प समाधीची बाब आहे. जेव्हा हे दोन मी जागे असतात ना, की मी चिंतन करतोय की मी ब्रह्म आहे, मग निर्विकल्पाचा भाग कसा आहे, की सर्वत्र ब्रह्म आहे, पाहणाराही ब्रह्म, पाहायला मिळत तेही ब्रह्म। आता मला दृश्य, द्रष्टा आणि प्रपंच या त्रिपुटीची एकात्मता झालेली आहे। ध्येय, ध्याता, ध्यान हे एकत्र झालेले आहे। कोणी पाहणारा नाही, काहीही दिसणार नाही, ती निर्विकल्प अवस्था। त्यामुळे जरा त्या निर्विकल्प अवस्थेपेक्षा कमी प्रतीची अवस्था नारदांची होती। तपश्चर्या करायला लागल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पोटात दुखतं ते इंद्राच्या। आपल्या अनेक कथांमध्ये हा इंद्र लुडबुड करतो आणि घडलं तसंच। इंद्राला वाटलं नारदांची ही जी काही तपश्चर्या चाललेली आहे ती नारदांची तपश्चर्या माझ्या पदा करता आहे। नारदांना इंद्रपद हवा असेल म्हणून नारद तपश्चर्या करतायत। त्याने कामदेवाला पाचारण केलं, त्याचे उद्योग तेच, याचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा, त्याचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा। यांनी म्हणायचं त्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांनी म्हणायचं यांनी भ्रष्टाचार केला, आणि नंतर दोघे एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात। आपण दोघे भ्रष्टाचारी आहोत, हाही आनंद तोही आनंद, भ्रष्टाचाराचा आनंद। इंद्राने नारदांची तपश्चर्या भंग करण्याचा फार प्रयत्न केला, कामदेवाला काही यश आलं नाही। कामदेवाला वाटलं की भगवान शिवशंकरांनी तृतीय नेत्राद्वारे आपल्याला जाळून टाकलं, तसंच आता नारदांच्या क्रोधाला आपण मोठी कथा आहे, लांबलचक कथा आहे आणि अनेक वेळा आपण अनेक ठिकाणी ऐकलेली आहे। मग आपल्याला आता नारदांच्या शापाला तोंड द्यावं लागेल म्हणून तो नारदांना शरण गेला। नारदांनी त्याला म्हटलं की बाबा रे, मी तर माझ्या साधनेमध्ये मस्त होतो, मला काही तुला त्रास द्यायचा नाहीये, तू मला दिलेला त्रास काही मला झालेला नाहीये, त्यामुळे जा, उदार अंतःकरणाने तुला मी माफ केलं, काय मी तुला शाप देत नाही, काही देत नाही, जा, तू काही माझं काही बिघडवलेलं नाही। नारदांची तपश्चर्या पूर्ण झाली, नारदांचा चिन्ह म्हणून ती सविकल्प समाधी असं पूर्वी जास्त त्याचा खुलासा केला की एवढ्याच पुरत मला चिंतन करायचं होतं, एवढंच करायचं होतं, जे माझं काम होतं ते पूर्ण झालं, माझं चिंतन पूर्ण झालं। नारदांना आपल्या साधनेचा मोठा आनंद मिळाला, पण नारदांना तसा एक थोडासा भागही झाला जो अहंकाराचा, अभिमानाचा, असं म्हणू नारद म्हणू लागले चित्ताशी की कामदेव मला शरण आलेला होता आणि कामदेवाला मी अभिदान दिलं। त्यामुळे नारद गेले ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेवाने त्यांचं स्वागत केलं। ब्रह्मदेवाला जेव्हा नारदांनी आपल्या साऱ्या कर्तृत्वाचं विषद केलं तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले नारदा कोणाला काही सांगू नको। नारदांना त्याचा राग आला मनोमन की आपले काय वडील आहेत, मुलाने केलेल्या एवढ्या चांगल्या गोष्टीची जी न जमणारी गोष्ट आहे कोणाला, ती या त्यांच्या मुलाला जमली, त्यांनी पाठ ठोकतावी, कौतुकाचे दोन शब्द ऐकवावे। उलट या मोठ्या लोकांचं हे सगळं असंच असतं, जरा काही चांगलं केलं की यांना तोंड भरून चांगलं म्हणताच येत नाही। नारदांना आधी आला होता अहंकार, आता आला राग आपल्या पित्याचा। ते शिवशंकरांकडे गेले नारदजी। आता असं असतंच, मोठी सुंदर कथा आहे, अधिक त्याच्यात चिंतन करत नाही कारण पुन्हा तोच विषय येतो, कथा आपलीच आहे। कथा जरी नारदांची असली तरी ती आपलीच आहे। कशी आपली हे सांगतो, वयाचे 60 पार केल्यानंतर थोडाफार जो काही जपजाप्य करतो त्या थोड्याफार जपजाप्यामध्ये प्रत्यक्ष भगवंताचंच दर्शन व्हावं अशी जी काही अपेक्षा असते आणि मी इतकं केलं मला असं अनुभवलं, तो नारदांचा आणि आपला समसमायोग आहे। आणि केलेल्या गोष्टीचं त्यांना इतरांना सांगण्याचा अप्रूप फार मोठ, मी केलं मला असं अनुभवायला आलं। शिवशंकरांनी ऐकून घेतलं आणि शिवशंकर म्हणाले आतापर्यंत कोणाकोणाला भेटला, म्हणाले माझ्या वडिलांना, ब्रह्मदेवाला, बरं झालं महाविष्णूंकडे गेला होतात का, तर म्हणाले नाही, जाऊ नका आणि गेला तर ही गोष्ट बिलकुल सांगू नका। आता तर राग जास्तच बळकट झाला, म्हणाले म्हणणारच ना तुम्ही, असं म्हणणारच, तुम्हाला राग आला तेव्हा तुम्ही कामदेवाचं भस्म केलं, स्वतःचा राग स्वतःला जिंकता आला नाही, रागावरती आपला विजय मिळवता आला नाही, आपल्या रागात त्या बिचाऱ्या कामदेवाला जाळून टाकलं, मी त्याला अभयदान दिलं तर म्हणाल कोणाला सांगू नका, त्या मोठ्या लोकांच्या सगळ्या गोष्टी खोट्या। इति नारद। तरी नारद परिभ्रमण करत करत भगवान विष्णूंकडे गेले, भगवंताने त्यांना आपल्या आसनावरती बसवून घेतलं, त्यांचा आदर केला। नारदांना विचारलंच, ते मायापती आहेत ते तर बोलायला असे काही आहेत की आपली इच्छा नसताना सुद्धा आपण सगळं काही त्यांच्याकडे बोलून टाकतो. आणि तीच अवस्था नारदांची झाली. नारद म्हणाले अशी तपश्चर्या केली, असा कामदेव त्रास द्यायला आला, अशा रीतीने कामदेव मला शरण आला, अशा रीतीने मी कामदेवावरती विजय मिळवला, कामदेवाला मी अभयदान दिलं. भगवंताने ऐकून घेतलं आणि भगवान अतिशय कोरड्या शब्दात नारदांना म्हणाले, अहो तुमच्यासारख्या इंद्रिय विजयी तपस्व्याला कामदेवाला जिंकणं काय कठीण आहे, ते तुम्ही जिंकला ते ठीक आहे. म्हणाले ते म्हणता कोणाला सांगू नका, हे म्हणतात विष्णूला सांगू नको. आणि इथे विष्णू म्हणतात की काही विशेष नाही, अहो जरा करून तर पहा कामदेवाचा सामना. मनामध्ये नारदांच्या कामदेवाचा सामना करायला कशी ताकद लागते याची काय कल्पना आहे जरा कामदेवाचा. जोपर्यंत तुमच्या समोर कामदेव आला नाही तोपर्यंत या गमले. म्हणाले इंद्रिय विजयी तपस्व्याला कामदेवावरती विजय मिळवणं काही कठीण नाही. अहो अत्यंत अवघड अत्यंत कठीण असं दुष्कर कर्म मी केलं, पण कोणी तोंड भरून कौतुक करायला तयार नाही. नारदांच्या मनामध्ये भाव आहे आपण काम क्रोधावरती विजय मिळवलेला आहे. नारद तिथून निघाले आणि भगवंताने आपली माया पसरवली. नारदांना तिथे एक नवीनच नगर दृष्टीला दिसलं. वैकुंठाच्या बाहेर मोठ विलक्षण नगर दृष्टीला दिसलं. नगर शृंगारलं जात आहे. नारदांनी चौकशी केली, म्हणाले हे नगर जे आहे ना हे शीलनिधी राजाचं नगर आहे आणि त्याच्याकडे विश्वमोहिनी नावाची एक राजकन्या तिचं स्वयंवर आहे, म्हणून या नगरीचा शृंगार चाललेला आहे. म्हणाले ज्या नगरीला एवढ्या चांगल्या रीतीने सजवलं जात आहे त्या नगरातल्या राजाची राजकन्या नक्कीच चांगली असेल, एकदा तर जाऊन पाहू. राजाने नारदांचं सुंदर स्वागत केलं, त्याला फार आनंद झाला. नारद आपल्याकडे आले, त्याला वाटलं आपल्या मुलीला नारदांच्या पायावरती घालावं, साधू संतांचे आशीर्वाद हिला मिळाले तर हिला चांगला बरं मिळेल. नारदांनाही बरं वाटलं, म्हणाले आणा आपल्या कन्येला. आणि जेव्हा राजकन्या नारदांच्या समोर आली, नारदांनी तिला पाहिलं आणि राजाला म्हटलं की तिला इथंच थांबव, माझं जरा थोडस एक महत्वाचं काम मला आठवलं आहे. नारद कोपऱ्यामध्ये गेले आणि भगवंताचा धावा करू लागले. म्हणाले नारायणा धावा, पुरुषोत्तमा धावा, हे केशवा धावा. भगवंताचं स्मरण केल्यावर भगवान आले. भगवंताला नारदांनी प्रार्थना केली, काय हवंय नारदा? म्हणाले देवा मला अतिशय सुंदर व्हायचं आहे. थोडी प्रश्नोत्तर जरा कथेमध्ये आपलं आपलं स्वातंत्र्य घ्यावं. कथा ही दृष्टांत करता असते, सिद्धांत समजून देण्याकरता. म्हणाले सुंदर म्हणजे कोणासारखं व्हायचं? अहो हरी, आपलं रूपच मला हवं, आपल्यासारखं हरिरूप व्हायचं. तरी भगवान नारदांना म्हणाले की हे बघ, जो रोगी वैद्याकडे गेलेला असतो ना, वैद्य त्या रोग्याला कुपथ्य देत नाही, औषधच देतो. नारदांना वाटलं सुंदर रूप देतो असं भगवान म्हणाले. त्यांनी मनोमन ग्रह केला की भगवान आपल्यावरती प्रसन्न आहेत आणि आपल्याला ते सुंदर करणार आहेत. राजाकडे गेले, म्हणाले स्वयंवर हिचं कधी येतं? उद्या प्रातःकाळी स्वयंवर आहे. वा वा, नारदांनी भगवंताची आराधना चालू ठेवली. भगवंताने आपल्याला हरिरूप केलंय, सुंदर केलंय, असा नारदांचा ग्रह झाला. आणि नारद स्वतःहून स्वयंवरात उपस्थित झाले. तिने आपलं वरण करावं, आपल्याला जयमाला घालावी या उद्देशाने. सगळ्या राजांच्या दोन बाजूला पंक्ती बसलेल्या आहेत, त्यात अग्रक्रमाने नारद जाऊन बसले की इतरांना न पाहता हिने आपल्यालाच पाहावं, दुसऱ्यांचं निरीक्षण करण्यापूर्वी आपलं निरीक्षण करून आपल्याच रूपाला भाळून हिने आपल्या गळ्यात जयमाला अर्पण करावी, नारदांच्या मनातली इच्छा. त्यामुळे नारद अग्रक्रमाने बसले. नारद बसले उजव्या बाजूला, त्यांना वाटलं की उजव्या बाजूने आलेल्या राजकुमारांचं निरीक्षण करू लागले. तिने प्रथम क्रमांकावरती बसलेल्या नारदांना पाहिलं आणि तिने आपला मार्ग डावीकडे वळवला. नारद चटकन उठले आणि डावीकडे पहिल्या क्रमांकावर जो बसलेला राजकुमार त्याला हाकललं आणि आपण बसलो. त्यांच्या मागे बसले होते दोन ब्राह्मण, ते होते शिवगड. आणि त्यांनी नारदांना अजून मागणं सूचना द्यायला सुरुवात केली. ही सगळी मनोरंजक कथा रामचरित मानसामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी तर आणखी मनोरंजनात्मक सांगितली. म्हणाले, नाही नारदा असं सरळ बसा, अशी छाती काढा, असा हात ठेवा. मग तर काय, नारद त्याचप्रमाणे करू लागले. पण तिने पुन्हा मार्ग बदलला, डावीकडे येता येता पुन्हा उजवीकडे वळाली. नारदांची ही जी काही उठबैस संगीत खुर्ची ही 2-3 वेळा झाली, ती काही केल्या गळ्यामध्ये माळ घालायला तयार होईना. शेवटी या धावपळीला ती कंटाळली आणि तिने जरा स्वयंभर मंडपाच्या दरवाज्यात, महादरवाज्यात पाहिलं तर तिथे चतुर्भुज भगवान श्रीहरी उपस्थित होते. ती धावली आणि तिने भगवंताच्या गळ्यामध्ये जयमाला घातली. त्यांच्या शेजारी त्यांची अनपायिनी पत्नी उभी असताना मग तर नारदांचा पार तिळपापड झाला. असा काही खैखयाट नारदांचा होऊ लागला. त्यात हे शिवगण भर घालू लागले. म्हणाले, नारदा आपण अत्यंत सुंदर दिसत आहात, एकदा आपण आपलं निरीक्षण तर करा. शेजारी पुष्करणी आहे, त्या पाण्यामध्ये आपलं तोंड तर पहा. नारदजी खरोखरच धावत पळत गेले. पुष्करणी पाशी जाऊन बघतात तर पाण्यामध्ये आपला चेहरा माकडाचा दिसतो. नारद म्हणाले, भगवंताने आपल्याला हरिरूप दिलेलं होतं ना, मग हा माकड चेहरा. अत्यंत राग, त्यात तिने त्यांना जयमाला घातलेली. मग तर नारदांचा असा संताप झाला, असा संताप झाला की नारदांनी आधी भगवान विष्णूंना गाठलंच गाठलं. नारदांनी असा शाप दिला भगवान विष्णूंना की जे रूप मला दिलं त्या रूपाचं सहकार्य घेतल्याशिवाय माझी तुमची पत्नी तुम्हाला सापडणारच नाही. आणि एक तर माझी पत्नी होणारी पत्नी माझ्यापासून पळवलीत ना, तर तुमची पत्नी पळवली जाईल. भगवान म्हणाले, आनंद आहे नारदा, तू दिलेला शाप मी स्वीकार. त्या ब्राह्मण गणांना म्हणाले, तुम्ही राक्षस व्हाल, पुलस्त्य पळा, विश्रव्याच्या घरी तुमचा जन्म होईल, तुम्ही जगताला त्राणमान करून टाकाल, अत्यंत भयकारी राक्षस व्हाल. आणि थोड्याच वेळामध्ये त्यांना असं कळलं की इथे कुठलं नगर नाही, काही नाही, आपण तिथेच वैकुंठात आहोत आणि समोर भगवान रमापती उभे आहेत, त्यांच्या शेजारी त्यांची अनपायिनी पत्नी उभी आहे. ही सगळी भगवंताची माया होती आणि आपण भगवंताला शाप देऊन बसलो. मग मात्र अश्रुपात होऊ लागला, पायावरती पडले, दाय मोकलून रडू लागले. म्हणाले, हे देवादि देवा, मी तर आपल्याला आराध्य मानतो, तुम्ही माझे प्रेमस्वरूप आहात, मी तुमचा उपासक आहे आणि मी तुम्हाला खुशाल शाप दिला. भगवान म्हणाले, थोडासा अंकुर निर्माण झाला होता ना की मी कामदेवावरती विजय मिळवला, मी क्रोधावरती विजय मिळवला. बाबा रे, माझ्या भक्ताच्या हृदयामध्ये असा जो काही अंकुर निर्माण होतो अहंकाराचा, विकाराचा, तोही मला सहन होत नाही, तोही खुडून काढण्याकरता मी प्रयत्न करतो. नारदा, जो काही आता मनाला संताप होतोय ना, नारदाने विचारला, आता या सगळ्या पथकातनं, या सगळ्या झालेल्या मी काय करू. भगवान म्हणाले, भगवान शिवशंकरांचं जे शतनाम स्तोत्र आहे ना, त्या शिवशतनाम स्तोत्राचा जप करा, त्याने मनाला शांती लाभेल, मन निर्विषय होईल. नारदांनाही जिथे काम क्रोधाधिक विकार वैकुंठात असून उपस्थित असून सुद्धा सुटू शकले नाही, तिथे आमची काय हो पामरांची कथा. एक गंमत सांगतो, या विषयाचीच गंमत. उत्तर प्रदेशामधल्या साधू संतांचं चरित्र वाचलं की अशा गमती गमती आपल्याला फार ऐकायला. एकदा एका साधू संतांनी हरिबाबा नावाचे महात्मे होऊन गेलेले आहेत उत्तर प्रदेशामध्ये. त्या हरिबाबांना विचारलं, काव हरिबाबा, म्हणाले, पूर्वकाळी थोडीशी तपश्चर्या करायला जर ऋषीमुनी जायचे तर इंद्र लगेच घाबरायचा आणि त्यांच्या समोर अप्सरा पाठवायचा. बघा बरं का, साधू संतांच्या मनामध्ये काय असत. म्हणाले, तुला काय, तुला त्रास काय. नाही हरिबाबा, आपण एवढी तपश्चर्या करतो, कधी एखादी अप्सरा आपल्याला दिसली नाही हो. हरिबाबा असे संतापले, म्हणाले, इथे रस्त्याने फिरणाऱ्या साध्या सुध्या असणाऱ्या जरा तोंडाला पावडर लावून लिपस्टिक लावून फिरल्या त्यांना पाहून तुम्ही फार घायाळ होता, त्या अप्सरांना पाण्याचं धारिष्ट खेडवा. मनाची अवस्था अशी आहे, निर्विकार निर्विषय होण्याकरता सातत्याने त्याला अभ्यासामध्ये रमवावं लागतं. नारदजी शिवशतनाम स्तोत्राचा जप करत करत, शिवतीर्थक्षेत्राची यात्रा करत करत, पुन्हा ब्रह्मलोकाला पोचले. ब्रह्मदेवाने त्यांचं स्वागत केलं आणि ब्रह्मदेवाजवळ बसून नारदांनी शिवतत्वाचा उपदेश स्वीकारायला सुरुवात केली. म्हणाले, माझं झालं होत, माझा सगळा व्हायचा तेवढा खेळ खूप झाला. मी बाल विनोद पात्र बनलो. एखाद्या कळसूत्री भावलीप्रमाणे या मायामध्ये भगवंताने मला नाचवलं, या मायेने मला नाचवलं. मला शिवतत्वाचा उपदेश हवा आहे. कथा यासाठी सांगितली की जोपर्यंत शिवतत्व, शिव प्रेम, शिवाचं नाम, शिवांचं आराधन या विषयाचं स्थिरचित्त होऊन चिंतन करत नाही तोपर्यंत आम्हाला विकारांपासून दूर जाता येत नाही. विवेकाची जी जागृती आहे, वैराग्याची जी प्राप्ती आहे, ती भगवंताच्या उपासनेने विवेक आणि वैराग्य नित्यानित्याचं चिंतन याला विवेक म्हटलंय. आणि विषयामध्ये असलेले जे काही दोष आहे त्या दोषांचं दर्शन याला वैराग्य म्हटलंय. साध्या सोप्या व्याख्या असतात, दृष्टांत दिला की लक्षात येतो. वैराग्य म्हणजे काय? अंगावरती भस्माचे त्रिपुंड ओढायचे, भगवे कपडे घालायचे, दाढी जटा वाढवायच्या, घरदार प्रपंच सोडायचा, याला वैराग्य म्हणत नाहीत. हे वैराग्याचं एक स्वरूप आहे. पण विषयामधल्या दोषांचं जो दर्शन करतो त्याला वैराग्य अपोआप प्राप्त होतं. या विषयाचं चिंतन आपण अनेक वेळा केलंय, अनेक वेळा दृष्टांत घेतले. विषय म्हणजे काय? जिभेचे इंद्रियांचे चोचले. हे सगळे कानाचा विषय, डोळ्याचा विषय, नाकाचा विषय. कानाचा विषय ऐकणं, मग दुसऱ्याचे गुण अथवा निंदा. गुणांचं क्वचितच आहे, निंदेकरता आपले कान फार असुसलेले असतात. जरा खरमरीत, जरा चटपटीत असं काहीतरी ऐकायला मिळालं तर फार बरं वाटत. हा जो काही विषयातलं दोष आहे, कानाच्या विषयाचा दोष आहे. तसं जिभेच आहे. म्हणाले, फार आवडता तो गुलाबजाम, वा वा घ्या घ्या घ्या करता करता 50 जातात हो आतमध्ये. आबाबोब करू नका, अशी लोक आहेत. आणि जेव्हा 51 जातो ना तेव्हा मात्र गेलेले 50 बाहेर घेऊन येतो. म्हणाले, का हो, तुम्हाला तर गुलाबजाम आवडत होते ना? आवडत होते हो, पण आता इथपर्यंत आल्यानंतर म्हणजे फारच ना. जो विषय आपल्याला प्रिय आहे त्या विषयात दोष आहेत हे जाणीव करून घेणं वैराग्याचं लक्षण आहे. समर्थांचे उदाहरण आपल्याला माहिती, खीर पी प्यायले, पुन्हा टाकली, पुन्हा प्यायले, पुन्हा टाकली. घे रामदासा, खीर तुला आवडते ना, घे, पुन्हा मागू नको खीर. विषयामध्ये असलेले जे काही दोष आहेत त्याचं दर्शन वैराग्य सिद्ध करत, वैराग्यापर्यंत नेऊन पोचवत.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं, तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातला 47वा श्लोक आपण पाहणार आहोत. मनी लोचनी श्रीहरी तो चिपाहे, जनी जाणता भक्त होऊ निराहे. गुणी प्रीती राखे क्रमो साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता या 47व्या श्लोकापासून पुढचे 10 श्लोक, त्या प्रत्येक श्लोकाचा शेवटचा चरण हा आहे की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो दास आहे, सर्वोत्तमाचा दास आहे. दुसऱ्या कोणाचा तरी दास असणं आणि सर्वोत्तम असा जो भगवंत, त्याचा दास असणं. सर्वोत्तम म्हणजे कसा आहे, तर तो सर्व अंगाने उत्तम आहे, सर्व कालामध्ये उत्तम आहे, सर्व बाजूनी सर्व परिस्थितीमध्ये कोणत्याही स्थितीत तो उत्तमच आहे, म्हणून सर्वोत्तम असं त्याला म्हटलेलं आहे. आणि त्या सर्वोत्तमाचा जो दास आहे, तो सर्वोत्तमाचा दास असल्यामुळेच जगात तो धन्यता पावलेला आहे. म्हणून दास ईश्वराचे व्हावे, जर दासच व्हायचं असेल तर. असं म्हटलेलं आहे, मूर्खाचा होऊ नये धनी, आणि शहाण्याचा चाकर झाला तरी चालेल, पण मूर्खाचा धनी म्हणजे काय, आणखीन तो शिरोमणी, तसं नाही उपयोगी. तसं इथं सर्वोत्तमाचा दास हा सर्वोत्तमाचं अनुसरण करणाराच असला पाहिजे, आणि त्यामुळेच तो धन्य होतो. आणि आपल्यालाही तेच व्हायचं आहे, तो सर्वोत्तम जाणून घ्यायचा आहे, त्याला काय हवं म्हणजे त्याची कृपा होईल हे समजून घ्यायचं आहे, आणि त्या दिशेनं आपण आपल्या जीवनाचा प्रवास करत राहायचा आहे, जे केव्हा ना केव्हा तरी आपल्याला त्याची कृपा प्राप्त होईल. पण त्यासाठी काय काय करायला पाहिजे, आणि हित जे वर्णन केलेलं आहे ते ज्या पुरुषाचं वर्णन केलेलं आहे तो प्राप्त पुरुष आहे, झालेला आहे, पूर्ण झालेला आहे, आत्मानुभव घेतलेला आहे. आणि ह्या 10 श्लोकामध्ये तो कसा असतो त्याचं वर्णन हित त्यांनी केलेलं आहे. आता तो कसा असतो बघा. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. स्वामी स्वरूपानंदांची एक अभंगामध्ये आहे, पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी, सर्व ठिकाणी श्रीहरीलाच पाहतो तो धन्य आहे असं म्हणतात. धन्य कोण होतो की ज्याला सर्व ठिकाणी भगवंताचं स्वरूपच दिसतं, आत बाहेर एक भगवंतच भरलेला आहे हा बोध होतो. नुसतं मला काहीतरी ज्योती दिसली, दर्शन झालं आणि मी पूर्ण झालो असा होत नाही तो. आधी आत आणि मग बाहेर. प्रथम स्वरूप समाधान पावो न ठेला अर्जुन, मग सवयच उघडी लोचन तव विश्वरूप देखिले, असं ज्ञानेश्वर महाराजाने 11व्या अध्यायात म्हटलेलं आहे. अर्जुनाला पहिल्यांदा अंतर्मुख झाल्यानंतर स्वरूपाचं समाधान झालं, बोध झाला, आणि मग दृष्टी उघडल्यावर लक्षात आलं सगळीकडे तोच तो भरून आहे. म्हणजे पहिल्यांदा सर्वम खलू इदम ब्रह्म, पहिल्यांदा अहम ब्रह्मास्मी आणि नंतर मग सर्वम खलू इदम ब्रह्म, पहिल्यांदा मीच ब्रह्म आहे असा बोध व्हायला पाहिजे. असा झाला की त्याचं काय होतं बघा. मनी आणि लोचनी श्रीहरी तोची पाहे. इथं श्रीहरी शब्द वापरलाय पुन्हा एकदा, म्हणजे फक्त प्रभू रामचंद्रच असं म्हणत नाहीत, भगवंत. त्यांची नावं अनेक आहेत, राम म्हणा, कृष्ण म्हणा, नारायण म्हणा. तसं इथं श्रीहरी, श्रीहरीलाच पाहतो. मनी आणि लोचनी, मनी म्हणजे आत, अंतर्मुख म्हणून बघावं श्रीहरीच दिसतोय, याचा अर्थ आत्माराम, निर्गुण, निर्गुण परमात्मा आत्मारामाच्या रूपाने अंतर्मुख झाल्यानंतर त्याचं दर्शन घडत आहे. आणि त्याचं दर्शनसुद्धा मी आणि त्याचं दर्शन घेतो असं नाही आहे, मी मलाच पाहायचं आहे. म्हणून आतमध्ये मनी निर्गुणाचं दर्शन घेतो आहे आणि लोचनी डोळे उघडल्यानंतर पाहतोय तिथेही पुन्हा त्याला श्रीहरी दिसतोय. हा श्रीहरी कसा दिसतोय? तर सगुण रूपात, ज्या रूपाने आपण इच्छा करावी त्याप्रमाणे त्याचं रूप आपल्याला दिसतं. तो कुठून यावा लागत नाही, तो आहेच आहे, अखंडच आहे. आपल्याला दिसत नाही कारण आपली दृष्टी उघडलेली नाही. त्याला हाका मारायल्यानंतर तो कुठून यायचा आहे आणि मग आपल्याला भेटायचं आहे, आपण दोन माणसं भेटतो तशी, अशी त्याची भेट नाही आहे, तो आहेच. थंडीनं पाण्याचं बर्फ व्हावं तशा आपल्या उत्कट भक्तीनं तो निर्गुणच परमात्मा, ज्या रूपी देऊ न दर्शन, तुम्ही ज्या रूपाने इच्छा करता त्या रूपात तो दर्शन देतो. सगळ्या संतांना त्याचा अनुभव आहे, केव्हा ना केव्हा तरी त्यांना हे दर्शन होऊन जातं. तसं लोचनी दृश्य रूपामध्ये त्याचं दर्शन होतं. आणि त्यापेक्षा मोठं दर्शन म्हणजे त्याच्या सगुण रूपाचं दर्शन हे क्वचित केव्हा तरी होतं, पण अनेक व्यक्तींच्या, प्राणीमात्रांच्या, वस्तुमात्रांच्या रूपाने तोच भरून आहे अशी दृष्टी जेव्हा निर्माण होते तेव्हा लोचनी श्रीहरी तोच पाहे. प्रत्येक गोष्टीमध्ये वही तो है, अरे तोच तर आहे. प्रकृती बाजूला सारून तू पाहिलास तर तुला ते चैतन्यच दिसेल. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ज्ञानीपुरुषांची दृष्टी तशी असते. त्यामुळे समोर येणारी व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे, लहान आहे का मोठा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, असा काही भेदभाव नसतो, तोच तर आहे बस. म्हणून त्याच्यापुढे अत्यंत नम्रतेनं प्रेमाने त्याला सामोरं जायचं आहे, त्याच्याशी संवाद साधायचा आहे. कुणाशी त्यांचं जमलं नाही असं होत नाही, कारण ते समजतात बाहेरची प्रकृती भिन्नच असणार आहे पण आतलं चैतन्य एकच आहे. म्हणून मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, कोण पाहतो? हा सर्वोत्तमाचा दास, त्याची दृष्टी अशी झाली आहे. आणि काय होतं? जनी जाणता भक्त होऊन राहे, हा शब्द इथं त्यांनी जाणता भक्त असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे हा जो भक्त आहे हा साधना काळातला नाही तर साधना करून ज्ञानी झाला आहे आणि पुन्हा भक्ती करतो आहे. ती भक्ती कशी आहे? नारद भक्ती सूत्र त्यांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे, परमप्रेम रूपा आत्मस्वरूपा. ही भक्ती म्हणजे अंतःकरण द्रवित होणं. भक्त असेल तो कठोर बोलू शकणार नाही, कुणाला वेडं वाकडं त्याच्या तोंडातून येणार नाही. त्याचं अंतःकरण अत्यंत कोवळं कोमल असं झालेलं असतं. म्हणून इथं त्याने म्हटलं आहे जाणता भक्त, म्हणजे ज्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात तसा हा झालेला आहे. आणि भगवंत म्हणतात ज्ञानी भक्त तो आत्मा माझा, अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी, सगळे माझे भक्तच आहेत. पण तू ज्यांनी माझं ज्ञान करून घेतलं आणि पुन्हा ज्ञानोत्तर भक्ती जो करतो आहे तो माझा आत्मा आहे. म्हणून इथं त्यांनी जो शब्द वापरला जनी, या जगामध्ये जाणता भक्त होऊन राहे, हा दास जाणता भक्त होऊन राहतो आणि भक्ती करत राहतो. आता भक्ती का करतो खरं विचार केलं तर? झालं ना ज्ञान, झालं ना भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. भक्तीनं ज्ञान झालं आता भक्ती कशाला करायला पाहिजे? ती तीन गोष्टीसाठी करायला पाहिजे, पुढेही त्याचा विचार येईल पण आत्ताही सांगून जाते की भक्ती एवढ्यासाठी करायला पाहिजे की ज्या भक्तीच्या मार्गाने आपण ज्ञान प्राप्त करून घेतलं त्या भक्तीला सोडायचं कसं? आणि पडिले वळण इंद्रियाचं, कळा इंद्रियानं वळण पडलेलं आहे भक्तीचं. आता तो काय ध्यान करणार नाही का? नाम घेणार नाही, सहज होणार. आता त्याला मुद्दाम करायला लागणार नाही, सहजच ध्यान बसला शांत की ध्यान नाम मुखाने येतच आहे, एक आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखी इतरांच्या पुढे आदर्श पाहिजे म्हणूनही तो साधना करत राहतो. म्हणून त्याने जे म्हटलं आहे जनी जाणता भक्त होऊन राहे. पुढचं आहे गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. आता इथं गुणी याचा अर्थ वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं घेतलेला आहे. गुणी म्हणजे गुणांच्या ठिकाणी प्रेम ठेवतो असं म्हणण्यापेक्षा सगुण रूपाच्या ठिकाणी तो प्रेम ठेवतो. म्हणजे निर्गुणाचा बोध झाल्यानंतरसुद्धा पुन्हा त्या निर्गुणातून जे सगुण आकाराला आलं आहे त्याच्या ठिकाणी त्याचं प्रेम आहे आणि तो सगुणाची उपासना करतो आहे. आणि त्या करण्यामध्ये सगुणी कशी तरी करत नाही आहे, प्रीती राखे. म्हणजे पहिल्यांदा ज्ञान होण्यापूर्वी तो ज्या प्रेमाने करत होता त्याच्यापेक्षा जास्ती प्रेमाने आता तो भक्ती करतो आहे. आणि राखे हा जो शब्द आहे, प्रीती राखे, हा शब्द दोन्हीकडे घ्यायचा आहे. गुणी प्रीती राखे आणि क्रमू साधनाचा राखे, साधनाचा क्रमही राखतो. याचा अर्थ ज्या परंपरेने तो आलेला आहे, ज्या पद्धतीनं साधना करतो आहे, ती साधना तो सोडत नाही. झालो, हम बन चुके, आता काय आम्हाला करायचं नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर ते बरोबर नाही. तो ज्ञानाचा अहंकार देखील गेला पाहिजे, तो भक्तीनं जातो. त्यामुळे पुन्हा मी देवाचा दास आहे. दास्य भक्ती झाली, सख्य भक्ती झाली, आत्मनिवेदन भक्ती झाली, तरी पुन्हा दास्य होऊन तू धनी मी तुझा चाकर, अशा पद्धतीनं राहायला पाहिजे. म्हणून गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा जो सर्वोत्तमाचा दास आहे तो जगात धन्य आहे. म्हणून मनी लोचनी श्रीहरी तो चिपा आहे, जनी जाणता भक्त होऊ निराहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: मिलिंद दादा.
4: हा,
3: कधी कधी मला वाटतं की तुमच्या गुरुंची तुमच्यावर किती कृपा आहे.
4: हो,
3: आणि सगळे संदेश असे छान छान शब्दात, छान छान गाण्यात, आणि ते सुद्धा चालीसकट तुम्हाला येतात.
4: हो, हो.
3: आणि आमच्यावरही तुमची कृपा आहे, तुम्ही ते उत्तम गाऊन आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवता. पण त्यात वारंवार एक विचार दिलेला आहे किंवा एक संदेश दिला जातो की हे जग आहे ते भ्रम निर्माण करणार आहे किंवा माया आहे किंवा हे विश्व असत्य आहे जे तुम्हाला दिसतंय. तर अशी बरीच गाणी तुमच्याकडे आलेत नाही का?
4: हो हो, खरंच आहे की नाथांच्या माध्यमातून आपण ज्याला वेद, उपनिषद, गीता किंवा इतर जे आपले भारतीय ग्रंथ आहेत, जे आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये अनेक ग्रंथ ते ज्ञान पोहोचवत असतात. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. तर नाथांनी अशा प्रकारची गाणी पण आपल्याला दिलेली आहेत. त्याच्यामध्ये सत्य नाही ये स्वप्न है सारा, माया की बहती हुई धारा, किंवा कैसा ये संसार अजब है, ना किसी बात का कोई मतलब है. या सगळ्यामध्ये माया हा शब्द कुठे ना कुठे तरी येतच असतो. आणि अजूनही प्रत्येक दोन गाण्यांच्या मध्ये एखादं गाणं असं येतच की ज्याच्यामध्ये मायेचा उल्लेख असतो. कारण आपण मायेच्या जगातच जगत आहोत. आपल्याला मायेतून बाहेर पडलं तरच आपल्याला आत्मज्ञान होऊ शकतं याची जाणीव ज्या आत्मज्ञानी व्यक्तींना झाली, त्यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये याबद्दलचं विवरण जागोजागी पानोपानी लिहिलेलं आपल्याला दिसतं. आपल्याला श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या स्तोत्रांमध्ये किंवा श्लोकांमध्ये माया पंचकम नावाचं पण स्तोत्र आपल्याला दिसतं.
3: हो, आपण त्याच्यावर एक एपिसोड पण केलेला
4: आहे. तर माया माणसाला किंवा त्या जीवाला काय काय करायला लावते याच्याबद्दल त्यांनी 5 श्लोकांमध्ये संपूर्ण मायेचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हटलंय की माया ही शब्दात मांडताच येऊ शकत नाही, पण ती अशी आहे की ती हरी आणि हर हे जे एकच आहे त्याच्यामध्ये सुद्धा भेद घडवून आणते.
3: अरे बा.
4: हे जग आहे ते जगन मिथ्या असं मी मगाशी सांगितलं त्या श्लोकामध्ये. तर ब्रह्म सत्य, सत्य म्हणजे एकमेव जे कधीही बदलत नाहीये आणि जे अखंड आहे ते, आणि जगन मिथ्या, मिथ्या म्हणजे मिथ हा धातू आहे. मिथ म्हणजे जुळून येणे. तर हे जगत 5 तत्वांनी एकत्र जुळून तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये जल, पृथ्वी, अग्नि, आकाश आणि वायू ही 5 तत्व आहेत. आणि ज्या गोष्टी एकत्र जुळून आलेल्या आहेत त्या एकमेकांपासून कधीतरी विभक्त होणारे, दूर जाणारे, त्यालाच आपण मृत्यू म्हटलेलं आहे. कुठलीही गोष्ट एकत्र जेव्हा येते तेव्हा त्याची एक एक्सपायरी डेट निर्माण त्याच वेळेला झालेली असते. तर ही पंचतत्व जी आहेत, पंचमहाभूत आहेत, त्यांनी सुद्धा हे शरीर बनलेलं आहे. या शरीरातले 5ही घटक वयाच्या 50व्या, 70व्या, 80व्या किंवा 100व्या वर्षी कधीतरी एकमेकांपासून दूर जाणार आहेत, विभक्त होणार आहेत, त्यालाच मृत्यू असं म्हटलं. तर ही जुळून आलेली गोष्ट कायम टिकणार आहे आणि ही सत्य आहे अशी जी आपली मनाची धारणा होते ज्या गोष्टीमुळे, त्याला माया असं म्हटलेलं. माया म्हणजे जे अस्तित्वात नाहीये ते खरं आहे अस्तित्वामध्ये असं वाटणे.
3: पण म्हणजे या मायेचा कारभार कसा चालतो की जो जगणाऱ्याला भ्रमित करतो?
4: नाथांच्या अनेक गाण्यांपैकी एक मजेशीर गाणं आलेलं मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. ते आहे

0: तर हा मुखडा आहे त्याचा.
1: हा हा हा.
0: तर हे भौतिक जगत जे आहे ते आंधळेपणाने आपण हा संपूर्ण मार्ग चालतो आहोत. सफर म्हणजे यात्रा. ही संपूर्ण जीवनाची यात्रा जी आहे ती अंधळी आहे. अंधा सफर आहे ही, अंधा आहे सफर. इथे सुद्धा दोन वेळा सांगून ते अधोरेखित केले, अंडरलाईन केले. ही संपूर्ण जी यात्रा आहे ती अंधळी आहे. कहां से आए हैं, कहां है जाना, किसी को खबर नहीं, कैसी है डगर. तर डगर म्हणजे जो चाललोय आपण तो मार्ग कसा आहे, आपण कुठून आलो आहोत आणि आपल्याला कुठे नेमकं जायचंय
1: काहीच माहिती,
0: काहीच माहिती नाही. आपण आंधळेपणाने चाललेलो आहोत. 100 पैकी 99 लोकांना विचारलं तुमचा जन्म झालेला आहे तर तुम्ही कुठून आलात, तर एखादा सांगेल मी पुण्यावरनं आलो, मी मुंबईवरनं आलो, किंवा माझा जन्म गुजरातला झाला, माझा जन्म कर्नाटकात झाला. पण बाबा तू या शरीरामध्ये जेव्हा जन्म होऊन आलास त्याच्या आधी कुठेतरी तू अस्तित्वात होतास आणि तू या शरीरामध्ये आलास, बसलास आणि हे शरीर चालायला लागलं तू या शरीरामध्ये बसल्या क्षणी. म्हणजे याच्या आधी तुझी कुठेतरी यात्रा चालू होती याची जाणीव नाहीये.
1: बरोबर.
0: किंवा अनेकांना मृत्यू झाल्यानंतर सगळं संपलं असं वाटतं. तर मृत्यू हा शेवट नाहीये हे अध्यात्म सांगतं. आपल्याकडे असं म्हटलं जातं की एक ही जीवन मिला है उसे बहुत एन्जॉय करके जीना है. तर जीवन एक नाहीये, अनंत असंख्य आपण जन्म घेतलेले आहेत, असंख्य वेळा आपला मृत्यू पण झालेला आहे. म्हणजे आपला म्हणजे या शरीर, ज्या ज्या शरीरामध्ये आपण जन्म घेतलाय त्या त्या शरीरांचा मृत्यू झाला. पण आपण पटकन काय म्हणतो, माझा जन्म झाला.

0: तर 84 लाख प्रकारच्या वेगवेगळ्या स्पीशीज आहेत. आता माणूस ही एक स्पीशी आहे. प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे सब स्पीशीज झाल्या. तर साधारण 850 कोटी माणसं या जगामध्ये असतील तर मानव या स्पीशीजच्या 850 सब स्पीशीज झाल्या. अशी एक योनी, अशा 84 लक्ष योनी म्हणजे स्पीशीज, आणि त्याच्या प्रत्येकाच्या सब स्पीशीज त्याच्या सब स्पीशीज, म्हणजे हे अनंत आहे. विज्ञान ते मोजदात करू शकणार नाही या गोष्टींचं.
1: स्पेसिस म्हणजे जात असं म्हणायचं का स्पेसिसला एक्झॅक्टली मराठी?
0: मानव जात आपण असा शब्द वापरतो. प्राणी जात हे
1: बरोबर बरोबर.
0: जात म्हणजे प्रकार. तर एक प्रकार माणूस म्हणून धरला तर त्याच्यात प्रत्येक माणसाचा प्रकार वेगवेगळा आहे. म्हणून एकासारखा दुसरा माणूस नाही. आणि म्हणून जेवढी माणसं आहेत तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत त्याच्यामध्ये. अशा 84 लक्ष इंटू त्यांच्या जाती, पोट जाती वगैरे वगैरे, प्रत्येक जीव हा वेगळा आहे. त्याचा विचार वेगळा आहे, आचरण वेगळं आहे. म्हणून तो वेगळी स्पीशी म्हणून गणला गेला. म्हणून त्याला अनंत आहे हे जगत असं म्हटलेलं आहे. तर माया ही अनंत आहे आणि म्हणून ती समजण्याच्या पलीकडची आहे. आणि ती समजायची असेल तर तुम्हाला मायेच्या विरुद्ध काय आहे, अमाया किंवा निर्माया ज्याला आपण म्हणू शकतो, त्या दिशेकडे जायला पाहिजे. तर उघड्या डोळ्यांनी किंवा पंच ज्ञानेंद्रियांनी किंवा पंचकर्मेंद्रियांनी जे जे काही आपण करतोय, बघतोय, अनुभवतोय, हे बाह्य जगत आहे, ते अस्तित्वात आहे असं आपल्याला वाटतं. पण ज्या क्षणी आपले डोळे मिटले गेले ते आपल्यासाठी ते जग संपलेलं आहे. म्हणजे हे जुळून आलेलं आहे ना जगत. तर आपणही जुळून आलेलो आहोत. तर महाभूत या शरीरातली विभक्त होतात त्यावेळेला आपल्यासाठी हे जग संपलेलं आहे, नष्ट झालेलं आहे. असं ते आहे का खरं? तर नाहीये. पण त्यालाच माया म्हटलंय की जे नाहीये पण जे आपल्याला आहे असं सारखं वाटतं. त्याच्यात एक नाथानिक फार सुंदर गोष्ट सांगितली की सत्य म्हणजे जे कधीही बदलत नाही आणि जे एकमेव एकसंध आहे, अशी सत्याची व्याख्या आहे. मग असत्य या गोष्टीची व्याख्या काय? की जे कायम बदलतं, क्षणाक्षणाला बदलतं आणि जे अनेक आहे, वेगवेगळं आहे, विभक्त आहे, ते सगळं असत्य या सदरात गेलं. कधीही बदलत नाही ते सत्य. मग असत्य म्हणजे जे कायम बदलत राहतं,
1: अशाश्वत आहे.
0: अशाश्वत आहे. मग आपण जे बघतो आहोत ते जग सत्य आहे का असत्य आहे? बदलतंय का बदलत नाहीये?
1: बदलतंय ना.
0: बदलतंय ना. गीतेमध्ये त्यांनी म्हटलंय की परिवर्तन संसार का नियम आहे. प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी बदल घडतोय. म्हणजे ते असत्य या सदरामध्ये मोडतंय. आत्ता आहे म्हणेपर्यंत ते आत्ता नाहीये या स्थितीला जाते. आपण आत्ता आहोत बालभावामध्ये, म्हणजे 1 वर्षाचं बालक मी आहे असं म्हणेपर्यंत 15 वर्षांनी मी मागे वळून बघेन तेव्हा मी ते 1 वर्षाचं

0: तो बदललेला आहे, ती काट टाकल्यासारखी, आणि मी माझं शरीर बदलत गेलेलं आहे,
1: कालानुरूप बदलत गेलेलं
0: आहे. पण त्याच्यामध्ये कॉमन स्टेडी असलेली गोष्ट कुठली आहे, तर मी.
1: हा,
0: म्हणजे मी सत्य आहे, कधी न बदललेलं. पण बाकीचं सगळं असत्य आहे, शरीर असत्य आहे, डोळे असत्य आहेत, केस असत्य आहेत. का असत्य म्हणजे काय, ते परिवर्तनशील असल्यामुळे ते बदलत गेले. हा, खोटे नाही, असत्य आहेत, परिवर्तनशील आहेत. तर ह्याची जाणीव आपल्याला आतमध्ये नसते, म्हणून हा सगळा जो प्रवास आहे तो अंधळा आहे, असं नाथाने त्या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे म्हटलंय, अंधेरी राहो मे चल रहे अंधे. हा रस्ता जो आहे जीवनाचा, तो अंधेरा आहे, म्हणजे अंधारपूर्ण असा रस्ता आहे. अंधारामध्ये तुम्हाला कुठलीच गोष्ट दिसत नीट
1: दिसत नाही,
0: दिसतच नाही ना. नीट दिसायला तिथे प्रकाश पाहिजे,
1: बरोबर.
0: जर अज्ञानाचा अंधार असेल तर तुम्ही धडपडतच चालत असता. आणि हा अंधार ज्ञानाचा प्रकाश पडेपर्यंत असतोच असतो. बहुतेक वेळेला सगळी माणसं अंधाराच्या रस्त्यावरच चालत असतात, कारण ती भौतिक जगतामध्ये रममाण झालेली असतात.
1: म्हणजे रस्ता पण काळोखाचा आहे, आणि
0: हा चालणाऱ्यांच्या बुद्धीमध्ये पण अज्ञानाचा अंधार साठलेला आहे. खूप डीप मिनिंग आहे.
1: हो, खरं
0: इथे अंधळा म्हणजे फिजिकली अंधळा व्यक्तीबद्दल नाही बोललेला आहे. ज्ञान नसल्यामुळे अज्ञानाचा अंधार ज्याच्या मनामध्ये आहे त्याला अंध म्हटलेलं आहे. अंधेरी दुनिया के चल रहे धंदे. या दुनियेमध्ये जेवढे काही धंदे, म्हणजे देवाणघेवाण चाललेली आहे, बिझनेस, बिझनेस याचा अर्थ लेन देन का बिझनेस, जे काही चाललेलं आहे, त्या अंधळेपणामुळे या अंधारी दुनियेमध्ये सगळे असले धंदे चालले, त्याला अंधाधुंद असं म्हटलेलं आहे. अंधेरी दुनिया के चल रहे धंदे. अंधेर नगरी में सब है चौपट. सगळं चौपट झालेलं आहे, कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाहीये. जिथे ही माया वळवेल तिथे सगळी लोक वळत असतात, सगळे जीव त्या पद्धतीने वागत असतात. आपण शिक्षण घेतो आणि जॉब करतो किंवा बिझनेस करतो, त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रकार दिसतो. म्हणजे शिक्षणामध्ये MBA जो सगळ्यात जोरात आहे, की मी MBA केलेल्यांना जॉब मिळतात, चांगले पे पॅकेज मिळतात आणि सगळ्या सुखसोयी मिळतात, की सगळे लोक MBA च्या मागे लागतात. मग BBA च्या मागे किंवा इंजिनिअरिंगच्या मागे किंवा IT चालतं की IT मागे. तर हे सगळं चौपट झालेलं, तुमच्यात कुठला ऍप्टिट्यूड आहे आणि तुम्ही यशस्वी होण्यासाठी त्या ऍप्टिट्यूडला फॉलो करायला पाहिजे, ह्याची जाणीव आपल्याला नसते. सगळं जग ज्या दिशेने चाललंय त्या दिशेने चाललंय,
1: बाजारात काय विकलं जातो
0: हा त्याच्याप्रमाणे आपण स्वतःला विकण्यासाठी तत्पर होतो. ह्याला चौपट होणं, सब कुछ चौपट हो गया म्हणजे वाट लागली असं म्हणतो. अंधेर जीवन की बंदी है चौकट. हा या अंधारी जीवनाची एक चौकट बनलेली आहे. त्या चौकटीत तुम्ही स्वतःला कोंबून बसवलं, भले तुम्हाला त्रास होईल, कष्ट पडतील, तुम्हाला ते नकोस वाटेल, पण तरी सगळेजण त्याच चौकटीमध्ये स्वतःला कोंबून बसवतात, तर मी पण बसवणार असं करून आपण त्या चौकटीमध्ये बसायचा प्रयत्न करत असतो. ती चौकट सगळ्यांसाठी ठरलेली आहे. आताच्या जगामध्ये बघा ना, की जन्माला आलं की छोट्या शाळेमध्ये शिकायचं, मग मोठ्या शाळेत शिकायचं, मग कॉलेजमध्ये जायचं, मग मास्टर्स करायचं, मग जॉब करायचा, मग मिळणाऱ्या पैशातनं घर दार घ्यायचं, पिकनिक करायच्या, घोडे गाड्या सगळं घ्यायचं, वर्ल्ड टूर करायच्या, लग्न करायचं, मुलं बाळ निर्माण करायची आणि त्यांच्यासाठी जगायचं. मोस्टली ही चौकट जी आहे ती सेफ वाटते. तर अंधोने जग में मचाया है कहर, या चौकटीत स्वतःला कोंबण्यासाठी अक्षरशः धुडगूस घातलेला आहे. प्रत्येक जण त्या चौकटीत घुसण्यासाठी प्रयत्न
1: धडपडतोय. मला असं वाटतं की जे काही अज्ञान आहे त्या अज्ञानाचाच उपयोग करून एक ठोकताळे बांधून एक चौकट बनवलेली आहे.
0: हो,
1: आणि त्याच्यातच सगळे लोक रमलेत, त्यांना रुटीन आणि छान वाटतंय.
0: बरोबर. जन्म समय में बंद थी आंखे. आपण जन्माला आलो तेव्हा आपले डोळे बंद होते.
1: हो.
0: मृत्यू के समय तो बंद हुई आंखे. डोळे डोळे मिटणे म्हणजे मृत्यू होणे ना. मृत्यूच्या वेळेला आपोआप डोळे मिटले. बीच के सफर में भी ना खुली आंखे.
1: ओ, जीवन काय लिहिलंय हे, पुन्हा पुन्हा दादा वाचा या तिन्ही ओळी वाचा.
0: की जन्माच्या वेळेला आपण डोळे मिटलेल्या स्थितीतच जन्माला आलो होतो आणि मृत्यूच्या वेळेला ऑटोमॅटिक डोळे बंदच झालेत, मिटणारच आहेत. पण जो मधला जीवन नावाचा जो मोठा भाग आपण जगत असतो त्यावेळेला सुद्धा आपले डोळे उघडत नाहीत. इथे ना खुली आखे म्हटले.
1: हा, उघडलेच नाहीत तेव्हा सुद्धा नाही उघडले. वा वा. तर मला असं वाटतं की जन्माला येताना बंद असणारे आणि मृत्यूच्या वेळी पुन्हा बंद होणारे डोळे मधल्या जगण्यात उघडण्याची क्रिया या एपिसोडनी झाली. खूपच छान वाटलं दादा, धन्यवाद.
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्ष

0: शिक्षा। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या. रोज सकाळी 10:45 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मीना जोशी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। एक अत्यंत गरीब ब्राह्मण बाई होती। ती स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती। तिच्या मनात खूप वेळेला यायचं की स्वामींची पूजा करावी, त्यांना नैवेद्य अर्पण करावा। मनातले विचार मात्र तिला प्रत्यक्षात आणता येत नव्हते, कारण बाई निर्धन असल्यामुळे स्वामींपर्यंत पोहोचणं तिला कठीण झालं होतं। भोवतीचे लोक तिची दाद लागू देत नसत, स्वामींच्या जवळ येऊ देत नसत, त्यामुळे ती लांब बसून स्वामींचं चिंतन करायची आणि लांबून दर्शन घ्यायची। आपण गरीब आहोत म्हणून आपल्याला कोणी वाली नाही अशी तिची भावना झाली होती। मनातल्या मनात ती स्वामींची पूजा करायची आणि कल्पनेनेच नैवेद्य स्वामींना भरवायचा। हे तिचं कित्येक दिवस चाललं होतं। एक दिवस काय झालं तर मोल मजुरी करून तिला 2 पैसे मिळाले। तिला खूप आनंद झाला की आपण आज स्वामींसाठी खराखुरा नैवेद्य करू शकू, म्हणून तिने नैवेद्य केला, स्वामींच्या दर्शनाला आली। परंतु स्वामींचे काही सेवेकरी तिला जवळच येऊ देईनात। तिला खूप वाईट वाटलं। ती मनातल्या मनात स्वामींचा धावा करू लागली। स्वामी, मी तुमच्यासाठी नैवेद्य करून आणला आहे, त्याचा स्वीकार करा ना। तुमचे सेवेकरी मला तुमच्याजवळ येऊच देत नाहीत। तुम्ही नैवेद्य ग्रहण करावा अशी माझी आर्त इच्छा आहे। स्वामी, माझ्यासारख्या गरीब स्त्रीकडे लक्ष द्या ना। आणि काय आश्चर्य, स्वामी एकदम बोलले, एक ब्राह्मण स्त्री मला नैवेद्य घेऊन आली आहे। जे कोणी तिला अडवतील ते मला सहन होणार नाही। ते असा तडाखा खातील की आयुष्यातून उठतील। स्वामी भेदक नजरेने आपल्या सेवेकऱ्यांकडे पाहत उच्च स्वरात कडाडले आणि एकदम मऊसूत आवाजात त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, माते इकडे ये। स्वामींचा गोड आवाज ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला। तिने धावत जाऊन स्वामींना आपल्या हाताने नैवेद्य भरवला। स्वामींनी अंतर्ज्ञानाने तिची व्यथा जाणली होती। स्वामींच्या पाया पडत बाईने स्वामींना विनंती केली, स्वामी तुमचं नित्य दर्शन घडावं, चरण स्पर्श करायला मिळावा। स्वामींनी त्या ब्राह्मण स्त्रीकडे पाहत म्हटलं, माते गेले काही जन्म तू माझी भक्त आहेस, ह्या जन्मी तुला इथं पर कुणीही अडवणार नाही। बाईला हर्ष झाला। तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि ती माघारी वळली।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर आपली दृढ श्रद्धा असावी, तोच आपला कर्ता सवर्ता आहे ह्याची दृढ खात्री असावी. त्याला माझी भावना कळते ही एकदा का खात्री झाली की मनातला काळोख संपुष्टात येतो, मन सदैव प्रसन्न राहतं. मी तुझा आहे ही भावना एकदा का

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया RN पराडकर यांच्या स्वरातलं एक दत्तपद.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 29 ऑगस्ट. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोग. द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे. भगवंतापासूनच सर्व झालं, एकापासून दोन झाले, आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आलं. मायेमध्ये सापडलं नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल. माया कल्पनेचीच झाली, तिला कल्पनेनेच मारावी. एकच करावं, अद्वैतात जे राहिले त्यांच्या नादी आपण राहावं. भगवंताचं होण्याकरता ज्याने मी वेगळा झालो ते सोडावं. ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्यालाच शरण जावं. माया तरी भगवंतामुळेच झाली, जो भगवंताचा होतो त्याला माया नाही बाधत. मायेचा जोर संकल्प विकल्पात आहे. अखंड स्मरणात राहावं म्हणजे नाही माया बाधत. भगवंताचं नाम हे स्थिर आहे पण रूप मात्र सारखं बदलतं. प्रत्यक्ष साकार रूप हेच काही रूप नव्हे. जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते सर्व रूपच होय. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते पूर्ण आहे. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय. म्हणूनच जे पूर्ण नाही ते असमाधान. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय आणि हेच पूर्णपण आहे. जे शास्त्र समाधान देतं तेच शास्त्र खरं होय आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोगच. जो दुसऱ्याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो तो स्वार्थीच होय. सुख व्हावं ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो. या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते. या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात. पण ह्या सुधारणा जितक्या जास्त होतात तितकं मनुष्याला दुःख जास्तच होतं. जी विद्या केवळ नोकरीचं साधन आहे ती अपूर्णच असते. असली विद्या पोटापुरतीच समजावी, ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे. म्हणून लौकिक विद्येला फार महत्त्व देऊ नये. एखाद्या वेळी आपल्याला असा संशय येतो की जगात कुठे सुख समाधान आणि आनंद आहे का, पण तो संशय बरोबर नाही. कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचं नावच कसं निघेल. असमाधान याचा अर्थच समाधान नाही ते. यावरून असं स्पष्ट दिसतं की आधी समाधान असलंच पाहिजे. दिवाळीमध्ये सुखाचं जे असेल ते आज करतो आणि दुःखाचं जे असेल ते आपण उद्यावर टाकतो. याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजीविरहित घालवतो. उद्या पुन्हा काळजी आहेच. पण जो भगवंताचं स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते. ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत गोरा कुंभार यांचा अभंग, संगीत यशवंत देव आणि स्वर रामदास कामत.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य। अभिवाचक आहेत आशीष केसकर। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्ती सुधा।
0: सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य या मालिकेमध्ये देवता म्हणजे काय हे जाणून घेऊयात। सामवेदात एक मंत्र आहे, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुवन्ति दिव्यस्तवैः, वेद सांगपद क्रमोपनिषद गायन्ति यमसामगाः, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यमयोगिनो, यस्यांतं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। या मंत्राचा अर्थ असा, ब्रह्मा वरुण इंद्र यम कुबेर रुद्र शिव मरुद्गण आधी 33 कोटी देवता वेदरुचांद्वारे उपनिषदाद्वारे ज्या परब्रह्माची स्तुती करतात, सामवेदाचं गायन करणारे ऋषी जो महिमा गातात, ध्यानामध्ये असणारे योगीजन तल्लीन होऊन पवित्र अंतःकरणाने ज्याचं दर्शन घेतात, इतकं असूनही ज्याचा अंत देवदैत्यांनाही माहिती नसणं, अशा सनातन ब्रह्म परमेश्वरास नमस्कार असो, त्रिवार नमस्कार असो। अथर्ववेदात एक मंत्र आहे, युक्तेन मनसा वयम देवस्य सवितुः सवे स्वर्गाय शक्तया। या मंत्राचा अर्थ असा, परब्रह्माचं दिव्य तेज प्रकाशपुंज आत्म्यामध्ये धारण करावा, त्यामुळे तुम्ही स्वर्गातील सर्व सिद्धी प्राप्त करणारा अलौकिक पुरुष म्हणजे देवता बनाल। ह्या वेद आणि ऋचांवरून असं स्पष्ट होतं की देवता आणि परमात्मा परमेश्वर हे वेगवेगळे आहेत। सर्व देवता त्या परब्रह्म परमेश्वराच्या स्तुतीमध्ये रात्रंदिवस मग्न असतात आणि त्याच्या आज्ञेनुसार सृष्टी संचलनात सहभागीही होतात। ब्रह्मसूत्रात म्हटलं आहे की एकम सद्विप्राह बहुधा वदांती, याचा अर्थ असा, ईश्वर एक आहे, त्याला वेगवेगळ्या नावाने बोलवतात, ब्रह्मा विष्णू शंकर आदी देवता आहेत। अनंता वै देवाहा म्हणजे देव अनंत आहेत। परब्रह्म परमेश्वर एक सर्वोच्च सत्ता आहे आणि देवी देवता त्या सर्वोच्च सत्तेच्या नियंत्रणाखाली सृष्टीची देखरेख करणारे सेवक आहेत। देवतांच्या मूर्ती आणि चित्रात अनेकदा एकापेक्षा जास्त हात मुख असे आपल्याला आढळतात। आपल्याला प्रश्न असा पडू शकतो की नेमकी वस्तुस्थिती काय आहे। देवतांना असलेल्या 5 मुखांचं तात्पर्य पंचतत्वाच्या अधिष्ठानाशी निगडीत आहे, म्हणजे पंचतत्व अधिष्ठानांवर जेव्हा एखाद्याचा आत्मा प्रतिष्ठापित होतो तेव्हा त्याला 5 मुख प्राप्त होतात। त्रिगुण ब्रह्मात गेल्यावर त्याला 3 मुख प्राप्त होतात। आता सिंहाचं तोंड आणि मानवी शरीर असलेल्या नृसिंहाचा अर्थ काय आहे, तर आत्मा देवत्व मनुष्य आणि पशुत्व या सर्वांना एकाच वेळी धारण करतो तो नृसिंह। हीच गोष्ट हातांच्याही बाबतीत आहे। भगवान विष्णू सृष्टी पालनाची जबाबदारी पार पाडणारी देवता आहे। त्यांचे 4 हात म्हणजे समाजातील 4 वर्णांचं पालन करणारे असे मानले जातात। देवतांची वाहनं आणि त्यांचा अर्थही आपण जाणून घेऊयात। उंदीर सिंह बैल मोर हंस घुबड गरुड आदी प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा त्या त्या विशिष्ट देवतांची संबंध आहे आणि त्या देवतांची शक्ती काही प्रमाणात त्यांच्यातही असते। याचा दुसरा अर्थ असाही होतो की शंकरांचं वाहन बैल म्हणजे नंदी यांचं तात्पर्य असं की भगवान शंकर धर्मावर आरूढ आहेत। गणपतीच्या उंदराचा अर्थ असा आहे की तर्कशक्ती आणि बुद्धिमत्ता। वास्तविक पाहता गणपतीसारखी देहाने स्थूल असलेली देवता उंदरावर बसते हे आपल्याला ऐकायला चमत्कारिक वाटतं, पण गणपती म्हणजे बुद्धीची देवता आहे आणि उंदीर हे तर्कशक्तीचं प्रतीक आहे आणि बुद्धी ही नेहमीच तर्कावर स्वार होत असते. दुर्गा माता सिंहावर आरूढ झालेली दाखवतात. सिंह म्हणजे विध्वंसक शक्ती. भगवान विष्णूंचं वाहन गरुड आहे. गरुड म्हणजे ज्ञान होय. याचा अर्थ विष्णू हे ज्ञानावर स्वार आहेत. ब्रह्मदेव विवेकरूपी हंसावर आरूढ झालेले आहेत. लक्ष्मीचं वाहन घुबड आहे. लक्ष्मी माणसाची बुद्धी हरण करते आणि घुबड हे त्याचं प्रतीक आहे. स्वामी कार्तिकेयाचं वाहन मोर आहे. मोराचा संबंध सौंदर्याशी आहे. अर्थात देवतांचे सेनापती असूनही ते ईश्वरीय कोमलतेने नम्र आहेत. त्याचा पुरावा म्हणजे मोर होय. देवतांच्या प्रभावमंडलाचं देखील फार मोठं गूढ आपल्याला असतं. त्याचं शास्त्रीय विवेचन आपण जाणून घेऊयात. आपल्या देवता, दैवी पुरुष आणि धार्मिक व्यक्तींच्या मागे चित्रात प्रभावमंडल दिसून येतं. याचं रहस्य काय आहे असा प्रश्न आपल्या मनात कधी ना कधी आला असेलच. त्याचं काही शास्त्रीय कारण आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. 1911 साली रशियन शास्त्रज्ञ डॉक्टर क्लीनर यांनी शास्त्रीय प्रयोगाद्वारे प्रभावमंडलाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एका खास शास्त्रीय उपकरणाद्वारे प्रभामंडलाची छाननी करून स्पष्ट केलं की प्रभामंडलाच्या प्रकाशकिरणांच्या रेषा एकमेकात गुंतलेल्या आहेत. आजही रशियामधल्या अनेक प्रयोगशाळांमधून प्रभामंडलावर सखोल संशोधन चालूच आहे. 1952 साली नोबेल पुरस्कार मिळवणारे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर हेरॉल्ड यांच्या नेतृत्वाखाली अनेक शास्त्रीय प्रयोग करण्यात आले. त्याचा उद्देश अतिप्राचीन काळी पृथ्वीवर अकार्बनिक आणि कार्बनिक पदार्थ कसे तयार होतात हे जाणून घेणं असा होता. आपल्या प्रयोगाच्या अखेरीस डॉक्टर हेरॉल्ड यांनी घोषणा केली की पृथ्वीवर सर्वप्रथम आकाशातील विजेच्या रूपात सजीवता प्रकट झाली. त्यामुळेच पृथ्वीवर असणाऱ्या सर्वच सजीवांमध्ये स्वतःचं असं एक विद्युत क्षेत्र आहे. वास्तविक पाहता देवतांच्या प्रभावमंडलाचा संबंध भौतिक शरीराशी नसून सूक्ष्म शरीर म्हणजे विद्युतीय शरीराशी आहे. आणि योगशास्त्रानुसार सूक्ष्म शरीराचा संबंध प्राणाशी आहे. प्राणाच्या 5 श्रेणी असतात आणि यातली शेवटची श्रेणी ही अत्यंत सूक्ष्म अशी असते. त्याला शास्त्रज्ञ इथर असं म्हणतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून सूक्ष्म शरीर इथरिक बॉडी आहे. डोळ्यातून निघणाऱ्या ज्योती, चमक, चेहऱ्यावरचं तेज, लावण्य आणि चेहऱ्यावर पसरलेला प्रभावमंडलाचा प्रकाश त्या 5व्या सूक्ष्म शरीराचं प्रतिनिधित्व करतात. योगाचार्य ऋषींच्या मते ज्याची सूक्ष्म प्राणशक्ती अत्यंत प्रखर आणि प्रभावशाली असते त्याचं सूक्ष्म शरीरही अधिक शक्तिशाली आणि तेजोमय असतं. आपल्या प्राचीन हिंदू धर्मात भौतिक शरीराच्या प्रगतीसाठी आसन, मनोमय शरीराच्या उन्नतीसाठी ध्यान आणि सूक्ष्म शरीराच्या उन्नतीसाठी प्राणायाम सांगितला आहे. योगी पुरुष प्राणायामाच्या विविध कृतींनी सूक्ष्म शरीर बरोबर उन्नत करतात. शेवटी जेव्हा सूक्ष्म शरीर आपल्या उन्नतीचं शिखर गाठतं त्यावेळी तो योगी पुरुष स्थूल शरीरापासून वेगळा होऊन स्वतंत्रपणे संचार करू लागतो. आधुनिक चिकित्सा पद्धतीचे जनक पार्सल सूस यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. ते म्हणतात, माणसाचं तेज हे त्याच्या सूक्ष्म शरीरात असतं, पार्थिव शरीरात नाही. देवतांच्या भोवती किंवा शरीराच्या भोवती असलेल्या प्रभामंडलातील रंगाचं शास्त्रीय कारण आपण जाणून घेऊयात. रशियन शास्त्रज्ञांनी 1962 साली मनुष्याच्या प्रभामंडलाचं चित्र काढण्यात यश मिळवलं. प्रभामंडलातील रंगामध्ये होणाऱ्या बदलामागे त्या व्यक्तीचं विद्युत क्षेत्र आणि त्यात होणारे बदल कारणीभूत असतात ही गोष्ट अमेरिकी शास्त्रज्ञांनीही मान्य केली. त्यांचं असंही मत आहे की जर या दिशेने आणखी संशोधन केलं तर मानवी जीवनाचं रहस्यही उलगडू शकेल. तथापि आमच्या ऋषींनी या रंगाचं रहस्य फार पूर्वीच ओळखलं होतं. त्यांच्या मते माणसाच्या विचारांचा विद्युत क्षेत्राशी घनिष्ठ संबंध आहे. मानवी प्रकृती त्रिगुणात्मक आहे म्हणून माणसाचे विचारही त्रिगुणात्मक असतात. दैवी पुरुष, देवता आणि सिद्ध पुरुषांच्या चेहऱ्यामागेच केवळ असा प्रकाश असतो असं नव्हे, तर सर्वसामान्य माणसाच्या मागेही कोणत्या ना कोणत्या रंगात प्रकाश असतो. परंतु सर्वसामान्य माणसांची साधना नसल्याने देवतांप्रमाणे तो प्रकाश दिसत नाही. ऋषींनी योगशास्त्रात सांगितलं आहे की सात्विक विचारांच्या मनुष्याचं प्रभामंडल फिकट निळ्या रंगाचं असतं, तमोगुणी विचारांच्या मनुष्याचं प्रभामंडल पिवळ्या रंगाचं असतं. भारतीय योगशास्त्रात शरीराच्या प्रत्येक भागाला विद्युतमय मानण्यात आलेलं आहे, परंतु योगामध्ये ज्या सहा चक्रांचा उल्लेख आहे ती सहा चक्र विजेचं भांडार आहेत, ज्यातून निर्माण होणारी ऊर्जा विविध रंगाचं वलयाकार प्रभामंडल निर्माण करते. या चक्रांमध्ये जे आज्ञाचक्र आहे, ज्याला तिसरा नेत्र असं मानलं जातं, त्याची विद्युत शक्ती अत्यंत प्रखर असते आणि पांढऱ्या शुभ्र रंगाचं वर्तुळाकार प्रभामंडल विकसित करते आणि ती अर्धचंद्रकाराप्रमाणे दिसते. त्याला योगीजन चंद्रज्योती असं म्हणतात. योगामधील जयासिद्धी याच चंद्रज्योतीची सिद्धी आहे. डोक्याच्या मागील भागात आज्ञाचक्राच्या वर सहस्त्राधार चक्र आहे, त्यातून निघणारी ऊर्जा नारिंगी रंगाचं प्रभामंडल निर्माण करते. योग अभ्यासक ऋषी या चक्राला सर्वात महत्त्वपूर्ण मानतात. जर कधी कोणाचं नैसर्गिक कारणाने हे चक्र जागृत झालं तर त्यातून नारिंगी रंगाचा प्रकाश बाहेर पडताना दिसेल. जुलै 1905 साली प्रकाशित झालेल्या एनाल्सिडस सायन्सेस सायकिक्स या अंकात अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखक डॉ चार्ल्स फारे यांनी स्वतःचा अनुभव दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की त्यांनी एकदा दोन महिलांच्या डोक्यामागे नारिंगी रंगाचं प्रभामंडल पाहिलं होतं आणि सतत 2 तास ते प्रभामंडल दिसत होतं. 1936 साली इटलीमध्ये अशीच एक घटना जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, डॉक्टर, पत्रकार यांच्या समक्ष घडली होती. तिथे एका रुग्णालयात अन्ना मेनारो नावाच्या एका महिलेच्या वक्षस्थळाजवळून फिकट निळ्या रंगाचं वर्तुळाकार प्रभामंडळ दिसत होतं आणि त्यावेळी त्या महिलेचं संपूर्ण शरीर घामाने डबडबलेलं होतं. श्वासोच्छ्वास जोराने चालू होते, छातीची धडधड वेगात होती. त्या शास्त्रज्ञांनी असं मत व्यक्त केलं की त्या महिलेच्या शरीरात असाधारण विद्युतीय आणि चुंबकीय विकासामुळे हे घडलं. शास्त्रज्ञांनी असं म्हटलं की दीर्घकाळ उपवास केल्यानंतर शरीरात सल्फाईडचं प्रमाण वाढतं, त्यामुळे प्रभामंडळ निर्माण होतं. असंही आढळतं की अन्ना मेनारो ही रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी बरेच दिवस उपवास करत होती. आपल्या ऋषीमुनींनी तेजस्वी आणि ज्योतिर्मय होण्यासाठी उपवास करण्यास सांगितलं आहे. आता आपण असं जाणून घेऊयात की अनेक अवतार असू शकतात का. एकाच वेळी अनेक अवतार असणं अशक्य नाही. आता हेच पहा, जगातली सर्व जड आणि चेतन केवळ त्याच परब्रह्माच्या प्रकाशामुळे स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत. सर्व व्यक्तींमध्ये असणारा आत्मा त्या परमात्म्याच्या प्रकाशकिरणाच्या एका कणाचा अंश आहे. परंतु असं असूनही त्या महाप्रकाशाचं तेज तीळ मात्रही कमी झालेलं नाही. वेदांमध्ये एक मंत्र आहे, सर्व भूतेष्णुः गूढः सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा कर्मध्यक्षः सर्व भूताद्दिवासः साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. अर्थात तो परब्रह्म परमेश्वर एकच आहे, तो सर्व सजीवांमध्ये गूढरित्या सामावलेला आहे, तो सर्वव्यापी आणि सर्व प्राण्यांचा अंतरात्मा आहे, तो सर्व साक्षी चेतना देणारा निर्वाण स्वरूप निर्गुण परब्रह्म आहे, तो सर्वांची कर्म पाहतो, सर्व प्राणी त्याच्यात आहेत. छांदोग्य उपनिषदामध्ये म्हटलं आहे, अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपम रूपम प्रतिरूपम बभुवाहा। जसा एकच अग्नी संपूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे, परंतु तो वेगवेगळ्या रूपात सर्वत्र दिसून येतो। पाषाणातही अग्नी आहे, समुद्र गर्भात अग्नी आहे, प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरात देखील अग्नी आहे। परंतु तरीही शास्त्रीय दृष्टीने अग्नीच्या एकत्वामध्ये काहीही फरक नाही। अगदी त्याचप्रमाणे एकावेळी अनेक अवतार असूनही परमात्म्याच्या एकत्वात त्याच्या शक्तीत काहीही फरक पडत नाही। म्हणून एकाच वेळी अनेक अवतार असू शकतात। ज्याप्रमाणे भगवान परशुराम आणि भगवान श्रीराम हे दोन अवतार होते। देवता आणि मूर्ती पूजेचं शास्त्रही आपण जाणून घेऊयात। हे खरं आहे की परमेश्वर निराकार आहे, त्याची अशी कोणतीही आकृती नाही। ज्याप्रमाणे पाणी जरी निराकार असलं तरी ज्या पात्रात पाणी टाकू त्या पात्राचा आकार पाण्याला येतो। पाण्याला सूक्ष्म असलेली विद्युत शक्ती स्वतःला अतिसूक्ष्म रूपात प्रकट करू शकते। रिपीट, पाण्यापेक्षा सूक्ष्म असलेली विद्युत शक्ती स्वतःला अतिसूक्ष्म रूपात प्रकट करू शकते। उदाहरणार्थ दारावरच्या बेलचा आवाज, बल्ब ट्यूबलाइटच्या प्रकाशाच्या रूपात, हीटरमधून अग्नीच्या रूपात, इत्यादी अनेक रूपात ती स्वतःला प्रकट करू शकते। परमात्मा अतिसूक्ष्म आहे, शक्तीचा स्रोत परमात्म्यापासून होतो। या उदाहरणांवरून असं स्पष्ट होतं की जी वस्तू जितकी सूक्ष्म असेल तितकीच व्यापक असते। व्यापकता म्हणजे सर्व दृश्यात त्याच्या अस्तित्वाची शक्यता अधिक असते। प्रत्येक पदार्थाच्या रचनेत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची भागीदारी असते। हे तिन्ही कण अतिसूक्ष्म असतात। त्यातला इलेक्ट्रॉन कण हा ऋणात्मक विद्युतमुळे आणि प्रोटॉन कण हा धन विद्युतमुळे सक्रिय होतो। न्यूट्रॉनमध्ये कोणत्याही प्रकारची वीज नसते। परब्रह्म परमेश्वर चैतन्य ही सत्ता आहे, तसंच संपूर्ण जगाला सजीवता देत सर्वात सूक्ष्मातिसूक्ष्म अशा कणाद्वारे स्वतःला प्रकट करते ही परमेश्वरी लीला आहे। वैदिक काळाच्या प्रारंभी भारतीयांनी ईश्वराची निराकार स्वरूपात पूजा करण्यावर जास्तीत जास्त भर दिला आहे। निर्गुण निराकार परमात्म्याची व्याख्या करताना संत तुलसीदास म्हणतात, बिनु पद चलई सुने बिनु कान, कर बिनु कर्म करई विधि नान, आनन रहित सकल रस भोगी, बिनु वाणी बकता बड जोगी, तन बिनु परस नयन बिनु देखा, ग्रहई घान बिनु बास अशेषा। परंतु डोळे कान नाक आदी इंद्रिय असूनही सर्वसामान्य लोकांना त्याची कल्पना येत नाही, हे कसं घडू शकेल असा प्रश्न त्यांना पडतो। अशा प्रकारे परमात्मा म्हणजे कोण, तो कसा आहे याची कल्पना मोठमोठ्या विद्वानांनाही येत नाही, आणि अशा परमेश्वराची उपासना करणं किती सोपं आहे याचीही कल्पना येत नाही। विश्वामित्र ऋषींनी गायत्रीमधील चार तत्वांचा शोध लावून ही समस्या सोडवली आहे। त्यांनी गायत्री मंत्राबद्दल चार गोष्टी सांगितल्या आहेत। आदिकाळापासून आकाशगंगा सतत पळत असल्यामुळे ओमचा ध्वनी होत आहे, त्यावरून परमात्म्याचं दृश्य स्वरूप निश्चित होऊ शकलं। आकाशगंगेत असणाऱ्या असंख्य सूर्यांपासून निर्माण होणाऱ्या प्रकाशाला परमात्म्याचं स्वरूप मानण्यात आलं आहे, ज्यामुळे परमात्म्याचं दृश्य स्वरूप निश्चित करता येऊ शकेल। नाव म्हणजे ओम ध्वनी, तसंच रूप म्हणजे प्रकाश हा निश्चित झाल्यामुळे परमात्म्याचं सगुण स्वरूपात ध्यान करण्याचं तत्व निश्चित झालेलं आहे। आणि चौथी गोष्ट, त्यांनी परमात्म्याला प्राप्त करण्याचा मार्ग शोधून सांगितला की प्रकाशावर लक्ष केंद्रित करा, तसंच ओम नावाचा जप करा। या चारही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे सगुण साकार पूजा पद्धती सिद्ध झाली। सगुण साकार पूजेच्या सिद्धांताच्या प्रस्तावाला वसिष्ठांसारख्या निराकारवादी ऋषींनी तीव्र विरोध केला, परंतु शेवटी असं लक्षात आलं की या मार्गाने परमेश्वराचं चिंतन करणं सुलभ आहे। म्हणून या प्रस्तावाला सार्वजनिकरित्या मान्यता देण्यात आली. या मान्यतेबरोबरच वसिष्ठांनी विश्वामित्र ऋषींना ब्रह्मर्षी ही पदवी दिली. त्यामुळे विश्वामित्र अत्यंत लोकप्रिय झाले. ते विश्वाचे मित्र म्हणून ओळखले जाऊ लागले. गायत्री मंत्राद्वारे प्रकाशाला परमात्म्याचं स्वरूप मानण्यात आल्यानंतर कठोपनिषदाच्या ऋषींनी म्हटलं आहे की ज्योतीच्या आकारावर लक्ष केंद्रित करा, असं म्हणून एक निश्चित आकार दिला. शेवटी पौराणिक काळात मानवी मूर्ती एकत्रित करण्यात आल्या आणि या मानवी मूर्तींवर सुंदर संवाद आणि कथांची रचना करण्यात आली. गीतेमध्येही भगवान श्रीकृष्णाने 8व्या अध्यायातल्या 12व्या आणि 13व्या श्लोकात निर्गुण निराकार उपासना सांगून पुन्हा 12व्या अध्यायातल्या 5व्या ते 7व्या श्लोकात सगुण साकार उपासना सांगितली आहे. त्याचं म्हणणं असं आहे की निर्गुण निराकार उपासनेत विशेष परिश्रम घडतात, म्हणून निर्गुण निराकारामध्ये सगुण साकार उपासना पद्धती प्रदीर्घ काळ केलेल्या संशोधनाचा आणि चिंतनाचा परिणाम आहे. फिरून पुन्हा चर्चा परमात्म्याचं चिन्ह आणि मूर्तीवर केंद्रित होतं. प्रतीकावर लक्ष केंद्रित केल्यामुळे परमात्म्याची सहज प्राप्ती होऊ शकते. हा शोध मुळातच फार मोठा आहे, कारण आपलं चित्त म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे अगदी संगणकाप्रमाणे कार्य करत असतं. आधुनिक संगणकामुळे मानवी चित्तालाही प्रतीक तसंच संस्कृत अक्षरच अधिक प्रिय आहेत. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटना आपल्या चित्तात अंकगणितीय स्मृतीच्या म्हणजेच डिजिटल मेमरीच्या स्वरूपात एकत्र होतात. आपलं चित्त 24 तास कार्यरत असतं, म्हणून कबीरांनी त्याला सुरत म्हटलं आहे. म्हणजे आपलं चित्त योग्य प्रकारे कार्यमग्न असतं. आपल्या इंद्रियांमध्ये डोळे 83% आणि कान 10% स्मृती चित्तामध्ये पाठवतात. म्हणून परमेश्वराची उपासना करताना परमेश्वराचं काल्पनिक चित्र किंवा मूर्ती डोळ्यासमोर ठेवून चित्तपटलावर त्याची निरंतर स्मृती कोरावी, म्हणजे परमेश्वर प्राप्तीचं कार्य अधिक सुलभ होतं. मूर्तीपूजा केवळ ध्यान एकाग्र करण्यातून प्रचलित झाली आहे. जर आपण ध्यान लावलं तर एकाग्रता साधत नाही, कारण त्याला काही आधार मिळत नाही. परंतु जर आपण कल्पनेत एखाद्या देवतेची मूर्ती आणली किंवा समोर ठेवली तर मूर्तीचा आधार मिळाल्यामुळे मन एकाग्र होतं. हीच गोष्ट शास्त्रातूनही नमूद केलेली आहे. मनोधृतीर्धारणा स्यात समाधी ब्रह्माणी स्थितीही अमूर्ता चैतीस्थरा न स्यात्ततो मूर्ती विचिंतयेत. या श्लोकाचा अर्थ असा, मनाच्या धृतीला धारणा म्हणतात. ब्रह्मामध्ये स्थिर होण्याचं नाव समाधी आहे. परंतु जर मूर्तीविना मन स्थिर होत नसेल तर मूर्तीची गरज पडते. ध्यानामध्ये जेव्हा मन एकाग्र होत नाही तेव्हा मूर्तीचा आधार घेतला जातो. हरिओम तत्सत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग बिहाग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग बिहाग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00. याचं पुनःप्रसारण 3:00.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मुकुंदराज गोडबोले यांचा.

श्रोते हो, ग दी माडगुळकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। स्वर आहे गीता दत्त आणि सहकारी यांचा।

श्रोते हो, सुधीर मोघे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे चंद्रशेखर गाडगीळ यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य

उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे एस आर चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातला 47वा श्लोक आपण पाहणार आहोत. मनी लोचनी श्रीहरी तो चिपाहे, जनी जाणता भक्त होऊ निराहे. गुणी प्रीती राखे क्रमो साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता या 47वा श्लोकापासून पुढचे 10 श्लोक, त्या प्रत्येक श्लोकाचा शेवटचा चरण हा आहे की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो दास आहे, सर्वोत्तमाचा दास आहे. दुसऱ्या कुणाचा तरी दास असणं आणि सर्वोत्तम असा जो भगवंत, त्याचा दास असणं. सर्वोत्तम म्हणजे कसा आहे, तर तो सर्व अंगाने उत्तम आहे, सर्व कालामध्ये उत्तम आहे, सर्व बाजूनी सर्व परिस्थितीमध्ये कोणत्याही स्थितीत तो उत्तमच आहे, म्हणून सर्वोत्तम असं त्याला म्हटलेलं आहे. आणि त्या सर्वोत्तमाचा जो दास आहे, तो सर्वोत्तमाचा दास असल्यामुळेच जगात तो धन्यता पावलेला आहे. म्हणून दास ईश्वराचे व्हावे, जर दासच व्हायचं असेल तर. असं म्हटलेलं आहे, मूर्खाचा होऊ नये धनी, आणि शहाण्याचा चाकर झाला तरी चालेल, पण मूर्खाचा धनी म्हणजे काय, आणखीन तो शिरोमणी, तसं नाही उपयोगी. तसं इथं सर्वोत्तमाचा दास हा सर्वोत्तमाचं अनुसरण करणाराच असला पाहिजे, आणि त्यामुळेच तो धन्य होतो. आणि आपल्यालाही तेच व्हायचं आहे, तो सर्वोत्तम जाणून घ्यायचा आहे, त्याला काय हवं म्हणजे त्याची कृपा होईल हे समजून घ्यायचं आहे, आणि त्या दिशेनं आपण आपल्या जीवनाचा प्रवास करत राहायचा आहे, जे केव्हा ना केव्हा तरी आपल्याला त्याची कृपा प्राप्त होईल. पण त्यासाठी काय काय करायला पाहिजे, आणि हितं जे वर्णन केलेलं आहे ते ज्या पुरुषाचं वर्णन केलेलं आहे तो प्राप्त पुरुष आहे, झालेला आहे, पूर्ण झालेला आहे, आत्मानुभव घेतलेला आहे. आणि ह्या 10 श्लोकामध्ये तो कसा असतो तसं वर्णन हितं त्यांनी केलेलं आहे. आता तो कसा असतो बघा. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. स्वामी स्वरूपानंदांची एक अभंगामध्ये आहे, पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी, सर्व ठिकाणी श्रीहरीलाच पाहतो तो धन्य आहे असं म्हणतात. धन्य कोण होतो की ज्याला सर्व ठिकाणी भगवंताचं स्वरूपच दिसतं, आत बाहेर एक भगवंतच भरलेला आहे हा बोध होतो. नुसतं मला काहीतरी ज्योती दिसली, दर्शन झालं आणि मी पूर्ण झालो असा होत नाही तो. आधी आत आणि मग बाहेर. प्रथम स्वरूप समाधान पावो न ठेला अर्जुन, मग सवयच उघडी लोचन तव विश्वरूप देखिले, असं ज्ञानेश्वर महाराजांनी 11व्या अध्यायात म्हटलेलं आहे. अर्जुनाला पहिल्यांदा अंतर्मुख झाल्यानंतर स्वरूपाचं समाधान झालं, बोध झाला, आणि मग दृष्टी उघडल्यावर लक्षात आलं सगळीकडे तोच तो भरू नये. म्हणजे पहिल्यांदा सर्वम खलू इदम ब्रह्म, पहिल्यांदा अहम ब्रह्मास्मी आणि नंतर मग सर्वम खलू इदम ब्रह्म, पहिल्यांदा मीच ब्रह्म आहे असा बोध व्हायला पाहिजे. असा झाला की त्याचं काय होतं बघा. मनी आणि लोचनी श्रीहरी तोची पाहे. इथं श्रीहरी शब्द वापरला आहे पुन्हा एकदा, म्हणजे फक्त प्रभू रामचंद्रच असं म्हणत नाहीत भगवंत, त्यांची नावं अनेक आहेत, राम म्हणा, कृष्ण म्हणा, नारायण म्हणा. तसं इथं श्रीहरी, श्रीहरीलाच पाहतो. मनी आणि लोचनी, मनी म्हणजे आत, अंतर्मुख म्हणून बघावं श्रीहरीच दिसतोय, याचा अर्थ आत्माराम, निर्गुण, निर्गुण परमात्मा आत्मारामाच्या रूपाने अंतर्मुख झाल्यानंतर त्याचं दर्शन घडत आहे. आणि त्याचं दर्शनसुद्धा मी आणि त्याचं दर्शन घेतो असं नाही आहे, मी मलाच पाहायचं आहे. म्हणून आतमध्ये मनी निर्गुणाचं दर्शन घेतो आहे आणि लोचनी डोळे उघडल्यानंतर पाहतोय तिथेही पुन्हा त्याला श्रीहरी दिसतोय. हा श्रीहरी कसा दिसतोय? तर सगुण रूपात, ज्या रूपाने आपण इच्छा करावी त्याप्रमाणे त्याचं रूप आपल्याला दिसतं. तो कुठून यावा लागत नाही, तो आहेच आहे, अखंडच आहे. आपल्याला दिसत नाही कारण आपली दृष्टी उघडलेली नाही. त्याला हाका मारायलानंतर तो कुठून यायचा आहे आणि मग आपल्याला भेटायचं आहे, आपण दोन माणसं भेटतो तशी, अशी त्याची भेट नाही आहे, तो आहेच. थंडीनं पाण्याचं बर्फ व्हावं तशा आपल्या उत्कट भक्तीनं तो निर्गुणच परमात्मा, ज्या रूपी देऊन दर्शन, तुम्ही ज्या रूपाने इच्छा करता त्या रूपात तो दर्शन देतो. सगळ्या संतांना त्याचा अनुभव आहे, केव्हा ना केव्हा तरी त्यांना हे दर्शन होऊन जातं. तसं लोचनी दृश्य रूपामध्ये त्याचं दर्शन होतं. आणि त्यापेक्षा मोठं दर्शन म्हणजे त्याच्या सगुण रूपाचं दर्शन हे क्वचित केव्हा तरी होतं, पण अनेक व्यक्तींच्या, प्राणीमात्रांच्या, वस्तुमात्रांच्या रूपाने तोच भरून आहे अशी दृष्टी जेव्हा निर्माण होते तेव्हा लोचनी श्रीहरी तोच पाहे. प्रत्येक गोष्टीमध्ये वही तो है, अरे तोच तर आहे. प्रकृती बाजूला सारून तू पाहिलास तर तुला ते चैतन्यच दिसेल. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ज्ञानी पुरुषांची दृष्टी तशी असते. त्यामुळे समोर येणारी व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे, लहान आहे का मोठा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, असा काही भेदभाव नसतो, तोच तर आहे बस. म्हणून त्याच्यापुढे अत्यंत नम्रतेनं, प्रेमाने त्याला सामोरं जायचं आहे, त्याच्याशी संवाद साधायचा आहे. कुणाशी त्यांचं जमलं नाही असं होत नाही, कारण ते समजतात बाहेरची प्रकृती भिन्नच असणार आहे पण आतलं चैतन्य एकच आहे. म्हणून मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. कोण पाहतो? हा सर्वोत्तमाचा दास, त्याची दृष्टी अशी झाली आहे. आणि काय होतं? जनी जाणता भक्त होऊन राहे, हा शब्द इथं त्यांनी जाणता भक्त असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे हा जो भक्त आहे हा साधना काळातला नाही तर साधना करून ज्ञानी झाला आहे आणि पुन्हा भक्ती करतोय. ती भक्ती कशी आहे? नारद भक्ती सूत्र त्यांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे, परमप्रेम रूपा आत्मस्वरूपा. ही भक्ती म्हणजे अंतःकरण द्रवित होणं. भक्त असेल तो कठोर बोलू शकणार नाही, कुणाला वेडं वाकडं त्याच्या तोंडातून येणार नाही, त्याचं अंतःकरण अत्यंत कोवळं कोमल असं झालेलं असतं. म्हणून इथं त्याने म्हटलं आहे जाणता भक्त, म्हणजे ज्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात तसा हा झालेला आहे. आणि भगवंत म्हणतात ज्ञानी भक्त तो आत्मा माझा, अर्थ जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी, सगळे माझे भक्तच आहेत. पण तू ज्यानी माझं ज्ञान करून घेतलं आणि पुन्हा ज्ञानोत्तर भक्ती जो करतो आहे तो माझा आत्मा आहे. म्हणून इथं त्यांनी जो शब्द वापरला जनी, या जगामध्ये जाणता भक्त होऊन राहे, हा दास जाणता भक्त होऊन राहतो आणि भक्ती करत राहतो. आता भक्ती का करतो खरं विचार केलं तर? झालं ना ज्ञान, झालं ना भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. भक्तीनं ज्ञान झालं आता भक्ती कशाला करायला पाहिजे? ती तीन गोष्टीसाठी करायला पाहिजे, पुढेही त्याचा विचार येईल पण आत्ताही सांगून जाते की भक्ती एवढ्यासाठी करायला पाहिजे की ज्या भक्तीच्या मार्गाने आपण ज्ञान प्राप्त करून घेतलं त्या भक्तीला सोडायचं कसं? आणि पडिले वळण इंद्रिय असं कळा, इंद्रियानं वळण पडलेलं आहे भक्तीचं. आता तो काय ध्यान करणार नाही का? नाम घेणार नाही, सहज होणार. आता त्याला मुद्दाम करायला लागणार नाही, सहजच ध्यान बसला शांत की ध्यान नाम मुखाने येतच आहे, एक आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखी इतरांच्या पुढे आदर्श पाहिजे म्हणूनही तो साधना करत राहतो. म्हणून त्याने जे म्हटलं आहे जनी जाणता भक्त होऊन राहे. पुढचं आहे गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. आता इथं गुणी याचा अर्थ वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं घेतलेला आहे. गुणी म्हणजे गुणांच्या ठिकाणी प्रेम ठेवतो असं म्हणण्यापेक्षा सगुण रूपाच्या ठिकाणी तो प्रेम ठेवतो. म्हणजे निर्गुणाचा बोध झाल्यानंतरसुद्धा पुन्हा त्या निर्गुणातून जे सगुण आकाराला आलं आहे त्याच्या ठिकाणी त्याचं प्रेम आहे आणि तो सगुणाची उपासना करतो आहे. आणि त्या करण्यामध्ये सगुणी कशी तरी करत नाही आहे, प्रीती राखे. म्हणजे पहिल्यांदा ज्ञान होण्यापूर्वी तो ज्या प्रेमाने करत होता त्याच्यापेक्षा जास्ती प्रेमाने आता तो भक्ती करतो आहे. आणि राखे हा जो शब्द आहे, प्रीती राखे, हा शब्द दोन्हीकडे घ्यायचा आहे. गुणी प्रीती राखे आणि क्रमू साधनाचा राखे, साधनाचा क्रमही राखतो. याचा अर्थ ज्या परंपरेने तो आलेला आहे, ज्या पद्धतीनं साधना करतो आहे, ती साधना तो सोडत नाही. झालो, हम बन चुके, आता काय आम्हाला करायचं नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर ते बरोबर नाही. तो ज्ञानाचा अहंकार देखील गेला पाहिजे, तो भक्तीनं जातो. त्यामुळे पुन्हा मी देवाचा दास आहे. दास्य भक्ती झाली, सख्य भक्ती झाली, आत्मनिवेदन भक्ती झाली, तरी पुन्हा दास्य होऊन तू धनी मी तुझा चाकर, अशा पद्धतीनं राहायला पाहिजे. म्हणून गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा जो सर्वोत्तमाचा दास आहे तो जगात धन्य आहे. म्हणून मनी लोचनी श्रीहरी तो चिपा आहे, जनी जाणता भक्त होऊ निराहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्तिरचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: मिलिंद दादा.
4: हा,
3: कधी कधी मला वाटतं की तुमच्या गुरुंची तुमच्यावर किती कृपा आहे.
4: हो,
3: आणि सगळे संदेश असे छान छान शब्दात, छान छान गाण्यात, आणि ते सुद्धा चालीसकट तुम्हाला येतात.
4: हो, हो.
3: आणि आमच्यावरही तुमची कृपा आहे, तुम्ही ते उत्तम गाऊन आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवता. पण त्यात वारंवार एक विचार दिलेला आहे किंवा एक संदेश दिला जातो की हे जग आहे ते भ्रम निर्माण करणार आहे, किंवा माया आहे, किंवा हे विश्व असत्य आहे जे तुम्हाला दिसतंय. तर अशी बरीच गाणी तुमच्याकडे आलेत नाही का?
4: हो हो, खरंच आहे की नाथांच्या माध्यमातून आपण ज्याला वेद, उपनिषद, गीता किंवा इतर जे आपले भारतीय ग्रंथ आहेत, जे आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये अनेक ग्रंथ ते ज्ञान पोहोचवत असतात. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. तर नाथांनी अशा प्रकारची गाणी पण आपल्याला दिलेली आहेत. त्याच्यामध्ये सत्य नाही ये स्वप्न है सारा, माया की बहती हुई धारा, किंवा कैसा ये संसार अजब है, ना किसी बात का कोई मतलब है. या सगळ्यामध्ये माया हा शब्द कुठे ना कुठे तरी येतच असतो. आणि अजूनही प्रत्येक दोन गाण्यांच्या मध्ये एखादं गाणं असं येतच की ज्याच्यामध्ये मायेचा उल्लेख असतो. कारण आपण मायेच्या जगातच जगत आहोत. आपल्याला मायेतून बाहेर पडलं तरच आपल्याला आत्मज्ञान होऊ शकतं याची जाणीव ज्या आत्मज्ञानी व्यक्तींना झाली, त्यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये याबद्दलचं विवरण जागोजागी पानोपानी लिहिलेलं आपल्याला दिसतं. आपल्याला श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या स्तोत्रांमध्ये किंवा श्लोकांमध्ये माया पंचकम नावाचं पण स्तोत्र आपल्याला दिसतं.
3: हो, आपण त्याच्यावर एक एपिसोड पण केलेला
4: आहे. तर माया माणसाला किंवा त्या जीवाला काय काय करायला लावते याच्याबद्दल त्यांनी 5 श्लोकांमध्ये संपूर्ण मायेचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हटलंय की माया ही शब्दात मांडताच येऊ शकत नाही, पण ती अशी आहे की ती हरी आणि हर हे जे एकच आहे त्याच्यामध्ये सुद्धा भेद घडवून आणते.
3: अरे बा.
4: हे जग आहे ते जगन मिथ्या, असं मी मगाशी सांगितलं त्या श्लोकामध्ये. तर ब्रह्म सत्य, सत्य म्हणजे एकमेव जे कधीही बदलत नाहीये आणि जे अखंड आहे ते. आणि जगन मिथ्या, मिथ्या म्हणजे मिथ हा धातू आहे. मिथ म्हणजे जुळून येणे. तर हे जगत 5 तत्वांनी एकत्र जुळून तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये जल, पृथ्वी, अग्नि, आकाश आणि वायू ही 5 तत्व आहेत. आणि ज्या गोष्टी एकत्र जुळून आलेल्या आहेत त्या एकमेकांपासून कधीतरी विभक्त होणारे, दूर जाणार आहेत, त्यालाच आपण मृत्यू म्हटलेलं आहे. कुठलीही गोष्ट एकत्र जेव्हा येते तेव्हा त्याची एक एक्सपायरी डेट निर्माण त्याच वेळेला झालेली असते. तर ही पंचतत्व जी आहेत, पंचमहाभूत आहेत, त्यांनी सुद्धा हे शरीर बनलेलं आहे. या शरीरातले 5ही घटक वयाच्या 50व्या, 70व्या, 80व्या किंवा 100व्या वर्षी कधीतरी एकमेकांपासून दूर जाणार आहेत, विभक्त होणार आहेत, त्यालाच मृत्यू असं म्हटलं. तर ही जुळून आलेली गोष्ट कायम टिकणार आहे आणि ही सत्य आहे अशी जी आपली मनाची धारणा होते ज्या गोष्टीमुळे, त्याला माया असं म्हटलेलं. माया म्हणजे जे अस्तित्वात नाहीये ते खरं आहे अस्तित्वामध्ये असं वाटणे.
3: पण म्हणजे या मायेचा कारभार कसा चालतो की जो जगणाऱ्याला भ्रमित करतो?
4: नाथांच्या अनेक गाण्यांपैकी एक मजेशीर गाणं आलेलं मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. ते आहे

0: तर हा मुखडा आहे त्याचा. तर हे भौतिक जगत जे आहे ते आंधळेपणाने आपण हा संपूर्ण मार्ग चालतो आहोत. सफर म्हणजे यात्रा. ही संपूर्ण जीवनाची यात्रा जी आहे ती आंधळी आहे. अंधा सफर आहे, ही अंधा आहे सफर. इथं सुद्धा दोन वेळा सांगून ते अधोरेखित केले, अंडरलाईन केलंय. ही संपूर्ण जी यात्रा आहे ती आंधळी आहे. कहां से आए हैं, कहां है जाना, किसी को खबर नहीं, कैसी है डगर. तर डगर म्हणजे जो चाललोय आपण तो मार्ग कसा आहे, आपण कुठून आलो आहोत आणि आपल्याला कुठे नेमकं जायचंय काहीच माहिती नाही. आपण आंधळेपणाने चाललेलो आहोत. 100 पैकी 99 लोकांना विचारलं तुमचा जन्म झालेला आहे तर तुम्ही कुठून आलात, तर एखादा सांगेल मी पुण्यावरनं आलो, मी मुंबईवरनं आलो, किंवा माझा जन्म गुजरातला झाला, माझा जन्म कर्नाटकात झाला. पण बाबा तू या शरीरामध्ये जेव्हा जन्म होऊन आलास त्याच्या आधी कुठेतरी तू अस्तित्वात होतास आणि तू या शरीरामध्ये आलास, बसलास आणि हे शरीर चालायला लागलं तू या शरीरामध्ये बसल्या क्षणी. म्हणजे याच्या आधी तुझी कुठेतरी यात्रा चालू होती ह्याची जाणीव नाहीये.
1: बरोबर.
0: किंवा अनेकांना मृत्यू झाल्यानंतर सगळं संपलं असं वाटतं. तर मृत्यू हा शेवट नाहीये हे अध्यात्म सांगतं. आपल्याकडे असं म्हटलं जातं की एक ही जीवन मिला है उसे बहुत एन्जॉय करके जीना है. तर जीवन एक नाहीये, अनंत असंख्य आपण जन्म घेतलेले आहेत, असंख्य वेळा आपला मृत्यू पण झालेला आहे. म्हणजे आपला म्हणजे या शरीर ज्या ज्या शरीरामध्ये आपण जन्म घेतलाय त्या त्या शरीरांचा मृत्यू झाला. पण आपण पटकन काय म्हणतो माझा जन्म झाला आणि माझा मृत्यू झालाय, हे आंधळेपणाचं लक्षण आहे. इथं ज्ञान नाही, माझा कधीच जन्म झाला नाही त्यामुळे माझा कधीही मृत्यू होणार नाहीये, हे आत्मज्ञान आतमध्ये आहे. ज्याच्यावरती भौतिक सगळ्या गोष्टींचा धुराळा बसलेला आहे तो बाजूला केला की हे ज्ञान आतमध्ये प्रकाशित होतं.
1: दादा असं पण आहे ना की म्हणजे अनेक गीतांमध्ये पण असतं असं, किंवा नामदेवांच्या एका अभंगात पण आहे की माणूस व्हायच्या आधी आपण खडक होतो, वनस्पती होतो, प्राणी होतो आणि मग मनुष्य प्राणी झालो, असा पण हा प्रवास झालेला आहे असं म्हणतात. 84 लक्ष योनीतनं तुम्हाला यावं लागतं.
0: हो हो, 84 लक्ष योनी. योनी म्हणजे स्पीशी. तर 84 लाख प्रकारच्या वेगवेगळ्या स्पीशीज आहेत. आता माणूस ही एक स्पीशी आहे. प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे सब स्पीशीज झाल्या. तर साधारण 850 कोटी माणसं या जगामध्ये असतील तर मानव या स्पीशीच्या 850 सब स्पीशीज झाल्या. अशी एक योनी, अशा 84 लक्ष योनी म्हणजे स्पीशीज, आणि त्याच्या प्रत्येकाच्या सब स्पीशीज त्याच्या सब स्पीशीज, म्हणजे हे अनंत आहे. विज्ञान ते मोजदात करू शकणार नाही या गोष्टींचं.
1: स्पेसिस म्हणजे जात असं म्हणायचं का स्पेसिसला एक्झॅक्टली मराठी?
0: मानव जात आपण असा शब्द वापरतो. प्राणी जात हे
1: प्राणी जात. बरोबर बरोबर.
0: जात म्हणजे प्रकार. तर एक प्रकार माणूस म्हणून धरला तर त्याच्यात प्रत्येक माणसाचा प्रकार वेगवेगळा आहे. म्हणून एकासारखा दुसरा माणूस नाही. आणि म्हणून जेवढी माणसं आहेत तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत त्याच्यामध्ये. अशा 84 लक्ष इंटू त्यांच्या जाती, पोट जाती वगैरे वगैरे, प्रत्येक जीव हा वेगळा आहे, त्याचा विचार वेगळा आहे, आचरण वेगळं आहे, म्हणून तो वेगळी स्पीशी म्हणून गणला गेला. म्हणून त्याला अनंत आहे हे जगत असं म्हटलेलं आहे. तर माया ही अनंत आहे आणि म्हणून ती समजण्याच्या पलीकडची आहे. आणि ती समजायची असेल तर तुम्हाला मायेच्या विरुद्ध काय आहे, अमाया किंवा निर्माया ज्याला आपण म्हणू शकतो, त्या दिशेकडे जायला पाहिजे. तर उघड्या डोळ्यांनी किंवा पंच ज्ञानेंद्रियांनी किंवा पंच कर्मेंद्रियांनी जे जे काही आपण करतोय, बघतोय, अनुभवतोय, हे बाह्य जगत आहे, ते अस्तित्वात आहे असं आपल्याला वाटतं. पण ज्या क्षणी आपले डोळे मिटले गेले ते आपल्यासाठी ते जग संपलेलं आहे. म्हणजे हे जुळून आलेलं आहे ना जगत. तर आपणही जुळून आलेलो आहोत. तर महाभूत या शरीरातली विभक्त होतात त्यावेळेला आपल्यासाठी हे जग संपलेलं आहे, नष्ट झालेलं आहे. असं ते आहे का खरं? तर नाहीये. पण त्यालाच माया म्हटलंय की जे नाहीये पण जे आपल्याला आहे असं सारखं वाटतंय. त्याच्यात एक नाथानिक फार सुंदर गोष्ट सांगितली की सत्य म्हणजे जे कधीही बदलत नाही आणि जे एकमेव एकसंध आहे, अशी सत्याची व्याख्या आहे. मग असत्य या गोष्टीची व्याख्या काय आहे? की जे कायम बदलतं, क्षणाक्षणाला बदलतं आणि जे अनेक आहे, वेगवेगळं आहे, विभक्त आहे, ते सगळं असत्य या सदरात गेलं. कधीही बदलत नाही ते सत्य. मग असत्य म्हणजे जे कायम बदलत राहतं,
1: अशाश्वत आहे.
0: अशाश्वत आहे. मग आपण जे बघतो आहोत ते जग सत्य आहे का असत्य आहे, बदलतंय का बदलत नाहीये,
1: बदलतंय ना,
0: बदलतंय ना. गीतेमध्ये त्यांनी म्हणले की परिवर्तन संसार का नियम आहे. प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी बदल घडतोय, म्हणजे ते असत्य या सदरामध्ये मोडतंय. आत्ता आहे म्हणेपर्यंत ते आत्ता नाहीये या स्थितीला जाते.
1: हो,
0: आपण आत्ता आहोत बालभावामध्ये, म्हणजे एक वर्षाचं बालक मी आहे असं म्हणेपर्यंत 15 वर्षांनी मी मागे वळून बघेन तेव्हा मी ते एक वर्षाचं बालक राहिलेलो आहे का, तर नाही. पण मी आहे तिथे अस्तित्वात.
1: बरोबर.
0: पण माझा बालक जो भाग होता तो बदललेला आहे, ती काट टाकल्यासारखी, आणि मी माझं शरीर बदलत गेलेलं आहे,
1: कालानुरूप बदलत गेलेलं
0: आहे. पण त्याच्यामध्ये कॉमन स्टेडी असलेली गोष्ट कुठली आहे, तर मी.
1: हा,
0: म्हणजे मी सत्य आहे, कधी न बदललेलं. पण बाकीचं सगळं असत्य आहे, शरीर असत्य आहे, डोळे असत्य आहेत, केस असत्य आहेत. का असत्य म्हणजे काय, ते परिवर्तनशील असल्यामुळे ते बदलत गेले. हा, खोटे नाही, असत्य आहेत, परिवर्तनशील आहेत. तर ह्याची जाणीव आपल्याला आतमध्ये नसते, म्हणून हा सगळा जो प्रवास आहे तो अंधळा आहे, असं नाथांनी त्या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे म्हटलंय, अंधेरी राहो में चल रहे अंधे. हा रस्ता जो आहे जीवनाचा तो अंधेरा आहे, म्हणजे अंधारपूर्ण असा रस्ता आहे. अंधारामध्ये तुम्हाला कुठलीच गोष्ट दिसत नाही,
1: दिसत नाही,
0: दिसतच नाही ना. नीट दिसायला तिथे प्रकाश पाहिजे.
1: बरोबर.
0: जर अज्ञानाचा अंधार असेल तर तुम्ही धडपडतच चालत असता, आणि हा अंधार ज्ञानाचा प्रकाश पडेपर्यंत असतोच असतो. बहुतेक वेळेला सगळी माणसं अंधाराच्या रस्त्यावरच चालत असतात, कारण ती भौतिक जगतामध्ये रममाण झालेली असतात.
1: म्हणजे रस्ता पण काळोखाचा आहे, आणि
0: हा चालणाऱ्यांच्या बुद्धीमध्ये पण अज्ञानाचा अंधार साठलेला आहे. खूप डीप मिनिंग
1: आहे
0: इथे. अंधळा म्हणजे फिजिकली अंधळा व्यक्तीबद्दल नाही बोललेला आहे. ज्ञान नसल्यामुळे अज्ञानाचा अंधार ज्याच्या मनामध्ये आहे त्याला अंध म्हटलेला. अंधेरी दुनिया के चल रहे धंदे. या दुनियेमध्ये जेवढे काही धंदे, म्हणजे देवाणघेवाण चाललेली आहे, बिझनेस, बिझनेस याचा अर्थ लेन देन का बिझनेस, जे काही चाललेलं आहे, त्या अंधळेपणामुळे या अंधारी दुनियेमध्ये सगळे असले धंदे चालले, त्याला अंधाधुंद असं म्हटलेलं
1: आहे.
0: अंधेरी दुनिया के चल रहे धंदे. अंधेर नगरी में सब है चौपट. सगळं चौपट झालेलं आहे, कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाहीये. जिथे ही माया वळवेल तिथे सगळी लोक वळत असतात, सगळे जीव त्या पद्धतीने वागत असतात. आपण शिक्षण घेतो आणि जॉब करतो किंवा बिझनेस करतो, त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रकार दिसतो. म्हणजे शिक्षणामध्ये एमबीए जो सगळ्यात जोरात आहे, की मी एमबीए केलेल्यांना जॉब मिळतात, चांगले पे पॅकेज मिळतात आणि सगळ्या सुखसोयी मिळतात, की सगळे लोक एमबीएच्या मागे लागतात, मग बीबीएच्या मागे किंवा इंजिनिअर

0: कष्ट पडतील, तुम्हाला ते नकोसं वाटेल, पण तरी सगळेजण त्याच चौकटीमध्ये स्वतःला कुंबून बसवतात, तर मी पण बसवणार. असं करून आपण त्या चौकटीमध्ये बसायचा प्रयत्न करत असतो. तिथे चौकट सगळ्यांसाठी ठरलेली आहे. आताच्या जगामध्ये बघा ना, की जन्माला आलं की छोट्या शाळेमध्ये शिकायचं, मग मोठ्या शाळेत शिकायचं, मग कॉलेजमध्ये जायचं, मग मास्टर्स करायचं, मग जॉब करायचा, मग मिळणाऱ्या पैशातनं घर दार घ्यायचं, पिकनिक करायच्या, घोडे गाड्या सगळं घ्यायचं, वर्ल्ड टूर करायच्या, लग्न करायचं, मुलं बाळ निर्माण करायची आणि त्यांच्यासाठी जगायचं. मोस्टली ही चौकट जी आहे ती सेफ वाटते. तर अंधोने जगमे मचाया है कहर, या चौकटीत स्वतःला कोंबण्यासाठी अक्षरशः धुडगूस घातलेला आहे. प्रत्येक जण त्या चौकटीत घुसण्यासाठी प्रयत्न
1: धडपडतोय. मला असं वाटतं की जे काही अज्ञान आहे त्या अज्ञानाचा उपयोग करून एक ठोकताळे बांधून एक चौकट बनवलेली आहे आणि त्याच्यातच सगळे लोक रमले, त्यांना रुटीन आणि छान वाटतंय.
0: बरोबर. जन्म समय में बंद थी आंखें, आपण जन्माला आलो तेव्हा आपले डोळे बंद होते. मृत्यू के समय तो बंद हुई आंखें, डोळे डोळे मिटणे म्हणजे मृत्यू होणे ना. मृत्यूच्या वेळेला आपोआप डोळे मिटले. बीच के सफर में भी ना खुली आंखें.
1: ओ काय लिहिले, काय लिहिले हे, पुन्हा पुन्हा दादा वाचया तिन्ही ओळी वाचा.
0: की जन्माच्या वेळेला आपण डोळे मिटलेल्या स्थितीतच जन्माला आलो होतो आणि मृत्यूच्या वेळेला ऑटोमॅटिक डोळे बंदच झालेत, मिटणारच आहेत. पण जो मधला जीवन नावाचा जो मोठा भाग आपण जगत असतो त्यावेळेला सुद्धा आपले डोळे उघडत नाहीत. इथे ना खुली आखे म्हटले,
1: हा उघडलेच नाहीत, तेव्हा सुद्धा नाही उघडले. वा वा. तर मला असं वाटतं की जन्माला येताना बंद असणारे आणि मृत्यूच्या वेळी पुन्हा बंद होणारे डोळे मधल्या जगण्यात उघडण्याची क्रिया या एपिसोडनी झाली. खूपच छान वाटलं दादा, धन्यवाद.
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
3: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
2: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण 17:30 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या. रोज सकाळी 10:45 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: भगवान अंतर्यामी स्वरूपामध्ये आहे. व्यास महर्षी या सगळ्या गोष्टीचे उद्गाते आहेत. व्यास आता चिंतन सांगतायत. पुन्हा त्यांचा तोच विषय आहे. शौनकादि ऋषिमुनींना सुत महामुनी जे सांगत आलेले आहे ते भगवान शिवांच्या तत्वाचा जो काही अनुपम उहा ओह यामध्ये केलेला आहे त्या विद्येश्वर संहितेनंतर जी रुद्र संहिता प्रारंभित होते त्यामध्ये शौनकादि ऋषिमुनी विचारतात की तुम्ही आम्हाला विद्येश्वर संहितेमध्ये भगवान शिवांच्या तत्वाविषयी सगळी उत्तमोत्तम जाणकारी दिली. खरंतर शिवांचं तत्व समजून आलं असा विरळाच असतो. त्यामध्ये तुम्ही आदरणीय आहात, तुम्ही शिवतत्व धारण करणारे आणि दुसऱ्याला सांगणारे पण आहात. आम्हाला भगवंताच्या विषयी अनेक प्रकारच्या शंका. भगवंताने सृष्टी केली असं आपण म्हणतात. या सृष्टीच्या प्रसंगामध्ये भगवंताचे अनेक विध अवतार चरित्र झालेले असं आपण म्हणतात. हे जे काही महादेवेश्वर महेश्वर देवादिदेव ते नक्की कुठल्या रूपामध्ये स्थिर असतात? लोक कल्याणकारी भगवान शिवशंकर प्रसन्न कसे होतात? आपल्या भक्तांना ते आपल्या भक्तीचं फळ कसं देतात? आम्हाला अनेक विध गोष्टी तुमच्याकडनं ऐकायच्या. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्याही स्वरूपाविषयी आम्हाला खुलासा हवा आहे. त्यांच्या प्राकट्याच्या कथा आम्हाला ऐकायच्या. ते कशी प्रकट झाले, त्यांचं चरित्र काय, नानाविध प्रश्न शौनकादि ऋषिमुनींनी सुत महामुनींना केलेले होते. सुत महामुनींनी पुन्हा त्यांना अभिवादन केलेलं होतं की तुम्ही मला प्रश्न विचारले, या प्रश्नाच्या निमित्ताने मला शिवकथा तुम्हाला सांगायला तुम्ही मला माझ्याकडनं शिवकथा बदवून घेत आहात, सांगायचं मला संधी मिळतीये. हे शिवचरित्र सांगायला मिळणं हे मोठं भाग्याचं लक्षण आहे. तुम्ही मला ते भाग्य दिलंय, यासाठी मी तुम्हाला नारदांचं चरित्र सांगतो. म्हणाले भगवान शिवांच्या विषयी नारदांना चिंतन करावं असं वाटलं आणि नारद महर्षी तीर्थयात्रा करत करत अशा एका ठिकाणी पोचले जी हिमालयाची एक सुंदर गुहा आहे. एक त्या गुहेसमोर एक सुंदर सरोवर आहे, उत्तम उपवन आहे, ज्या वनामध्ये भगवान शिवशंकरांनी तपश्चर्या केलेली होती आणि ज्या वनामध्येच भगवान शिवशंकरांनी कामदेवाचं दहन केलेलं होतं, ज्या मनाला भगवान शिवशंकरांनी असं वरदान दिलेलं होतं की इथे जो कोणी माझ्या भक्तीमध्ये रस घेऊन माझं चिंतन करेल त्याला शिवद्वेषी कोणाही व्यक्तीकडनं काहीही त्रास होणार नाही, म्हणजे एक प्रकारे भगवंताने ते मन सुरक्षित केलेलं होतं. नारदांना मोठा आनंद झाला, आपण अशा स्थानाला येऊन पोचलो. आणि नारदांनी तिथे सुंदर आसन जमवलं, आसन मांडलं, आसन मांडून भगवंताचं ध्यान करायला सुरुवात केली. अहम ब्रह्मास्मी या स्थितीला पोचले. सविकल्प समाधी त्यांनी साधली. समाधीतही काही भेद आहेत, सविशेष सविकल्प, निर्विशेष सविकल्प, निर्विकल्प. त्यामधली ही जी समाधी आहे ना, या समाधीमध्ये मी चिंतन करतोय की मी ब्रह्म आहे असा भाव. जरा गमतीशीर वाक्य आहे, मी चिंतन करतोय की मी ब्रह्म आहे. यामध्ये दोन मी येतात आणि या दोन मी ची जी काही जागृत अवस्था आहे तीच निर्विक ती सविकल्प समाधीची बाब आहे. जेव्हा हे दोन मी जागे असतात ना, की मी चिंतन करतोय की मी ब्रह्म आहे, मग निर्विकल्पाचा भाग कसा आहे, की सर्वत्र ब्रह्म आहे, पाहणाराही ब्रह्म, पाहायला मिळत तेही ब्रह्म। आता मला दृश्य, द्रष्टा आणि प्रपंच या त्रिपुटीची एकात्मता झालेली आहे। ध्येय, ध्याता, ध्यान हे एकत्र झालेले आहे। कोणी पाहणारा नाही, काहीही दिसणार नाही, ती निर्विकल्प अवस्था। त्यामुळे हे जरा त्या निर्विकल्प अवस्थेपेक्षा कमी प्रतीची अवस्था नारदांची होती। तपश्चर्या करायला लागल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पोटात दुखतं ते इंद्राच्या। आपल्या अनेक कथांमध्ये हा इंद्र लुडबुड करतो आणि घडलं तसंच। इंद्राला वाटलं नारदांची ही जी काही तपश्चर्या चाललेली आहे ती नारदांची तपश्चर्या माझ्या पदा करता आहे। नारदांना इंद्रपद हवा असेल म्हणून नारद तपश्चर्या करतायत। त्याने कामदेवाला पाचारण केलं, त्याचे उद्योग तेच, याचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा, त्याचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा। यांनी म्हणायचं त्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांनी म्हणायचं यांनी भ्रष्टाचार केला, आणि नंतर दोघे एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात। आपण दोघे भ्रष्टाचारी आहोत, आई आनंद तोही आनंद, भ्रष्टाचाराचा आनंद। इंद्राने नारदांची तपश्चर्या भंग करण्याचा फार प्रयत्न केला, कामदेवाला काही यश आलं नाही। कामदेवाला वाटलं की भगवान शिवशंकरांनी तृतीय नेत्राद्वारे आपल्याला जाळून टाकलं, तसंच आता नारदांच्या क्रोधाला आपण मोठी कथा आहे, लांबलचक कथा आहे आणि अनेक वेळा आपण अनेक ठिकाणी ऐकलेली आहे। मग आपल्याला आता नारदांच्या शापाला तोंड द्यावं लागेल म्हणून तो नारदांना शरण गेला। नारदांनी त्याला म्हटलं की बाबा रे, मी तर माझ्या साधनेमध्ये मस्त होतो, मला काही तुला त्रास द्यायचा नाहीये, तू मला दिलेला त्रास काही मला झालेला नाहीये, त्यामुळे जा, उदार अंतःकरणाने तुला मी माफ केलं, काय मी तुला शाप देत नाही, काही देत नाही, जा, तू काही माझं काही बिघडवलेलं नाही। नारदांची तपश्चर्या पूर्ण झाली, नारदांचा चिन्ह म्हणून ती सविकल्प समाधी असं पूर्वी जास्त त्याचा खुलासा केला की एवढ्याच पुरतं मला चिंतन करायचं होतं, एवढंच करायचं होतं, जे माझं काम होतं ते पूर्ण झालं, माझं चिंतन पूर्ण झालं, नारदांना आपल्या साधनेचा मोठा आनंद मिळाला। पण नारदांना तसा एक थोडासा भागही झाला जो अहंकाराचा, अभिमानाचा, असं म्हणू नारद म्हणू लागले चित्ताशी की कामदेव मला शरण आलेला होता आणि कामदेवाला मी अभिदान दिलं। त्यामुळे नारद गेले ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेवाने त्यांचं स्वागत केलं। ब्रह्मदेवाला जेव्हा नारदांनी आपल्या साऱ्या कर्तृत्वाचं विषद केलं तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नारदा कोणाला काही सांगू नको। नारदांना त्याचा राग आला मनोमन की आपले काय वडील आहेत, मुलाने केलेल्या एवढ्या चांगल्या गोष्टीची जी न जमणारी गोष्ट आहे कोणाला, ती या त्यांच्या मुलाला जमली, त्यांनी पाठ ठोकटावी, कौतुकाचे दोन शब्द ऐकवावे। उलट या मोठ्या लोकांचं हे सगळं असंच असतं, जरा काही चांगलं केलं की यांना तोंड बोलून चांगलं म्हणताच येत नाही। नारदांना आधी आला होता अहंकार, आता आला राग आपल्या पित्याचा। ते शिवशंकरांकडे गेले नारदजी। आता असं असतंच, मोठी सुंदर कथा आहे, अधिक त्याच्यात चिंतन करत नाही कारण पुन्हा तोच विषय येतो, कथा आपलीच आहे। कथा जरी नारदांची असली तरी ती आपलीच आहे। कशी आपली हे सांगतो, वयाचे 60 पार केल्यानंतर थोडाफार जो काही जपजाप्य करतो त्या थोड्याफार जपजाप्यामध्ये प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन व्हावं अशी जी काही अपेक्षा असते आणि मी इतकं केलं मला असं अनुभवलं, तो नारदांचा आणि आपला समसमायोग आहे। आणि केलेल्या गोष्टीचं त्यांना इतरांना सांगण्याचा अप्रूप फार मोठ, मी केलं मला असं अनुभवायला आलं। शिवशंकरांनी ऐकून घेतलं आणि शिवशंकर म्हणाले, आतापर्यंत कोणाकोणाला भेटला, म्हणाले माझ्या वडिलांना, ब्रह्मदेवाला, बरं झालं महाविष्णूंकडे गेला होतात का, तर म्हणाले नाही, जाऊ नका आणि गेला तर ही गोष्ट बिलकुल सांगू नका। आता तर राग जास्तच बळकट झाला, म्हणाले म्हणणारच ना तुम्ही, असं म्हणणारच, तुम्हाला राग आला तेव्हा तुम्ही कामदेवाचं भस्म केलं, स्वतःचा राग स्वतःला जिंकता आला नाही, रागावरती आपला विजय मिळवता आला नाही, आपल्या रागात त्या बिचाऱ्या कामदेवाला जाळून टाकलं, मी त्याला अभयदान दिलं, तर म्हणाले कोणाला सांगू नका, त्या मोठ्या लोकांच्या सगळ्या गोष्टी खोट्या। इति नारद। तरी नारद परिभ्रमण करत करत भगवान विष्णूंकडे गेले, भगवंताने त्यांना आपल्या आसनावरती बसवून घेतलं, त्यांचा आदर केला। नारदांना विचारलंच, ते मायापती आहेत ते तर बोलायला असे काही आहेत की आपली इच्छा नसताना सुद्धा आपण सगळं काही त्यांच्याकडे बोलून टाकतो. आणि तीच अवस्था नारदांची झाली. नारद म्हणाले अशी तपश्चर्या केली, असा कामदेव त्रास द्यायला आला, अशा रीतीने कामदेव मला शरण आला, अशा रीतीने मी कामदेवावरती विजय मिळवला, कामदेवाला मी अभयदान दिलं. भगवंताने ऐकून घेतलं आणि भगवान अतिशय कोरड्या शब्दात नारदांना म्हणाले, अहो तुमच्यासारख्या इंद्रिय विजयी तपस्व्याला कामदेवाला जिंकणं काय कठीण आहे, ते तुम्ही जिंकला ते ठीक आहे. म्हणाले ते म्हणता कोणाला सांगू नका, हे म्हणतात विष्णूला सांगू नको. आणि इथे विष्णू म्हणतात की काही विशेष नाही, अहो जरा करून तर पहा कामदेवाचा सामना. मनामध्ये नारदांच्या कामदेवाचा सामना करायला कशी ताकद लागते याची काय कल्पना आहे जरा. कामदेवाचा जोपर्यंत तुमच्या समोर कामदेव आला नाही तोपर्यंत या गमत. म्हणाले इंद्रिय विजयी तपस्व्याला कामदेवावरती विजय मिळवणं काही कठीण नाही. अहो अत्यंत अवघड अत्यंत कठीण असं दुष्कर कर्म मी केलं, पण कोणी तोंड भरून कौतुक करायला तयार नाही. नारदांच्या मनामध्ये भाव आहे आपण काम क्रोधावरती विजय मिळवलेला आहे. नारद तिथून निघाले आणि भगवंताने आपली माया पसरवली. नारदांना तिथे एक नवीनच नगर दृष्टीला दिसलं. वैकुंठाच्या बाहेर मोठ विलक्षण नगर दृष्टीला दिसलं. नगर शृंगारलं जात आहे. नारदांनी चौकशी केली, म्हणाले हे नगर जे आहे ना हे शीलनिधी राजाचं नगर आहे आणि त्याच्याकडे विश्वमोहिनी नावाची एक राजकन्या आहे, तिचं स्वयंवर आहे, म्हणून या नगरीचा शृंगार चाललेला आहे. म्हणाले ज्या नगरीला एवढ्या चांगल्या रीतीने सजवलं जातंय त्या नगरातल्या राजाची राजकन्या नक्कीच चांगली असेल, एकदा तर जाऊन पाहू. राजाने नारदांचं सुंदर स्वागत केलं, त्याला फार आनंद झाला. नारद आपल्याकडे आले, त्याला वाटलं आपल्या मुलीला नारदांच्या पायावरती घालावं, साधू संतांचे आशीर्वाद हिला मिळाले तर हिला चांगला बर मिळेल. नारदांना बरं वाटलं, म्हणाले आणा आपल्या कन्येला. आणि जेव्हा राजकन्या नारदांच्या समोर आली, नारदांनी तिला पाहिलं आणि राजाला म्हटलं की तिला इथंच थांबव, माझं जरा थोडस एक महत्वाचं काम मला आठवलंय. नारद कोपऱ्यामध्ये गेले आणि भगवंताचा धावा करू लागले. म्हणाले नारायणा धावा, पुरुषोत्तमा धावा, हे केशवा धावा. भगवंताचं स्मरण केल्यावर भगवान आले. भगवंताला नारदांनी प्रार्थना केली, काय हवंय नारदा? म्हणाले देवा मला अतिशय सुंदर व्हायचं आहे. थोडी प्रश्नोत्तर जरा कथेमध्ये आपलं आपलं स्वातंत्र्य घ्यावं. कथा ही दृष्टांत करता असते, सिद्धांत समजून देण्याकरता. म्हणाले सुंदर म्हणजे कोणासारखं व्हायचं? अहो हरी, आपलं रूपच मला हवं, आपल्यासारखं हरिरूप व्हायचं. तरी भगवान नारदांना म्हणाले की हे बघ, जो रोगी वैद्याकडे गेलेला असतो ना, वैद्य त्या रोग्याला कुपथ्य देत नाही, औषधच देतो. नारदांना वाटलं सुंदर रूप देतो असं भगवान म्हणाले. त्यांनी मनोमन ग्रह केला की भगवान आपल्यावरती प्रसन्न आहेत आणि आपल्याला ते सुंदर करणार आहेत. राजाकडे गेले, म्हणाले स्वयंवर हिचं कधी येतं? उद्या प्रातःकाळी स्वयंवर आहे. वा वा, नारदांनी भगवंताची आराधना चालू ठेवली. भगवंताने आपल्याला हरिरूप केलंय, सुंदर केलंय, असा नारदांचा ग्रह झाला. आणि नारद स्वतःहून स्वयंवरात उपस्थित झाले. तिने आपलं वरण करावं, आपल्याला जयमाला घालावी या उद्देशाने. सगळ्या राजांच्या दोन बाजूला पंक्ती बसलेल्या आहेत, त्यात अग्रक्रमाने नारद जाऊन बसले की इतरांना न पाहता हिने आपल्यालाच पाहावं, दुसऱ्यांचं निरीक्षण करण्यापूर्वी आपलं निरीक्षण करून आपल्याच रूपाला भाळून हिने आपल्या गळ्यात जयमाला अर्पण करावी, नारदांच्या मनातली इच्छा. त्यामुळे नारद अग्रक्रमाने बसले. नारद बसले उजव्या बाजूला, त्यांना वाटलं की उजव्या बाजूने आलेल्या राजकुमारांचं निरीक्षण करू लागले. तिने प्रथम क्रमांकावरती बसलेल्या नारदांना पाहिलं आणि तिने आपला मार्ग डावीकडे वळवला. नारद चटकन उठले आणि डावीकडे पहिल्या क्रमांकावर जो बसलेला राजकुमार त्याला हाकललं आणि आपण बसलो. त्यांच्या मागे बसले होते दोन ब्राह्मण, ते होते शिवगड. आणि त्यांनी नारदांना अजून मागणं सूचना द्यायला सुरुवात केली. ही सगळी मनोरंजक कथा रामचरित मानसामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी तर आणखी मनोरंजनात्मक सांगितली. म्हणाले नाही नारदा असं सरळ बसा, हा अशी छाती काढा असा हात ठेवा. वा मग तर काय, नारद त्याचप्रमाणे करू लागले. पण तिने पुन्हा मार्ग बदलला. डावीकडे येता येता पुन्हा उजवीकडे वळली. नारदांची ही जी काही उठबैस संगीत खुर्ची ती 2-3 वेळा झाली. ती काही केल्या गळ्यामध्ये माळ घालायला तयार होईना. शेवटी या धावपळीला ती कंटाळली आणि तिने जरा स्वयंभर मंडपाच्या दरवाज्यात महादरवाज्यात पाहिलं तर तिथे चतुर्भुज भगवान श्रीहरी उपस्थित होते. ती धावली आणि तिने भगवंताच्या गळ्यामध्ये जयमाला घातली. त्यांच्या शेजारी त्यांची अनपायिनी पत्नी उभी असताना मग तर नारदांचा पार तिळपापड झाला. असा काही खैखयाट नारदांचा होऊ लागला. त्यात हे शिवगण भर घालू लागले. म्हणाले, नारदा आपण अत्यंत सुंदर दिसत आहात, एकदा आपण आपलं निरीक्षण तर करा. शेजारी पुष्करणी आहे, त्या पाण्यामध्ये आपलं तोंड तर पहा. नारदजी खरोखरच धावत पळत गेले. पुष्करणी पाशी जाऊन बघतात तर पाण्यामध्ये आपला चेहरा माकडाचा दिसतो. नारद म्हणाले, भगवंताने आपल्याला हरिरूप दिलेलं होतं ना, मग हा माकड चेहरा. अत्यंत राग त्यात तिने त्यांना जयमाला घातलेली. मग तर नारदांचा असा संताप झाला, असा संताप झाला की नारदांनी आधी भगवान विष्णूंना गाठलंच गाठलं. नारदांनी असा शाप दिला भगवान विष्णूंना की जे रूप मला दिलं त्या रूपाचं सहकार्य घेतल्याशिवाय माझी तुमची पत्नी तुम्हाला सापडणारच नाही. आणि एक तर माझी पत्नी होणारी पत्नी माझ्यापासून पळवलीत ना तर तुमची पत्नी पळवली जाईल. भगवान म्हणाले, आनंद आहे नारदा, तू दिलेला शाप मी स्वीकार. त्या ब्राह्मण गणांना म्हणाले, तुम्ही राक्षस व्हाल, पुलस्ते पळा, विश्रव्याच्या घरी तुमचा जन्म होईल, तुम्ही जगताला त्राणमान करून टाकाल, अत्यंत भयकारी राक्षस व्हाल. आणि थोड्याच वेळामध्ये त्यांना असं कळलं की इथे कुठलं नगर नाही, काही नाही, आपण तिथेच वैकुंठात आहोत आणि समोर भगवान रमापती उभे आहेत, त्यांच्या शेजारी त्यांची अनपायिनी पत्नी उभी आहे. ही सगळी भगवंताची माया होती आणि आपण भगवंताला शाप देऊन बसलो. मग मात्र अश्रुपात होऊ लागला. पायावरती पडले, दाय मोकलून रडू लागले. म्हणाले, हे देवादि देवा, मी तर आपल्याला आराध्य म्हणतो, तुम्ही माझे प्रेमस्वरूप आहात, मी तुमचा उपासक आहे आणि मी तुम्हाला खुशाल शाप दिला. भगवान म्हणाले, थोडासा अंकुर निर्माण झाला होता ना की मी कामदेवावरती विजय मिळवला, मी क्रोधावरती विजय मिळवला. बाबा रे, माझ्या भक्ताच्या हृदयामध्ये असा जो काही अंकुर निर्माण होतो अहंकाराचा विकाराचा, तोही मला सहन होत नाही, तोही खुडून काढण्याकरता मी प्रयत्न करतो. नारदा, जो काही आता मनाला संताप होतोय ना, नारदाने विचारलं, आता या सगळ्या पथकातनं, या सगळ्या झालेल्या मी काय करू. भगवान म्हणाले, भगवान शिवशंकरांचं जे शतनाम स्तोत्र आहे ना, त्या शिवशतनाम स्तोत्राचा जप करा, त्याने मनाला शांती लाभेल, मन निर्विषय होईल. नारदांनाही जिथे काम क्रोधाधिक विकार वैकुंठात असून उपस्थित असून सुद्धा सुटू शकले नाही. तिथे आमची काय हो पामरांची कथा एक गंमत सांगतो, या विषयाचीच गंमत. उत्तर प्रदेशामधल्या साधू संतांचं चरित्र वाचलं की अशा गमती गमती आपल्याला फार ऐकायला. एकदा एका साधू संतांनी हरिबाबा नावाचे महात्मे होऊन गेलेले आहेत उत्तर प्रदेशामध्ये. त्या हरिबाबांना विचारलं, का हो हरिबाबा? म्हणाले, पूर्वकाळी थोडीशी तपश्चर्या करायला जर ऋषीमुनी जायचे तर इंद्र लगेच घाबरायचा आणि त्यांच्या समोर अप्सरा पाठवायचा. बघा बरं का, साधू संतांच्या मनामध्ये काय असत. म्हणाले, तुला काय, तुला त्रास काय? नाही हरिबाबा, आपण एवढी तपश्चर्या करतो, कधी एखादी अप्सरा आपल्याला दिसली नाही हो. हरिबाबा असे संतापले, म्हणाले, इथे रस्त्याने फिरणाऱ्या साध्या सुध्या असणाऱ्या जरा तोंडाला पावडर लावून लिपस्टिक लावून फिरल्या त्यांना पाहून तुम्ही फार घायाळ होता, त्या अप्सरांना पाण्याचं धारिष्ट खेडवा. मनाची अवस्था अशी आहे, निर्विकार निर्विषय होण्याकरता सातत्याने त्याला अभ्यासामध्ये रंगवावं लागत. नारदजी शिवशतनाम स्तोत्राचा जप करत करत, शिवतीर्थक्षेत्राची यात्रा करत करत पुन्हा ब्रह्मलोकाला पोचले. ब्रह्मदेवाने त्यांचं स्वागत केलं. आणि ब्रह्मदेवाजवळ बसून नारदांनी शिवतत्वाचा उपदेश स्वीकारायला सुरुवात केली. म्हणाले, माझं झालं होत, माझा सगळा व्हायचा तेवढा खेळ खूप झाला, मी पार विनोद पात्र बनलो. एखाद्या कळसूत्री भावलीप्रमाणे या मायामध्ये भगवंताने मला नाचवलं, या मायेने मला नाचवलं. मला शिवतत्वाचा उपदेश हवा आहे. कथा यासाठी सांगितली की जोपर्यंत शिवतत्व, शिव प्रेम, शिवाचं नाम, शिवांचं आराधन या विषयाचं स्थिरचित्त होऊन चिंतन करत नाही तोपर्यंत आम्हाला विकारांपासून दूर जाता येत नाही. विवेकाची जी जागृती आहे, वैराग्याची जी प्राप्ती आहे, ती भगवंताच्या उपासनेने विवेक आणि वैराग्य, नित्यानित्याचं चिंतन याला विवेक म्हटलंय. आणि विषयामध्ये असलेले जे काही दोष आहे त्या दोषांचं दर्शन याला वैराग्य म्हटलंय. साध्या सोप्या व्याख्या असतात, दृष्टांत दिला की लक्षात येतो. वैराग्य म्हणजे काय? अंगावरती भस्माचे त्रिपुंड ओढायचे, भगवे कपडे घालायचे, दाढी जटा वाढवायच्या, घरदार प्रपंच सोडायचा, याला वैराग्य म्हणत नाहीत. हे वैराग्याचं एक स्वरूप आहे. पण विषयामधल्या दोषांचं जो दर्शन करतो त्याला वैराग्य अपोआप प्राप्त होतं. या विषयाचं चिंतन आपण अनेक वेळा केलंय, अनेक वेळा दृष्टांत घेतले. विषय म्हणजे काय? जिभेचे इंद्रियांचे चोचले. हे सगळे कानाचा विषय, डोळ्याचा विषय, नाकाचा विषय. कानाचा विषय ऐकणं, मग दुसऱ्याचे गुण अथवा निंदा. गुणांचं क्वचितच आहे, निंदेकरता आपले कान फार असुसलेले असतात. जरा खरमरीत, जरा चटपटीत असं काहीतरी ऐकायला मिळालं तर फार बरं वाटत. हा जो काही विषयातलं दोष आहे, कानाच्या विषयाचा दोष आहे, तसं जिभेच आहे. म्हणाले, फार आवडता तो गुलाबजाम, वा वा घ्या घ्या घ्या करता करता 50 जातात हो आतमध्ये. आबाबा करू नका, अशी लोक आहेत. आणि जेव्हा 51 जातो ना तेव्हा मात्र गेलेले 50 बाहेर घेऊन येतो. म्हणाले, का हो, तुम्हाला तर गुलाबजाम आवडत होते ना? आवडत होते हो, पण आता इथपर्यंत आल्यानंतर म्हणजे फारच ना. जो विषय आपल्याला प्रिय आहे त्या विषयात दोष आहेत हे जाणीव करून घेणं वैराग्याचं लक्षण आहे. समर्थांचे उदाहरण आपल्याला माहितीये, खीर पी प्यायले, पुन्हा टाकली, पुन्हा प्यायले, पुन्हा टाकली. घे रामदासा, खीर तुला आवडते ना, घे, पुन्हा मागू नको खीर. विषयामध्ये असलेले जे काही दोष आहेत त्याचं दर्शन वैराग्य सिद्ध करत, वैराग्यापर्यंत नेऊन पोचवत.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं, तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। एक अत्यंत गरीब ब्राह्मण बाई होती। ती स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती। तिच्या मनात खूप वेळेला यायचं की स्वामींची पूजा करावी, त्यांना नैवेद्य अर्पण करावा। मनातले विचार मात्र तिला प्रत्यक्षात आणता येत नव्हते, कारण बाई निर्धन असल्यामुळे स्वामींपर्यंत पोहोचणं तिला कठीण झालं होतं। भोवतीचे लोक तिची दाद लागू देत नसत, स्वामींच्या जवळ येऊ देत नसत, त्यामुळे ती लांब बसून स्वामींचं चिंतन करायची आणि लांबून दर्शन घ्यायची। आपण गरीब आहोत म्हणून आपल्याला कोणी वाली नाही अशी तिची भावना झाली होती। मनातल्या मनात ती स्वामींची पूजा करायची आणि कल्पनेनेच नैवेद्य स्वामींना भरवायचा। हे तिचं कित्येक दिवस चाललं होतं। एक दिवस काय झालं तर मोल मजुरी करून तिला 2 पैसे मिळाले। तिला खूप आनंद झाला की आपण आज स्वामींसाठी खराखुरा नैवेद्य करू शकू म्हणून तिने नैवेद्य केला, स्वामींच्या दर्शनाला आली। परंतु स्वामींचे काही सेवेकरी तिला जवळच येऊ देईनात। तिला खूप वाईट वाटलं। ती मनातल्या मनात स्वामींचा धावा करू लागली। स्वामी, मी तुमच्यासाठी नैवेद्य करून आणला आहे, त्याचा स्वीकार करा ना। तुमचे सेवेकरी मला तुमच्याजवळ येऊच देत नाहीत। तुम्ही नैवेद्य ग्रहण करावा अशी माझी आर्त इच्छा आहे। स्वामी, माझ्यासारख्या गरीब स्त्रीकडे लक्ष द्या ना। आणि काय आश्चर्य, स्वामी एकदम बोलले, एक ब्राह्मण स्त्री मला नैवेद्य घेऊन आली आहे। जे कोणी तिला अडवतील ते मला सहन होणार नाही। ते असा तडाखा खातील की आयुष्यातून उठतील। स्वामी भेदक नजरेने आपल्या सेवेकऱ्यांकडे पाहत उच्च स्वरात कडाडले आणि एकदम मऊसूत आवाजात त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, माते इकडे ये। स्वामींचा गोड आवाज ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला। तिने धावत जाऊन स्वामींना आपल्या हाताने नैवेद्य भरवला। स्वामींनी अंतर्ज्ञानाने तिची व्यथा जाणली होती। स्वामींच्या पाया पडत बाईने स्वामींना विनंती केली, स्वामी तुमचं नित्य दर्शन घडावं, चरण स्पर्श करायला मिळावा। स्वामींनी त्या ब्राह्मण स्त्रीकडे पाहत म्हटलं, माते गेले काही जन्म तू माझी भक्त आहेस, ह्या जन्मी तुला इथपर कोणीही अडवणार नाही। बाईला हर्ष झाला। तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि ती माघारी वळली।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर आपली दृढ श्रद्धा असावी, तोच आपला कर्ता सवर्ता आहे ह्याची दृढ खात्री असावी. त्याला माझी भावना कळते ही एकदा का खात्री झाली की मनातला काळोख संपुष्टात येतो, मन सदैव प्रसन्न राहतं. मी तुझा आहे ही भावना एकदा का मनात दृढ झाली की भीती संपते, सर्वत्र भगवंत प्रकाश पसरलेला आहे ही खात्री पटते, सर्वत्र त्याचीच पावलं उमटलेली आहेत ही जाणीव मग आपोआप होते. त्यासाठी एकच करावं, भगवंत स्मरणात अखंड राहावं, फक्त त्याचंच नाम मनात घोळवावं. आयुष्याचं आनंद निधान फक्त भगवंत आहे एवढं लक्षात असू द्या, म्हणजे झालं.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया RN पराडकर यांच्या स्वरातलं एक दत्तपद.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1